सुप्रभात श्रोते हो, 229° नऊ मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. आज गुरुवार, भारतीय सौरतिथी, 4 आषाढ, शके 1948 म्हणजे 25 जून 2026. आमच्या प्रथम प्रसारण सभेत आपलं स्वागत. सकाळचे 5:57 झाली आहेत. सभेला सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांचं सनई वादन आपण ऐकलं. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: प्रसार भारतीच्या वेळ
1: 229 अर्थात 1305 kHz आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम विचारशलाका. आजच्या कार्यक्रमामध्ये दृष्टिकोन याविषयी प्रमोदिनी वांगीकर यांचे विचार आता प्रसारित करत आहोत.

नमस्कार श्रोते हो, दृष्टिकोन. आपला दृष्टिकोन हा सकारात्मक असण्याचे खूप गरजेचे आहे. आपण जसा चष्मा घातला त्याप्रमाणे आपल्याला जग दिसायला लागतं. जसं गुलाबाच्या झाडाला काटे असतात असे म्हणून रडण्यापेक्षा काट्यामध्येही गुलाब फुलतो हे पाहून आनंदी राहणं म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. जीवनात प्रत्येक माणूस एकाच जगात जगत असतो, पण प्रत्येकाची जग पाहण्याची दृष्टी वेगळी असते. कोणाला काट्यामध्येही फुलं दिसतात तर कोणाला फुलामध्येही काटेच दिसतात. फरक परिस्थितीचा नसतो, फरक असतो तो आपल्या दृष्टिकोनाचा. सकारात्मक दृष्टिकोन माणसाला संकटातही उभं राहायला शिकवतो. अपयश आलं तरी पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची हिंमत देतो, कारण जिंकणारा माणूस कधीच हार मानत नाही आणि हार मानणारा कधीच जिंकत नाही. हे आपल्याला लक्षात यायला हवं. दृष्टिकोन हा आपल्या जीवनाचा आरसा असतो. आपण जसा विचार करतो तसं आयुष्य घडत जातं. त्यामुळे आपला दृष्टिकोन हा सकारात्मक असणं अत्यंत गरजेचे आहे. आपण जर विचार केला की मी एखादी गोष्ट करणार आहे, तर आपण तो विचार सकारात्मकच ठेवला पाहिजे. नाही, मला मेहनत करून ही गोष्ट मिळवायचीच आहे, असा आपला दृष्टिकोन सकारात्मक असायला हवा, तर आपण नक्कीच ती गोष्ट मिळवू शकू. जर आपण प्रत्येक गोष्टीकडे तक्रारीने पाहिले तर आयुष्य ओझं वाटू लागतं, पण त्याच गोष्टीकडे कृतज्ञतेने पाहिलं तर छोट्याशा क्षणातही आनंद सापडतो. जीवनात अनेक प्रसंग येतील, कधी यश कधी अपयश, कधी आनंद तर कधी संघर्ष, पण प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याची कला ज्याने आत्मसात केली तोच खऱ्या अर्थाने आयुष्य जगायला शिकतो. कारण यश अपयश हे सर्वांनाच येत राहणार. सुख आणि दुःख ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण सुखामध्ये तर आपण नेहमी आनंदी राहतो, पण दुःखात देखील सकारात्मक दृष्टिकोन करायला जर आपण शिकलो तर आपण नक्कीच आनंदी राहतो. त्यामुळे आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवायला शिकणं हे सध्या काळाची गरज आहे. म्हणूनच नेहमी आशावादी राहायला हवे, चांगले विचार करायला हवेत आणि प्रत्येक दिवसाकडं नव्या संधीसारखं पाहायला हवं. कारण सुंदर आयुष्य जगण्यासाठी सुंदर परिस्थितीची नाही तर सकारात्मक दृष्टिकोनाची गरज असते. आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात ज्ञान, पैसा किंवा पद यापेक्षा महत्त्वाची गोष्ट असेल तर ती म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. कारण दृष्टिकोनच माणसांच्या विचारांना आकार देतो, निर्णयांना दिशा देतो आणि व्यक्तिमत्वाला उंची प्रदान करतो. सकारात्मक दृष्टिकोन माणसाला संकटामध्ये खंबीर राहायला शिकवतो. समाजातही सकारात्मक दृष्टिकोनाला फार मोठं महत्त्व आहे. दुसऱ्यांच्या चुका शोधण्या पेक्षा त्यांच्या गुणांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याकडे असायला हवा. खरं तर दृष्टिकोन हा आपल्या जीवनाचा आरसा असतो. कारण दृष्टी बदलली की दृश्य बदलतं, विचार बदलले की आयुष्य बदलतं. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या जीवनात सकारात्मक संवेदनशील दृष्टिकोन विकसित करण्याची गरज आहे. कारण योग्य दृष्टिकोन हेच यशस्वी, आनंदी आणि अर्थपूर्ण जीवन घडवू शकतं. तर विद्यार्थी दशेत ज्यावेळेस आपण असतो त्यावेळेस आपण जर ठरवलं की नाही, मला हे माझं ध्येय आहे, मला हे पूर्ण करायचंच आहे, कितीही अपयश आलं तरी मी मागे हटणार नाही, माझा दृष्टिकोन हा सकारात्मक असेल, मला हे माझं ध्येय पूर्ण करायचंच आहे, हे जर तुम्ही ठरवलेलं असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाऊ शकाल आणि आपला सकारात्मक दृष्टिकोन नक्कीच आपल्याला आपल्या यशाच्या उंचीवर पोहोचू शकेल. म्हणूनच आपण प्रत्येक वेळी एखादी गोष्ट आपल्या विचारापलीकडे घडली तर तिथे आपण हारून न जाता त्याकडे देखील आपला पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक ठेवायला हवा व त्या

0: विचारशलाका या कार्यक्रमामध्ये दृष्टिकोन याविषयी प्रमोदिनी वांगीकर यांचे विचार आपण ऐकले. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियॉन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आजार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.

श्रोतेहो, सकाळचे 6:11 झाली आहेत. मंगलप्रभात या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वसंतराव देशपांडे यांच्या आवाजामध्ये शांताराम नांदगावकर यांची ही रचना, संगीतबद्ध केली आहे अनिल अरुण यांनी.

वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पोडवाल यांच्या आवाजामध्ये शांताराम नांदगावकर यांची गीतरचना आपण ऐकली, संगीतबद्ध केली होती अनिल अरुण यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुधीर फडके यांच्या आवाजामध्ये मंगेश पाडगावकर यांची ही गीतरचना, संगीतबद्ध केली आहे यशवंत देव यांनी.

सुधीर फडके यांच्या आवाजामध्ये मंगेश पाडगावकर यांची ही गीतरचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती यशवंत देव यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया माणिक वर्मा यांच्या आवाजामध्ये पारंपरिक गीतरचना, संगीतबद्ध केली आहे बाळमाटी यांनी.

माणिक वर्मा यांच्या आवाजामध्ये पारंपरिक भक्तिरचना आपण ऐकली, संगीतबद्ध केली होती बाळ माटे यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये पी सावळाराम यांची ही रचना, संगीतबद्ध केली आहे वसंत प्रभू यांनी.

लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये पी सावळाराम यांची ही गीतरचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती वसंत प्रभू यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजित कडकडे यांच्या आवाजामध्ये प्रवीण दवणे यांची ही रचना, संगीतबद्ध केली आहे नंदू होनप यांनी.

अजित कळकळे यांच्या आवाजामध्ये प्रवीण दवणे यांची ही रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती नंदू होणप यांनी. आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया समूह स्वरामध्ये देशभक्तीपर गीतरचना.

समूह स्वरामध्ये देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकली. मंगलप्रभात या कार्यक्रमात शेवटी ऐकूया अनुराधा पोडवाली यांच्या आवाजामध्ये हिंदी भक्तिरचना.

अनुराधा पोडवाल यांच्या आवाजामध्ये हिंदी भक्तिरचना आपण ऐकली आणि याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजच्या कार्यक्रमात सोयाबीन पिकांमधील बीजप्रक्रिया

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी प्राध्यापक राजेश भालेराव, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. आज आपणास सोयाबीन पिकामधील बीज प्रक्रिया आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन याबद्दलची माहिती देत आहे. सोयाबीन पीक हे नत्रयुक्त पीक असल्यामुळे याच्यामध्ये नैसर्गिकतःच नत्र फिक्सेशन करण्याची कॅपॅसिटी असते, त्यामुळे नत्रयुक्त खतांचा वापर कमीत कमी करावा आणि हवेतले नत्र जास्तीत जास्त नैसर्गिकरित्या पिकांना कसे मिळवता येईल याबद्दलचा विचार आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि बीज प्रक्रिया यांच्या माध्यमातून करायचा आहे. सोयाबीन पिकाला बीज प्रक्रिया करत असताना सर्वप्रथम आपण रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे. त्यामध्ये कार्बनडायझिम हे 2 ग्रॅम ते 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा व्हिटाबॅक्स नावाचं औषध आहे हे 2 ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा जैविकमध्ये ट्रायकोडर्मा 5 ml प्रति किलो बियाण्याला चोळून याची बीज प्रक्रिया करायची आहे. या बुरशीनाशकांच्या बीज प्रक्रियेनंतर आपल्याला रायझोबियम जपॉनिकम या जीवाणू संवर्धनाची सोबतच स्फुरत विरघळणारे जीवाणू म्हणजे PSB याचीसुद्धा आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. त्याकरता रायझोबियम 5 ml आणि PSB 5 ml प्रति किलो बियाण्याला घेऊन याची बीज प्रक्रिया आपल्याला बियाण्याला करायची आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी येलोवेन मोझाईकचा प्रादुर्भाव जास्त होतो, ज्या ठिकाणी खोडकिडीचा प्रादुर्भाव जास्त होतो, अशा ठिकाणी आपल्याला रासायनिक बुरशीनाशकाची किंवा जैविक बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर आपण जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करणार आहोत. आणि तिसऱ्या स्टेजला आपण रासायनिक कीटकनाशकांची बीज प्रक्रियासुद्धा याच्यामध्ये करू शकतो. त्यामध्ये इमेडाक्लोप्रिड आपल्याला 1 ml प्रति किलो बियाण्याला चोळून याची बीज प्रक्रिया करू शकतो. आता संयुक्त कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे सुद्धा बाजारामध्ये अवेलेबल आहेत, याचीसुद्धा बीज प्रक्रिया आपल्याला करता येईल. बीज प्रक्रिया करत असताना थंड ठिकाणी सावलीमध्ये बीज प्रक्रिया करावी. बीज प्रक्रिया करत असताना सोयाबीनला हाताने चोळू नये तर हलका झोका द्यावा आणि हलक्या हाताने याची बीज प्रक्रिया करावी. किंवा आता सीड ड्रम्स आपल्याला मिळतात, सीड ट्रीटमेंट ड्रम्स आपल्याला मिळतात, त्या ड्रमचासुद्धा वापर आपण करू शकतो. बीज प्रक्रिया करत असताना आपण सावलीमध्ये याची बीज प्रक्रिया करायची आहे. बीज प्रक्रिया करत असताना लहान मुलं किंवा शेतामध्ये जर कोंबड्या किंवा मेंढ्या किंवा शेळ्या असतील तर त्यांना थोडंसं दूर ठेवायचं आहे, नाक झाकून घ्यायचं आहे, हाताला हँडग्लोव्ज वापरायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करून हे कीटकनाशक आणि हे बुरशीनाशक वापरताना एक काळजी घ्यायची आहे. बीज प्रक्रिया केल्यानंतर त्याला सावलीत वाळून मग आपल्याला त्याची पेरणी करायची आहे. यानंतरचा जो मुद्दा आहे तर तो आहे रासायनिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा. तर सोयाबीन पिकाकरता आपल्याला 60 किलो स्फुरत, 30 किलो पालाश आणि 60 किलो नत्र हे आपल्याला द्यायचं आहे. त्यामध्ये म्हणजे 12 किलो नत्र, 30 किलो स्फुरत, 24 किलो स्फुरत आणि 12 किलो पालाश प्रति एकरी या माध्यमातून आपल्याला द्यायचं आहे. नत्राची मात्रा आपल्याला व्यवस्थित वापरायची आहे. 12 किलो नत्र, 24 किलो स्फुरत आणि 12 किलो पालाश प्रति एकरी आपल्याला पेरताना याचा डोस द्यायचा आहे. सोबतच गंधक याची मात्रासुद्धा आपल्याला या पिकाकरता द्यायची आहे. त्याकरता 8 किलो गंधक प्रति एकरी आपल्याला पिकाकरता द्यायचं आहे. खत व्यवस्थापन करत असताना त्याच्या मुळावरच्या गाठी आपल्याला किती सशक्त आणि चांगल्या करता येईल याचा विचार आपल्याला शेतकरी बंधूंनी करणं अतिशय आवश्यक आहे. आणि याच्या मुळावरच्या गाठीकरता आपल्याला मॉलिबडिनम नावाचं जे अन्नद्रव्य आहे याची आपल्याला बीज प्रक्रियासुद्धा याच्यामध्ये करता येईल. त्यानंतर पेरणी करताना रासायनिक खतं सुरुवातीला टाकून द्यायची आहेत आणि मग त्याची बीज प्रक्रिया करून आपल्याला पेरणी या पिकाची करायची आहे. धन्यवाद.
1: कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये सोयाबीन पिकांमधील बीजप्रक्रिया आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक राजेश भालेराव यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकली. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6:55 संस्कृत बातमी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया. श्रोते हो नमस्कार. 26 जून हा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. अंमली पदार्थांचं व्यसन हे त्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबियांना केवळ विनाशाकडे नेते, म्हणून समाजासमोर हे एक मोठं गंभीर असं आव्हान आहे. ही जी समस्या आहे ती संपवण्यासाठी आज खूप मोठ्या प्रमाणात समुपदेशनाची आणि प्रभावी जनजागृतीची गरज आहे. आणि त्या अनुषंगानंच आज आपण मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, सुरुवातीला सांगा की आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन हा कोणी सुरू केला आणि कधी सुरू केला?
1: युनायटेड नेशनच्या सभेमध्ये असं ठराव पास केला गेलेला, तो साधारण 7 डिसेंबर 1987 दरम्यान, की हे जे अंमली पदार्थ आहे त्याची व्याप्ती वाढते आणि त्याच्यामध्ये अगदी प्रत्येक वयोगट आणि प्रत्येक समाज हा त्याच्या विळख्यात सापडलेला आहे आणि त्या दृष्टीने जनजागृती व्हावी त्या हेतूने हा दिवस साजरा करावा. आणि त्या अनुषंगाने 26 जून 1989 पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला आणि तेव्हापासून साजरा होतोय. आता 26 तारीखच का तर यामध्ये साधारण 1839 चीनने 26 जूनला ओपियम किंवा अफू निर्मित जे काही व्यापार होते त्याच्यावर एक चांगली प्रतिबंधात्मक कार्यवाही केलेली आणि त्या दिवसाचं स्मरण म्हणून मग हा 26 जून जागतिक अंमल पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.
0: अच्छा, आता यामागचा नेमका उद्देश काय आहे?
1: यामागे पहिलं म्हणजे जे अवैधरित्या ही प्रॉडक्ट किंवा ही पदार्थ उपलब्ध आहेत त्यावरती त्यांना आळा घालणं. याच्यामध्ये प्रत्येक समाजातील घटक हा जास्तीत जास्त करून तरुण जे आहेत किंवा पौगंडावस्थेतील जे काही युवक आहेत हे त्याच्यामध्ये बाधित होत आहेत. ते अगदी ज्याला आपण ड्रग पेडलर म्हणतो, म्हणजे या पदार्थांची ने आण करणं, ती विक्रेता आहे त्याला पोचवणं, यामध्ये अडकून चाललेत आणि त्याला कुठेतरी आळा बसावा. त्याचबरोबर जे या विळख्यात सापडलेत म्हणजे ऍक्च्युअल जे कोणी अफेक्टेड आहेत या पदार्थाचं सेवन करतायत आणि त्याचे दुष्परिणाम भोगतायत, तर त्यांना सुद्धा एक प्रकारची मदत व्हावी आणि ही जी जनजागृती आहे ही मोहीम एक व्यापक व्हावी म्हणून मग अगदी शाळेच्या स्तरावर, त्याच्यानंतर इतर काही जे महत्वाचे स्तर आहे त्या स्तरावर जनजागृती असेल किंवा कोणती प्रतिबंधात्मक कार्यवाही असेल हे करून ड्रग फ्री सोसायटी हे निर्माण करण्याच्या हेतूने त्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहेत.
0: अच्छा, श्रोते हो, सर म्हणाले की विद्यार्थी दशेपासूनच या अंमली पदार्थांच्या सेवनाला आजकाल सुरुवात होतीये, ती नेमकी कशी होते, त्याचं प्रमाण काय आहे, याविषयी आपण उद्याच्या भागात जाणून घेणार आहोत. तेव्हा आता थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपद हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ही आकाशवाणीची मुंबईची अस्मिता वाहिनी ऐकत आहात. सकाळचे 6:50 होत आहेत. परिसर.

0: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो. पाऊस कोकणाचा प्राण, निसर्गाचा श्वास. पाऊस हा शब्द जरी कानावर पडला तरी मनाला गारवा देणारी, ओल्या मातीच्या सुगंधाने भारावून टाकणारी आणि जीवनाला नवसंजीवनी देणारी एक सुंदर अनुभूती जागी होते. कोकणात पाऊस म्हणजे केवळ आकाशातून पडणारं पाणी नव्हे, तो इथली संस्कृती, शेती, जंगल, नद्या, जैवविविधता आणि संपूर्ण जीवनाचा आधार आहे. येथील शेती, फळबागा, नद्या, विहिरी, झरे, देवराया आणि जंगलं पावसावरच अवलंबून आहेत. भात शेतीसाठी पाऊस अत्यावश्यक आहे. आंबा, काजू, सुपारी आणि नारळ फळबागांना पावसामुळे जीवन मिळते. कोकणातील जंगलं, देवराया, ओढे आणि धबधबे पावसामुळे समृद्ध राहतात. भूजल साठे भरून निघतात आणि वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध होते. पक्षी, प्राणी, सरीसृप, कीटक आणि जलचर यांच्या जीवनचक्रासाठी पाऊस आवश्यक असतो. मानव जीवनात पाऊस का आवश्यक आहे? तर पाऊस हा पृथ्वीवरील जीवनाचा पाया आहे. पिण्याच्या पाण्याचा मुख्य संसाधन पाऊस आहे. शेती आणि अन्न उत्पादन पावसावर अवलंबून आहे. जंगलाचं आरोग्य आणि जैवविविधता टिकून राहते. हवामान संतुलित ठेवण्यात पण मदत होते. मानवी हस्तक्षेपामुळे वातावरण बदलते का? तर हो. आज आपण अनुभवत आहोत की कधी अतिवृष्टी होते तर कधी दीर्घकाळ पाऊस पडत नाही. पूर्वी सलग अनेक दिवस पडणारा पाऊस आता कमी दिवसात मुसळधार स्वरूपात पडतो आणि मध्ये मोठे खंड पण पडतात. यामागची काही महत्त्वाची कारणे आता बघूया. जंगलतोड. झाडं वातावरणात आर्द्रता निर्माण करतात. जंगलाचं क्षेत्र कमी झाल्यास स्थानिक जलचक्रावर परिणाम होतो. वनवणव्यांमुळे झाडं, झुडपं आणि जमिनीतील सेंद्रिय पदार्थ नष्ट होतात. त्यामुळे जमिनीची पाणी साठवण्याची क्षमता कमी होते. कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरितगृह वायूमुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय. याचा थेट परिणाम वातावरणावर होतोय. पुढचे कारण म्हणजे अतिरेकी विकास. डोंगर कापणं, पाणथळ जागा बुजवणं, रस्ते आणि बांधकामाचा विस्तार यामुळे स्थानिक सूक्ष्म हवामान बदलतंय. प्लास्टिक प्रदूषणामुळे जलसंसाधनांचं नुकसान होतंय आणि पर्यावरणीय संतुलन बिघडतंय. समुद्राच्या तापमानातील बदल, त्यामुळे अरबी समुद्राचे तापमान वाढतंय आणि महासागरातील बदल मान्सूनवर परिणाम करतात. एक नवे संकट अल निनो आले आहे. अलीकडच्या काळात आपण अल निनो हा शब्द वारंवार ऐकतोय. अल निनो ही प्रशांत महासागरातील नैसर्गिक हवामान घटना आहे. यामध्ये मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढते. त्यामुळे अल निनोचे परिणाम असे आहेत की भारतातील मान्सून कमकुवत होऊ शकतो. काही भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. पर्जन्यमानाचे वितरण बदलू शकते. जागतिक तापमान वाढू शकते. या उलट घटना ला निन्या म्हणून ओळखली जाते. या काळात समुद्राचे तापमान कमी राहते आणि भारतात अनेकदा चांगल्या पावसाची पोषक परिस्थिती निर्माण होते. आता कोकणासाठी चिंतेची बाब ही आहे की आज अनेक शेतकरी, निसर्गप्रेमी, गावकरी अनुभवत आहेत की पावसाचे दिवस कमी होत चालले आहेत. अतिवृष्टीच्या घटना वाढल्या आहेत. उन्हाळा अधिक उष्ण होत आहे. छोटे झरे, ओढे आणि विहिरी लवकर आटत आहेत. जंगलातील जैवविविधतेवर परिणाम होत आहे. खरं तर आपली जबाबदारी काय? जर आपल्याला कोकणाचा पाऊस, हिरवीगार जंगलं आणि समृद्ध जैवविविधता पुढील पिढ्यांसाठी जपायची असेल तर स्थानिक प्रजातीचे वृक्षारोपण करणं, देवराया आणि जंगलाचे संवर्धन करणं, वणवे रोखणं, जलसंधारण आणि पाणलोट विकास करणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं, ओढे, नद्या आणि ओलसर प्रदेशांचे संरक्षण करणं ही काळाची गरज आहे. आज गरज आहे ती निसर्गाशी संघर्ष करण्याची नव्हे तर निसर्गाशी मैत्री करण्याची. पाऊस वाचवायचा असेल तर निसर्ग हा वाचवावा लागेलच. जंगल टिकलं तर ढग येतील, ढग आले तर पाऊस पडेल आणि पाऊस पडला तरच जीवन फुलेल.
0: पावसाचं घट

0: समारप्स्यते। हरमन प्रीत कौरस्य नेतृत्वे भारतीय महिला दलम विमेन इन ब्लू संप्रति स्वसमूहे द्वितीयं स्थानं भजते। इति वार्ताः।
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। सकाळचे 7 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत
2: 229 अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। सकाळचे 7 वाजलेत। जाणून घेऊया रूपरेषा आज दिवसभर प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांची।

या रूपरेषेनंतर म्हणजे 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 भावधारा या अंतर्गत भावगीतं आपण ऐकू शकाल.

8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 मेहराब अंतर्गत गझल आपण ऐकू शकाल. 9 प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आपण ऐकू शकाल. 9:10 लखलख चंदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आपण ऐकू शकाल. 10 ग्राहक केंद्रित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ आपण ऐकू शकाल. 10:15 एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

ही झलक आपण ऐकली 10:15 प्रसारित होणाऱ्या एक फिल्म के गीत या कार्यक्रमाची. आज या कार्यक्रमात राजा हिंदुस्तानी.

या चित्रपटातील गीतं आपण ऐकणार आहोत. गीतकार समीर आणि संगीतकार नदीम श्रवण. 10:30 गातार हे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:05 राग एक रंग अनेक या कार्यक्रमामध्ये तोळी या रागावर आधारित चित्रपट गीतं आपण ऐकू शकाल. सहभाग वैशाली जोशी यांचा. 11:35 आरोग्यवर्धिनी या कार्यक्रमामध्ये योगासन आणि आपलं आरोग्य या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. याविषयी आयुर्वेदाचार्य वैद्य अनिल रामपुरीकर यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. दरम्यान 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

आमच्या सायंकालीन प्रसारण सभेमध्ये 6:30 ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड स्टेडियम मॅचेस्टर येथे खेळल्या जात असलेल्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याचं ऑफट्यूब वर्णन आपण ऐकू शकाल. 7:15 आजचं विधिमंडळ आपण मुंबई केंद्रावरून ऐकू शकाल. 7:30 शेतशिवार हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आजच्या कार्यक्रमात आवड बळीराजाची हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल, सहभाग शीतल निमजे आणि संजय थोरात यांचा. 8:15 क्रिकेट कॉमेंट्री, 8:45 समाचार प्रभात, 9:00 न्यूज ॲट 9 आपण ऐकू शकाल.

ही होती रूपरेषा आज दिवसभर प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांची. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

समस्यांचं निराकरण करा। त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240 29 70 212 आणि 0240 29 70 231। हॅलो डॉक्टर।

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात 2029-30 पर्यंत वीज दर देशात सर्वात कमी असतील, मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी मंत्र्यांचा सल्ला. एसआयआर मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे छत्रपती संभाजीनगर इथल्या आढावा बैठकीत निर्देश. आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी जर्मन हँगरची व्यवस्था, मुख्यमंत्र्यांनी घेतला वारीच्या तयारीचा आढावा. आणि राज्यात मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, मराठवाड्यात पुढील 3 दिवस बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. राज्यात 2029-30 पर्यंत वीज दर देशात सर्वात कमी म्हणजेच प्रति युनिट 7.40 रुपये इतके असतील अशी माहिती मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते काल विधान परिषदेत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते. राज्यातली वाढती वीज मागणी, उद्योगधंद्यांची वाढ आणि सरकारच्या विविध सवलतींमुळे वाढलेल्या वीज वापराबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली. गेल्या 2 वर्षात राज्यातल्या वीज मागणीत 20% वाढ झाली असून मागील 20 वर्षातले वीज दर वाढीच्या कलानुसार हे दर 14 रुपये असायला हवे होते, मात्र महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्णयांमुळे वीज दर नियंत्रित राहिले असून 2030 पर्यंत ते इतर राज्यांच्या तुलनेतही कमी असतील असं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: 25-26 मध्ये आपले जे विजेचे दर आहे, तमिळनाडू 9.30 रुपये, तेलंगणा 9.20 रुपये, मध्य प्रदेश 8.27 रुपये, महाराष्ट्र 8.19 रुपये, उत्तर प्रदेश 8.15 रुपये, गुजरात आपल्यापेक्षा आता कमी आहे, तो 7.87 रुपये. पण आता आपण दरवर्षी मल्टीयर टॅरिफ मध्ये दरवर्षी 2030 पर्यंत जो टॅरिफ आता आपला फायनल झालाय, आता 2029-30 मध्ये काय परिस्थिती राहील, अगदी या राज्यांनी भाव वाढवले नाही तरी महाराष्ट्राचं टॅरिफ असेल 7.43 रुपये, जे आत्ताच्या आपल्या वाढीच्या कलानुसार 14 रुपये असायला पाहिजे होतं, ते 7.43 रुपये एमईआरसी ने आता फिक्स केलाय. त्यामुळे 2029-30 मध्ये आपण सगळ्यात कमी असू.
0: देशातल्या एकूण सौर कृषी पंपांपैकी 60% पंप महाराष्ट्रात बसवण्यात आले असून केंद्र सरकारनं सर्व राज्यांना महाराष्ट्र मॉडेलचं अनुकरण करण्याबाबत पत्र पाठवल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. अनेक कंपन्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न घडत असल्याचं समोर आलं असून अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी तसंच सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. चित्रा वाघ यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. सोलापूर इथल्या शासकीय आयटीआय आणि तळेगाव दाभाडे इथल्या एका स्पॅनिश कंपनीतही असे प्रकार घडल्याचा मुद्दा मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला होता. यावर 15 दिवसांच्या आत चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना ते काल बोलत होते. शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एलनिनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 2025-26 या वर्षात 1056 कोटी रुपयांचं अनुदान वितरित करण्यात आलं आहे, तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 227 कोटी रुपयांचं अनुदान देण्यात आलं आहे अशी माहितीही भरणे यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. राज्यातल्या आतापर्यंतच्या सर्व कर्जमाफी योजनांमध्ये ही सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना ठरणार असल्याचंही भरणे यांनी यावेळी सांगितलं. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत

0: वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कारभाराला अधिक बळकटी देण्यासाठी मनुष्यबळ वाढ, अत्याधुनिक प्रयोगशाळांची उभारणी आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधातली कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली. दूध, दुग्धजन्य पदार्थ, पिण्याचं पाणी, गूळ, शेंगदाणे, चहा पावडर, खाद्यतेल, गुटखा, तंबाखू, सुगंधित सुपारी, मावा आदी भेसळयुक्त अन्नपदार्थांवर व्यापक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 11,93,00,000 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आल्याची माहितीही झिरवाळ यांनी दिली. मराठी भाषेचा प्रसार, संवर्धन आणि शासकीय कामकाजात मराठीचा अधिकाधिक वापर वाढवण्यासाठी राज्य शासन विविध महत्वाकांक्षी उपक्रम राबवत आहे. पुढील वर्षभरात राज्यातल्या 8 शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी विकास केंद्र उभारली जाणार आहेत अशी घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल विधानसभेत केली.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: राज्यात राबवण्यात येत असलेल्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण SIR मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी S. चोक्कलिंगम यांनी दिले. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. नागरिकांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी मदत कक्ष स्थापन करून त्यांना वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून द्यावी, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी, BLA आणि स्वयंसेवक यांना विश्वासात घेऊन ही मोहीम राबवण्यात यावी असं त्यांनी सांगितलं. या मोहिमेअंतर्गत 30 जून ते 29 जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्जांचं वितरण आणि संकलन करणार आहेत. आगामी आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. आषाढी वारी पूर्वतयारीबाबत आढावा बैठकीत ते काल बोलत होते. आषाढी वारी डिस्कव्हरी आणि जिओग्राफी दूरचित्रवाहिनीद्वारे जगभरात पोहोचणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. वारकऱ्यांसाठी जर्मन हँगरची व्यवस्था करण्यात आली आहे, त्यामुळे लाखो वारकऱ्यांना सुरक्षित आणि प्रशस्त निवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या कोथळी इथून संत मुक्ताबाईंच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान केलं. संत मुक्ताई पालखी सोहळ्याचं हे 318 वर्ष आहे. 700 किलोमीटरचं सर्वात जास्त अंतर पार करणारा हा एकमेव पालखी सोहळा आहे. पैठण इथून श्री संत एकनाथ महाराजांची पालखी 7 जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. हज 2027 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 20 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. याबाबतचे अर्ज हज समितीच्या संकेतस्थळावर तसंच हज सुविधा मोबाईल ऍपद्वारे सादर करता येणार आहेत. इच्छुक यात्रेकरूंनी या सुविधेचा लाभ घेऊन विहित मुदतीत अर्ज सादर करण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्य हज समितीनं केलं आहे. नांदेड जिल्ह्यात जलजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामपंचायतींनी विशेष खबरदारी घेऊन गावपातळीवर शुद्ध पाणी पुरवठा, पाणी गुणवत्तेची नियमित तपासणी आणि स्वच्छता राखावी असं आवाहन जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक मयूरकुमार आंदेलवाड यांनी केलं आहे. स्टॉप डायरिया या विशेष मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ काल दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. 16 जून ते 31 जुलै या कालावधीत जिल्हाभर ही मोहीम राबवण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचा आयुक्त अमोल येडगे यांनी काल आढावा घेतला. यात पावसाळी नियंत्रण कक्षातली उपस्थिती, तक्रार निवारण व्यवस्था आणि नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या कार्यपद्धतीसंदर्भात त्यांनी सूचना दिल्या. CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सखल भागांवर सातत्यानं लक्ष ठेवून संबंधित विभागांना वेळेवर सूचना देण्याचे आदेशही आयुक्तांनी यावेळी दिले. माहिती अधिकार कायद्यातल्या प्रस्तावित बदलाच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी

0: काल हजारे यांची भेट घेतली, मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून अण्णा हजारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. हवामान. राज्यात बहुतांश जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि धाराशिव जिल्ह्यात काल पाऊस झाला. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर पुढील तीन दिवस छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात 2029-30 पर्यंत वीज दर देशात सर्वात कमी असतील, मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी मंत्र्यांचा सल्ला. आणि एसआयआर मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: दोनशे 229 नॉमीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून

0: मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे निर्देश। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।
1: दोनशे 29° नॉमीटर अर्थात 1305 kHz आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। सकाळचे 7:21 झाली आहेत। ऐकूया काही संदेश।

0: श्रोते हो, दिनांक 25 जून गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमाअंतर्गत तोडी या रागावर आधारित चित्रपट गीत.
1: सकारात्मक विचार मनुष्याचे जीवन सुंदर बनवतात, जगण्याची नवीन ऊर्जा देतात. श्रोते हो, अशाच विचारांनी परिपूर्ण असलेला कार्यक्रम विचारशलाका जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.
2: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
1: साहित्य ही उत्कृष्ट विचार, कल्पना किंवा काल्पनिक लेखन करण्याची कला आहे. अशाच साहित्याशी नाळ जुळलेल्या लेखक, कवी यांचा सहभाग असणारा कार्यक्रम साहित्य संस्कृती जरूर ऐका दर मंगळवारी सकाळी 11:35 आकाशवाणी परभणी केंद्रावरून.

शेतकरी बंधूंनो, शेतशिवार या कार्यक्रमांतर्गत जे कार्यक्रम आपल्याला आवडलेले आहेत त्या कार्यक्रमाचे अभिप्राय आणि सोबतच तुमच्या आवडीची गीतं आपण ऐकू शकाल आमच्या आवड बळीरजेची या कार्यक्रमामधून दर गुरुवारी शेतशिवार या कार्यक्रमात। तेव्हा आता आपल्याला जास्तीत जास्त संख्येने पत्र पाठवायचे आहेत आमच्या या पत्त्यावर। आवड बळीराजेची द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी परभणी। झालेला बदल श्रोत्यांनी कृपया लक्षात घ्यावा।

यानंतर ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा केला, त्यानिमित्ताने डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहोत. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, आता सगळ्यात महत्वाचा छोटासा प्रश्न असतो की काही काहींची अशी भावना आहे, काही काहींना असं वाटत असतं की माझी जाडी कमी होईल मी योगा अभ्यास केला तर. तर खरंच जाडीवरती, लठ्ठपणावरती योग काम करतं?
1: हो. आता कसं झालंय की जाड होण्याची कारणं खरं खूपच हे झालेली आहेत. म्हणजे आपण कष्टच करत नाही जास्त. म्हणजे आजकाल कुठलाच व्यवसाय असा नाही की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप कष्ट करावे लागतात. त्याच्यामुळे घरी पण राहून तुम्हाला काहीच कष्ट नाही आहे. जवळ मशीन सगळ्याच गोष्टींसाठी अवेलेबल आहे. त्याच्यामुळे सिडेंटरी लाईफस्टाईल आहे हे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे, जाडी वाढण्याकरता, वजन वाढण्याकरिता. मग त्याच्यानंतर खाण्यापिण्याच्या पद्धती झाल्या आहेत, झोपण्याच्या पद्धती झाल्या आहेत, वागण्याच्या पद्धती झाल्या, या सगळ्यांमुळे माणसाचं वजन वाढत चाललंय. आणि मग योगशास्त्र तर ते शेवटी तुम्हाला सांगितलं, ते करेक्शन ऑफ युअर लाईफस्टाईल इज योगा. तर मग ते जर लाईफस्टाईल तुम्ही अंगीकारली तर डेफिनेटली तुमची जाडी कमी होण्याला मदत होईल. पण जर का तुम्ही असं म्हणत असाल की नाही मी जे खाते तेच कंटिन्यू करेल आणि मी रोज आसनं करेल, तर त्याच्याने फार काही फरक पडेल असं मला वाटत नाही. तुम्हाला जर का वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला पूर्णच योगिक लाईफस्टाईल अंगीकारावी लागेल आणि मग त्याच्यानंतर डेफिनेटली तुम्हाला त्याचे फायदे दिसतील. आणि म्हणून त्यासाठी आपण आसनांचा देखील अभ्यास केला पाहिजे. खरं पाहायला गेलं तर एखादा माणूस असं म्हणू शकतो ना की मला नाही करायचे आसनं वगैरे, मी डायरेक्टच ध्यान धारणा करीन, तीच जर का आवश्यकता असेल तर. पण जर का तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला शरीराचं स्वास्थ्य तुमच्याकडे नसेल तर मग तुमचं मन सुद्धा लागणार नाही ना एका ठिकाणी.
0: बरोबर
1: ना, आपण म्हणजे साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. तर त्याच्या दृष्टीने आपल्याला आपलं शरीर स्वस्थ राहणं हे प्राईम इम्पॉर्टन्सची गोष्ट आहे. अगदी.
0: म्हणजे आपण योगा अभ्यास करताना सुरुवातीला ठीक आहे आपण प्रशिक्षण घेतलं आणि मग दररोज काही क्लासला जायला आपल्याला पॉसिबल नाही आहे सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये, त्याच्यानंतर आपल्या आपण घरी करायला लागतो. पण आपण योग करताना आपलं काहीतरी चुकतंय हे कसं ओळखायचं आणि ते शरीर इंडिकेशन काय देत असतं
1: हे खरंच खूप महत्वाचं आहे. कसं आहे की जोवर समोरचा माणूस आपल्याला बघतोय आणि करेक्ट करतोय तोपर्यंत आपल्याला कळतं की नाही आपण हे चुकलोय ते तसं चुकलोय. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एखादं आसन करायचं असेल तर एक्झॅक्ट त्या आसनाची क्रिया कशी करायची असते ती तुम्हाला थिरॉटिकली समजून घ्यावी लागेल पहिल्यांदा आणि नंतर तसं तसं करण्याचा प्रयत्न करावा लागेल. साधी गोष्ट असते, मी फॉर एक्झाम्पल सांगते की तुम्हाला सरळ उभं राहून कमरेतनं साईडनी बेंड व्हायचं आहे समजा, तर किती सिम्पल गोष्ट आहे, काहीच हे नाही आहे. एखादा व्यक्ती म्हणे नाही मला किती छान वागता येत आहे खाली, पण बघताना आपल्याला दिसेल की तो वागतोय, पण तसं नाही, त्याला त्या विशिष्ट प्लेन मध्येच वाकायचं असतं. मग हे त्याला कोण सांगेल? समोरचा माणूस जर का असेल योग शिक्षक तोच सांगू शकतो. पण मग आता अशा वेळेस त्यांनी कमीत कमी आरशात बघून करायला पाहिजे की नाही बाबा मी हे करतोय हे योग्य आहे का नाही. आणि त्यानंतर जर का त्या आसनामध्ये सांगितलंय की तुम्हाला लेफ्ट साईडनी मानेमध्ये या टाईपने ताण अनुभव करायचा आहे, तर मग तसा अनुभव करण्याचा प्रयत्न करा. तेव्हाच ते आसन तुम्ही योग्य रीतीने करीत आहात असं तुम्हालाच कॉन्फिडन्स येईल.
0: अच्छा.
1: म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का मला आता एखादं सुप्त वज्रासन असेल, सुप्त वज्रासन म्हणजे वज्रासन घालायचं आणि असं झोपायचं असतं खाली, तर हे मी बरोबर करते आहे की नाही. मग जेव्हा मला माहिती असेल की हे आसन करत असताना माझ्या पोटऱ्यांना असा असा ताण पडला पाहिजे असं दिलेलं आहे, किंवा माझ्या कमरेला ह्या टाईपने ताण पडला पाहिजे असं दिलेलं आहे की हा अनुभव करा. जर का तसा ताण पडत नसेल तर तुम्ही समजून घेऊ शकता की मी हे आसन योग्य रीतीने करीत नाहीये. पण जर का तुम्हाला ते अनुभव होत असेल, ते तुम्ही करत असाल, तर तुम्ही आसन योग्य पद्धतीने करीत आहात. आसनाचे थिअरी तुम्ही माहीत करून घ्यायची आणि मग तुम्ही प्रॅक्टिकल करायचं, जेणेकरून तुम्हाला कळेल की मी करतोय ते व्यवस्थित करतोय किंवा नाही.
0: नक्कीच डॉक्टर.

0: सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आहाराचा विषय आहे. सध्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या जेवणाच्या पद्धती किती बदललेल्या आहेत. फास्ट फूडचा जमाना आहे सध्या. तर आहार आणि योगाभ्यास यांची सांगड कशी घालायची नेमकी?
1: हे तर खरंच खूप कठीण आहे सुचेता, माहिती आहे का. आजकाल आहार ही गोष्ट अशी झालेली आहे की आपल्याला काहीही दिसलं की आपण तोंडात टाकायला बिलकुल मोकळेच असतो. मुळात योगाभ्यास करताना आहार कसा ठेवला पाहिजे याच्याबद्दल पण काही गाईडलाईन्स आहेत थोडक्यामध्ये. तर त्यांचं असं म्हणणं आहे की सात्विक आहार सेवन केला पाहिजे जर का तुम्ही योगाभ्यास करत असाल तर. मग सात्विक आहार काय असतो? म्हणजे तीन टाईप्स असतात आहाराचे, सात्विक, राजसिक, तामसिक या टाईप. तर सात्विक आहारामध्ये जसं दूध आणि दुधाचे पदार्थ येतात, तूप सेवन केलं जाऊ शकतं, त्याच्यानंतर खूप तिखट, तेलकट, मसालेदार खाऊ नये, शिळं अन्न खाऊ नये, किंवा काय म्हणता येईल आजकालच्या याच्यामध्ये तुम्ही पॅकेज्ड फूड्स म्हणू शकतात, फास्ट फूड्स म्हणू शकतात, एकदम फ्रीज मधलं काढलंय थंडगार आहे वस्तू ती पण खाऊ नये, एकदम उकळत काही आहे गरम म्हणायला चहा येते तर ते पण तुम्ही घेऊ नये. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आणि मग जे साधं सात्विक जे अन्न आहे रोजच, म्हणजे त्याच्यामध्ये काही खूप वेगळं खाण्याची गरज नाही, पण दूध तूप ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असेल आपल्या आहारामध्ये तर त्याला आपण सात्विक अन्न म्हणतो. आणि हे सात्विक अन्न योगाभ्यास करत असताना चालू ठेवलं पाहिजे किंवा तेव्हा ह्या आहाराचं पालन केलं पाहिजे.
0: डॉक्टर, एक मनामध्ये छोटासा प्रश्न येतो की रागावरती नियंत्रण ठेवण्यासाठी योगाभ्यास मदत करतं का?
1: निश्चितच. म्हणजे राग, लोभ, क्रोध, काय मद, मत्सर, सगळे हे जे षडरिपू आहेत या सगळ्या षडरिपूंना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी योगशास्त्र मदत करत. कसं आहे की आता छोटे छोटे टिप्स असतात ना, आपण म्हणतो नाही का एखाद्याला खूप राग आला की नाही 100 पर्यंत आकडे मोज,
0: उलटे आकडे मोज,
1: उलटे आकडे मोज, सरळ मोज, काय असेल. मुळात योगशास्त्राचं पालनच केलं. मी जसं सांगितलं ना की यम नियम ह्या गोष्टींचं जर आपण पालन केलं, तसं बॉडीला कंडिशन केलं आपण, तसं बॉडीला किंवा माइंडला आपल्या ट्रेन केलं, तर मग हे राग, लोभ, द्वेष, मद, मत्सर, मोह, माया ह्या सगळ्या गोष्टी आपोआप कमी व्हायला मदत होते. आणि मग त्याच्यासाठी रेग्युलॅरिटी पाहिजे. फक्त जे काही योगशास्त्राचा अभ्यास करत आहात ना, तो अभ्यास तुम्ही नियमित केला पाहिजे. त्याच्यामध्ये विश्वास असला पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचं समर्पण किंवा ते शरणागत भाव जो आहे तो असला पाहिजे की नाही मी हे जे काही करतोय हे माझ्या भल्यासाठी आहे आणि हे मला कायम हितकर आहे ह्या दृष्टीने जर आपण केला तर तो डेफिनेटली तुमच्या मनातले सगळे षडरिपू जे आहे ते सगळे कमी करायस मदत करतो.
0: खूप छान सांगितलं तुम्ही. डॉक्टर, मला एक सांगा की गर्भवती महिलांनी योग करायचा का आणि तो कधीपर्यंत करायचा?
1: योग म्हणजे कसं, मी जसं आत्ताच सांगितलंय की नुसतं आसन म्हणजे योग नाही आहे. त्यामुळे गर्भवती महिलेने निश्चितच केलं पाहिजे. ती गर्भवती महिला काही आजारी नसते ना, म्हणजे ती आजार पण थोडीच आहे. गर्भावस्था फिजिओलॉजिकलच प्रोसेस आहे ना, तुमची शारीरिक क्रियात्मकच प्रक्रिया आहे ना, त्याच्यामुळे काही हरकत नाही. अगदी पहिल्या महिन्यापासून, इवन मी तर म्हणते कन्सीव्ह करण्याच्या आधीपासूनच जर का त्यांनी योगशास्त्राचा अवलंब केला त्यांच्या आयुष्यामध्ये, तर त्यांना डेफिनेटली त्यांच्या गर्भाला, म्हणजे त्या होणाऱ्या बाळाला, त्या आईला त्याचे नक्कीच फायदे दिसतात. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी सगळं करायला पाहिजे.
0: प्रशिक्षकाची गरज आहे
1: या ठिकाणी, निश्चितच प्रशिक्षकाची गरज आहे. ते सगळे मात्र आसनांच्या बाबतीत. मग त्याच्यानंतर प्राणायाम आहे, काही ब्रीदिंग टेक्निक्स आहे, त्या तर करू शकताच येतात. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत केल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर काही मुद्रा असतात, असं योगशास्त्रामध्ये काही मुद्रा, हस्तमुद्रा सांगितलेल्या आहेत, त्याचा पण अभ्यास करू शकता येतात. तर अशा भरपूर साऱ्या योगिक क्रिया आहेत की ज्या गर्भवती महिलेने केल्या जाऊ शकतात. फक्त योगिक शुद्धिक्रिया सांगितल्या आहेत काही, त्या मात्र त्या अवस्थेमध्ये टाळल्या पाहिजे. 6 अशा शुद्धिक्रिया सांगितल्या आहेत की नेती, धवती, नवली, म्हणजे त्राटक आणि कपालभाती, बस्ती, ह्या सगळ्या
0: पंचकर्म आपण म्हणूया जे आयुर्वेदात जे केलं जातं पंचकर्म ते टाळायला पाहिजे.
1: तसं योगशास्त्रामध्ये वेगळं कर्म असते त्याला षटक्रिया म्हणतात.
0: मग ते काय म्हणजे आरोग्यासाठी या जे तुम्ही आता शुद्धिक्रिया सांगितलं आणि षटकर्म सांगितलं हे आरोग्यासाठी आपल्याला कितपत उपयोगी पडतं?
1: हे खूपच उपयोगाचं आहे. हे क्लेन्झिंग आहे. म्हणजे तुम्ही रोजच्या जीवनात सुद्धा खूप आवश्यक आहे. जसं आपण रोज बाहेरची स्वच्छता करतो ना आपली, स्नान करतो, सगळ्या गोष्टी करतो ना,

0: तर ते बाहेरची स्वच्छता आहे, बाह्य, आतमधली स्वच्छता, अंत शौच जे आहे ते कसं होणार ना, ती सगळी शुद्धी करण्याकरिता ह्या सगळ्या शुद्धिक्रिया उपयोगाच्या आहे. शरीराच्या आतमधली शुद्धी करण्याकरिता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि जोवर आपण ह्या सगळ्या शुद्धिक्रिया करणार नाही ना, तोवर तुमच्या नाड्या मोकळ्या होत नाही आणि तोवर तुम्हाला योगाभ्यासामध्ये प्रगती साध्य होत नाही.
1: अच्छा, पण ह्या शुद्धिक्रिया सगळ्यांनीच करायच्या की ज्यांना काही प्रॉब्लेम्स असतील, समजा शारीरिक प्रॉब्लेम्स असतील, असं काही आहे का की त्यांनी नाही करायच्या?
0: हा, असं काही नसतं. म्हणजे शुद्धिक्रिया सगळ्यांनीच नसतात करायच्या, ज्याला गरज असेल त्यांनीच करायच्या. म्हणजे एखादा स्थूल व्यक्ती असेल, एखाद्याला थोडक्यामध्ये कफाचे त्रास असतील ना, या टाईप कफ दोष जो आयुर्वेदात म्हणतात त्या टाईपमध्ये असतील ना, त्याच लोकांनी शुद्धिक्रिया कराय. एखादा माणूस ऑलरेडी जर शुद्ध असेल आतूनच, त्यांनी शुद्धिक्रिया करण्याची काही गरज.
1: पण ते ठरवायचं कसं आपण? आतमधला तर शरीरातलं आपल्याला माहिती नसतं की आतमध्ये काय चाललंय, तर ते आपण शुद्ध आहोत किंवा आतमध्ये खूप गोंधळ आहे सगळ्या शरीरात आपण, हे आपण काय शरीर इंडिकेशन देतं त्याचं?
0: बिलकुल बिलकुल. म्हणजे जसं तुम्ही आसन करत आहात ना, तुम्हाला सांगतं एखादा व्यक्ती की हे असं असं करायचं, तुम्ही खूप प्रयत्न करता पण तुमच्याच्यानी तसं होतच नाही, तेव्हा तुम्हाला इंडिकेशन मिळतं की नाही मला काहीतरी आतमध्ये गडबड आहे माझ्या ह्याच्यात, की जी शुद्धी केली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग मला हे साधेल. फॉर एक्झाम्पल प्राणायाम पण करत असू आपण, तर प्राणायाम करता करता ज्या टाईपनी आपल्याला सांगितलेलं आहे की पूरक करायचं आहे, कुंभक करायचं आहे, मग रेचक करायचं आहे, तर हे असं करत असताना जर ते तुम्हाला शक्य नसेल होत, म्हणजे तुम्ही करताय प्रयत्न पण तुम्हाला होत नाहीये तुमच्या शरीरात, मग तेव्हा कळायला पाहिजे की नाही बहुतेक मग कफ दोषाचं माझ्या शरीरामध्ये जास्ती साचलेला आहे, मग तेव्हा तुम्हाला कळायला पाहिजे की नाही आता मला ह्या शुद्धिक्रिया केल्यानंतर. मग तुम्ही शुद्धिक्रिया कराल ना, नेती धवती ज्या आहेत त्याच्यानंतर तुम्ही प्राणायामाचा अभ्यास कराल, तर तुम्हाला डेफिनेटली कळेल की नाही आता मला प्राणायाम योग्य रीतीने जमायला लागलेला आहे.
1: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की एका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 मिनिटांनी. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका कामगारांसाठी असलेला कार्यक्रम कामगार सभा. या कार्यक्रमात आपण संघटित आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या या विषयावर ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
2: मी महिला कामगारांच्या संदर्भात, तुम्ही काम तर नेहमी करतच असता, पण ह्याच्या सोबत सोबत तुम्ही तुम्हाला जे काही आम्हाला संविधानाने दिलेले अधिकार आहेत आणि संविधान काय म्हणत आहे याची सुद्धा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ती जाणीव किंवा आपण त्याचं वाचन करणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण आम्ही संविधानातल्या काय तरतुदी आहेत ह्या आम्ही कधी वाचतच नाही, आम्हाला त्या माहितीच नाही आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संविधान हे सगळं आहे, त्याच्याच बेसवर आम्हाला आमचे अधिकार सगळे मिळणार आहेत. त्याच्यामुळे सर्व महिलांनी, शिक्षित असो वा अशिक्षित असो,

0: वाचन करणे आणि त्याला आत्मसात करणे हे जास्त महत्वाचं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील. तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम कामगार सभा.
2: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे.

0: 229 मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा. तत्पूर्वी
1: कमी वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिकवर कमाल हसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अवधूत गुप्ते यांच्या आवाजामध्ये मंगेश पाडगावकर यांची ही रचना, संगीतबद्ध केली आहे श्रीधर फडके यांनी.

अवधूत गुप्ते यांच्या आवाजामध्ये मंगेश पाडगावकर यांची ही रचना आपण ऐकली. भावधारा या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमात यानंतर ऐकूया आरती अंकलीकर यांच्या आवाजामध्ये नितीन आखवे यांची ही रचना, संगीतबद्ध केली आहे श्रीधर फडके यांनी.

आरती अंकलेकर यांनी गायलेलं नितीन आखवे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं श्रीधर फडके यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया वैशाली माळे यांनी गायलेलं सुरेश भट यांचं हे भावगीत.

वैशाली मांडे यांच्या आवाजामध्ये हे गीत आपण ऐकलं आणि या गीतासोबतच आजचा भावधारा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

चा घेतला आढावा. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटनच्या दौऱ्यावर. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत. आणि व्हेनेझुएला आणि जपानमध्ये भूकंप, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानीची भीती. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीमध्ये प्रगती मंचाची 52वी बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी 4 राज्यांमधील रस्ते, वीज, मेट्रो तसंच रेल्वे क्षेत्रातील जवळपास 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या. या बैठकीत TB-मुक्त भारत मोहिमेचाही आढावा घेण्यात आला. क्षयरोग निर्मूलनासाठी AIचा वापर करण्यावर यावेळी चर्चा झाली. क्षयरोग जनजागृती अभियानासाठी NCC छात्र आणि माय भारत स्वयंसेवकांची मदत घेण्याच्या सूचनाही पंतप्रधानांनी केल्या. सायबर गुन्हे आणि डिजिटल अरेस्ट संदर्भातील विविध तक्रारींचाही यावेळी आढावा घेण्यात आला. आर्मेनियामध्ये नुकत्याच झालेल्या सांसदीय निवडणुकांमधल्या विजयाबद्दल आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान आणि त्यांच्या पक्षाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. काल आर्मेनियाच्या पंतप्रधानांनी मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पश्चिम आशियातल्या घडामोडींनंतर इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले. भारत आणि आर्मेनिया यांच्यातील व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि नागरिकांमधील परस्पर संबंध यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांमधील भागीदारी अधिक दृढ करण्यावर भर देणार असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमांवरील एका संदेशात म्हटलं आहे. 11वी ब्रिक्स ऊर्जा परिषद आज आणि उद्या हरियाणातील गुरुग्राममध्ये होत आहे. भारत या परिषदेचं यजमानपद भूषवणार आहे. ही बैठक प्रामुख्यानं ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वतता, ऊर्जेची उपलब्धता तसंच तंत्रज्ञान आणि नवोपक्रम या 3 महत्वाच्या मुद्द्यांवर केंद्रित असेल. या बैठकीत ब्रिक्सच्या सदस्य देशांचे ऊर्जा मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. यावर्षी भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाची संकल्पना नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी ही असणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटनच्या दौऱ्यावर जात आहेत. भारत आणि ब्रिटनमध्ये होत असलेल्या आर्थिक आणि व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. या भेटीदरम्यान गोयल UKचे वाणिज्य आणि व्यापार मंत्री पीटर कोईल यांच्याशी उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या तयारीवर या चर्चेत भर असेल. ग्रामीण विकास विभागातर्फे नवी दिल्लीमध्ये आज ग्रामीण विकासात AIचा वापर करण्याबाबत राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाययोजनांवर विचारमंथन करण्याकरता ही कार्यशाळा घेतली जात आहे. या विषयावर काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था तसंच तज्ज्ञ आणि उद्योग आणि स्टार्टअपचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज नवी दिल्लीत संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या उपस्थितीत होणार आहे. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा संसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त आणि लोकशाही मूल्य रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या PM श्री केंद्रीय विद्यालयाचा प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

अॅमेझॉननं राज्यामध्ये गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्री जेसी यांच्यासमवेत काल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा केली. डेटा सेंटर्स क्षेत्रात महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे. डेटा सेंटरचा विस्तार आणि विकासासाठी राज्यात उत्तम परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. केवळ डेटा सेंटर्स नाही तर राज्यात आरोग्य, तंत्रज्ञान विषयक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कौशल्य विकास यामध्ये मोठ्या गुंतवणुकीच्या संधी आहेत असं फडणवीस म्हणाले. नाशिकमध्ये टीसीएस कंपनीत झालेला महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी आणि महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांच्या पुनरावलोकनासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. त्यांची संख्या पक्षांच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितल्याची माहिती अनिल देसाई यांनी वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताचा कनिष्ठ महिला हॉकी संघ पुढील महिन्याच्या 5-14 तारखेदरम्यान ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणार आहे. या 24 सदस्यांच्या संघाची घोषणा हॉकी इंडियानं केली आहे. नवीन प्रशिक्षक टीम व्हाईट यांच्या मार्गदर्शनात हा संघ कनिष्ठ गटाचा आशिया चषक तसंच विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीचा भाग म्हणून स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये 7 सामने खेळणार आहे. या युवा संघाचं नेतृत्व कर्णधार खैदम शिलेमा चानू करणार आहे. 9 दिवसांच्या या दौऱ्याची सुरुवात स्कॉटलंडच्या संघाविरुद्धच्या 2 सामन्यांनी होईल आणि त्यानंतर भारतीय संघाचे सामने अमेरिका, इंग्लंड आणि बेल्जियमच्या संघाविरुद्ध होतील. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अ गटात भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत होणार आहे. मँचेस्टरमधल्या एमिरेट्स ऑफ ओल्ड ट्राफर्ड मैदानावर संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे तर बांगलादेश 4थ्या स्थानावर आहे. व्हेनेझुएलामध्ये याराकुई राज्यातील युमारे शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती अशी माहिती युएस जिओलॉजिकल सर्व्हेनं दिली आहे. युमारे इथल्या भूकंपाच्या 39 सेकंदाआधी सॅन फेलिप इथंही 7.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवल्याचं युएस जिओलॉजिकल सर्व्हेनं म्हटलं आहे. या भूकंपामुळे झालेल्या नुकसानाबाबत अजूनही नेमकी माहिती मिळालेली नाही, मात्र या आपत्तीमध्ये जीवित आणि मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असण्याची शक्यता आहे. जपानच्या उत्तरेकडील भागातही आज सकाळी 6.9 तीव्रतेचा भूकंप झाला. टोकियोमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, मात्र सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही आणि यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. दरम्यान या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या पंतप्रधान कार्यालयानं एका विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. हवामान. देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कर्नाटक किनारपट्टी, झारखंड, तेलंगणा, ओदिशा तसंच कोकण, गोवा आणि राज्याच्या काही भागातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 2-3 दिवसात दिल्ली, चंदीगड, हरियाणा, जम्मू काश्मीरसह ईशान्येकडील काही भागात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती मंचाची 52वी बैठक, 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा घेतला आढावा. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत आणि व्हेनेझुएला आणि जपानमध्ये भूकंप, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानीची भीती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40
1: 229 अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मेहराब अंतर्गत गझल. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सोनू निगम यांच्या आवाजामध्ये ही गझल, संगीतबद्ध केली आहे निखिल विनय यांनी.

सोनू निगम यांच्या आवाजामध्ये ही गजल आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती निखिल विनय यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया भूपेंद्र सिंग यांनी गायलेली इब्राहिम इश्क यांची ही रचना.

भूपेंदर सिंग यांनी गायलेली इब्राहिम इश्क यांची ही गझल आपण ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूया नीना आणि राजेंद्र मेहता यांनी गायलेली सुदर्शन फकीर यांची ही रचना.

नीना आणि राजेंद्र मेहता यांच्या आवाजामध्ये सुदर्शन फकीर यांची गझल आपण ऐकली आणि याबरोबरच आजचा मेहराब हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. यानंतर ठीक 9 वाजता प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

लखलख चंदेरी या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उदित नारायण आणि लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये आनंद बक्षी यांची ही रचना. संगीतबद्ध केली आहे उत्तम सिंग यांनी आणि चित्रपट आहे दिल तो पागल है.

आशा भोसले यांच्या आवाजामध्ये दिल तो पागल है या चित्रपटातील आनंद बक्षी यांची ही रचना आपण ऐकली, संगीतबद्ध केली होती उत्तम सिंग यांनी।

उदित नारायण आणि पौर्णिमा यांच्या आवाजामध्ये हिरो नंबर वन या चित्रपटातील समीर यांचं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात लखलख चंदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कुमार शानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं खुद्दार या चित्रपटातील इकबाल दुर्रानी यांचं हे गीत. संगीतबद्ध केलं आहे अन्नू मलिक यांनी.

0: कुमार शानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं खुद्दार या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं. गीत होतं इकबाल दुर्राणी यांचं आणि संगीतकार होते अन्नू मलिक. आणि या गीतासोबतच आजचा लखलख चंदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत.
1: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आजार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.

ची नवीन ऊर्जा देतात। श्रोते हो, अशाच विचारांनी परिपूर्ण असलेला कार्यक्रम विचारशलाका जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 परभणी आकाशवाणी केंद्रावरून।

0: शेतकरी बंधूंनो, शेत शिवार या कार्यक्रमांतर्गत जे कार्यक्रम आपल्याला आवडलेले आहेत त्या कार्यक्रमाचे अभिप्राय आणि सोबतच तुमच्या आवडीची गीतं आपण ऐकू शकाल आमच्या आवड बळी रजेची या कार्यक्रमामधून दर गुरुवारी शेत शिवार या कार्यक्रमात. तेव्हा आता आपल्याला जास्तीत जास्त संख्येने पत्र पाठवायचे आहेत आमच्या या पत्त्यावर. आवड बळी रजेची द्वारा केंद्र अधिकारी
1: सकारात्मक विचार मनुष्याचे जीवन सुंदर बनवतात, जगण्याची नवीन ऊर्जा देतात. श्रोते हो, अशाच विचारांनी परिपूर्ण असलेला कार्यक्रम विचार शलाका जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.
2: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणी वरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
3: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतर ठीक 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्री गजानतलक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
1: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
0: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानंत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
1: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता.
1: करे.
0: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा, मग दादा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठी बद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्ष

0: पूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो. त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा अक्षय तृतीया गुरुपुष्यामृत दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची तांब्याची पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात. ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेलेली असती हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर
0: आहे. तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल तर आता घेऊन जा तुम्ही पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद. खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता बिझी लँड बिल्डिंग कुमठेकर रोड चितळे बंधू मागील लेन सदाशिवपेठ पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 0202-244-78-286 किंवा 0202-244-80-135.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम जितेंद्र घोडके आणि सराफ आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. कार्यक्रमात ऐकूया एक बालगीत.

श्रोते हो, बालगीत आपण ऐकलं. आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 10:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक ही फिल्म के गीत. आजच्या कार्यक्रमात राजा हिंदुस्थानी या चित्रपटातील काही गीतं आपण ऐकणार आहोत. गीतकार आहेत समीर आणि संगीतकार आहेत नदीम श्रवण. ऐकूया कार्यक्रमातील हे गीत.

उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजामध्ये राजा हिंदुस्थानी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. ऐकूया यानंतर हे गीत.

उदित नारायण यांच्या आवाजामध्ये हे गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात राजा हिंदुस्थानी या चित्रपटातील ही सदाबहार गीतं आपण ऐकली. श्रोते हो, सकाळचे 10:30 होत आहेत. ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडतीचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या सर्व रसिक श्रोत्यांना आनंद पोहनेरकरचा नमस्कार. श्रोते हो, सुरांचा जादूगार अर्थात संगीतकार मदन मोहन यांच्याविषयी आज आपण जाणून घेऊया. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक संगीतकार आले, अनेकांनी लोकप्रियता मिळवली, पण काही संगीतकार असे असतात ज्यांच्या सुरांना काळाची मर्यादा नसते. त्यापैकी एक म्हणजे संगीतकार मदन मोहन. गझलांना चित्रपट संगीतात प्रतिष्ठेचं स्थान मिळवून देणारे, विरह, प्रेम आणि भावनांचे सुरेल विश्व उभे करणारे हे संगीतकार आजही रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांना गझल का शहजादा ही उपाधी मिळाली ती लता मंगेशकरकडून. श्रोते हो, मदन मोहन यांचा जन्म 25 जून 1924 रोजी बगदाद अर्थात इराक या ठिकाणी झाला. त्यांचे वडील राय बहादूर चुन्नीलाल हे चित्रपट क्षेत्राशी संबंधित होते, त्यामुळे लहानपणापासूनच मदन मोहन यांना संगीताची आवड होती. मात्र त्यांच्या वडिलांची

इच्छा त्यांनी वेगळ्या क्षेत्रात जाण्याची होती. तरीही संगीताचं आकर्षण मदन मोहन यांना स्वस्त बसू देत नव्हतं. तारुण्यामध्ये म्हणजेच 1943 मदन मोहन यांनी भारतीय सैन्यामध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून प्रवेश घेतला. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर त्यांनी सैन्याची नोकरी सोडली आणि संगीत क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा असा ठरला. त्यानंतर ते आकाशवाणी लखनौ येथे रुजू झाले. तेथे त्यांचा परिचय बेगम अख्तर, उस्ताद अली अकबर खान, उस्ताद फैयाज खान, तलत महमूद यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांशी झाला आणि या सहवासामुळं त्यांच्या संगीताला अभिजाततेची धारमी आली. श्रोते हो, मदन मोहन यांचं हे गीत रुके रुके से कदम मदन मोहन यांच्या कारकिर्दीतील अत्यंत भावस्पर्शी आणि सुरेल गीतापैकी एक मानलं जातं. हे गीत 1975 मौसम या चित्रपटातील. हे गीत लता मंगेशकर यांनी गायलं. गीतकार गुलजार यांच्या अर्थपूर्ण शब्दांना मदन मोहन यांनी अत्यंत सूक्ष्म आणि हळूवार चालीत बांधलं गेलं. हे गाणं विरह, आठवणी आणि मनातील अस्वस्थता व्यक्त करणार आहे. रुके रुके से कदम रुक के बार बार चले या ओळीमधून प्रिय व्यक्तीपासून दूर जाण्याची वेदना आणि पुन्हा तिच्याकडे ओढ लागण्याची भावना अत्यंत प्रभावीपणे व्यक्त होते. विशेष म्हणजे मौसम चित्रपटातील गाणी ही मदन मोहन यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेल्या चित्रपटात वापरण्यात आली. चित्रपटाचं संगीत मदन मोहन यांनी दिलं होतं, तर पार्श्वसंगीताचं काम सलील चौधरी यांनी पूर्ण केलं. हे गाणं ऐकताना लता मंगेशकर यांच्या आवाजातील कोमलता, गुलजार यांच्या काव्यात्मक प्रतिमा आणि मदन मोहन यांच्या गझल सदृश सुरावटी यांचं अप्रतिम संगम अनुभवायला मिळतं. म्हणूनच अनेक संगीतप्रेमी हे गीत मदन मोहन यांच्या सर्वोत्तम रचनापैकी एक मानतात. मनातील हुरहुर, आठवणींची ओढ आणि विराहाची कोमल वेदना जर स्वरातून अनुभवायची असेल तर रुके रुके से कदम हे गीत ऐकावंच वाटतं.

श्रोते हो, 1950 प्रदर्शित झालेल्या आखे या चित्रपटाद्वारे त्यांनी स्वतंत्र संगीतकार म्हणून पदार्पण केलं. सुरुवातीच्या काही वर्षात त्यांना फारसं यश मिळालं नाही, मात्र त्यांनी आपल्या संगीताच्या दर्जाशी कधीच तडजोड हे केली नाही. मदन मोहन यांची खरी ओळख म्हणजे गझल प्रधान संगीत. त्यांनी चित्रपटातील गाण्यांना शास्त्रीय संगीताची आणि उर्दू शायरीची सुंदर जोड दिली, म्हणूनच त्यांना प्रिन्स ऑफ गझल किंवा गझल सम्राट असं संबोधलं जातं. त्यांच्या चालींमध्ये वेदना, प्रेम, विरह आणि कोमल भावना इतक्या सुंदरपणे गुंफलेल्या असतात की गाणं संपल्यानंतरही त्याची धून मनात कायम घुमते. मदन मोहन आणि लता मंगेशकर यांची जोडी हिंदी चित्रपट संगीतातील सुवर्ण अध्याय म्हणलं जातं. लता मंगेशकर यांनीच त्यांना गझल का शहजादा म्हटलं. त्यांच्या मते मदन मोहन यांच्या चाली अतिशय अवघड पण तितक्याच सुरेल असतात.

श्रोते हो, 1964 प्रदर्शित झालेला हकीकत हा चित्रपट, या चित्रपटातील कर चले हम फिदा जानो तन साथियो हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रभावी देशभक्तीपर गीतांपैकी एक मानलं जातं. 1964 प्रदर्शित झालेल्या हकीकत या चित्रपटातील हे गीत, या गीताला संगीतकार मदन मोहन यांनी संगीत दिलं असून गीतकार कैफी आझमी यांचे हे शब्द आहेत. हे गीत मोहम्मद रफी यांच्या ओजस्वी आवाजामध्ये अमर झालं. या चित्रपटाची कथा 1962 भारतीय चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. युद्धभूमीवर देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या भारतीय सैनिकांच्या भावना या गीतातून व्यक्त होतात. चित्रपटाच्या शेवटी हे गीत येतं आणि शहीद सैनिकाला देशाला दिलेला अखेरचा संदेश म्हणून हे गीत सादर करण्यात आलं आहे. या गीतातील अब तुम्हारे हवाले वतन साथियो ही ओळ विशेष गाजली. देशासाठी बलिदान देणारे सैनिक पुढील पिढीकडे देशाची जबाबदारी सोपवत असल्याचा भाव या ओळीतून व्यक्त होतो. त्यामुळे हे गीत केवळ चित्रपट गीत न राहता देशभक्तीचं प्रतीक बनलं.

श्रोते हो, हिंदी चित्रपट सृष्टीतील गाणी काही अशी आहेत की काळ कितीही पुढे गेला तरी त्यांची मोहिनी ही कधीही कमी होत नाही. असंच एक अजरामर गीत म्हणजे तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा. 1966 प्रदर्शित झालेल्या मेरा साया या चित्रपटातील हे गीत. या गीताला सुरांची अविस्मरणीय सजावट दिली आहे महान संगीतकार मदन मोहन यांनी. शब्द आहेत राजा मेहंदी अली खान यांचे आणि आपल्या स्वरांनी या गीताला अमरत्व प्राप्त करून दिलं आहे भारतरत्न लता मंगेशकर यांनी. या गीताचा आशय अत्यंत भावस्पर्शी आहे. प्रिय व्यक्तीला दिलेला विश्वास, प्रेमाची शाश्वत साथ आणि नात्यातील निस्सीम समर्पण याचं सुंदर चित्र या गीतात रंगवलं गेलं आहे. तू जिथं जिथं जाशील तिथे माझी सावली तुझ्यासोबत असेल, अशी भावना या गीतातून व्यक्त होते. प्रेम केवळ सहवासात नसतं तर ते आठवणीत, भावनेत आणि प्रत्येक क्षणी सोबत असतं हा संदेश हे गीत देतं. मदन मोहन यांच्या सुरेल चाली आणि लता मंगेशकर यांच्या मधुर भावपूर्ण आवाजांचा मिलाप या गीतात अनुभवायला मिळतो. त्यामुळं हे गीत केवळ लोकप्रिय ठरलं नाही तर भारतीय चित्रपट संगीताच्या सुवर्णपानावर कायमचं कोरलं गेलं. आजही हे गीत ऐकताना मन हळवं होतं, प्रेमाच्या आठवणी जाग्या होतात आणि

श्रोते हो, असंच एक गीत चिराग या चित्रपटातील. हे गीत प्रिय व्यक्तीवरील निस्सीम प्रेम व्यक्त करतं. गाण्याचे बोल आहेत, तेरी आँखों की सिवा दुनिया में रखा क्या है. हिंदी चित्रपट सृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि भावस्पर्शी प्रेमगीत हे मानलं जातं. हे गीत प्रिय व्यक्तीवरील निस्सीम प्रेम व्यक्त करतं. तुझ्या डोळ्याखेरीज या जगात माझ्यासाठी दुसरं काहीच महत्त्वाचं नाही, अशी भावना या गीतातून अत्यंत काव्यमय पद्धतीनं व्यक्त होतं. साधे पण हृदयस्पर्शी शब्द, मदन मोहन यांचं मधुर संगीत आणि रफी लता यांचा भावपूर्ण आवाज यामुळे हे गीत अजरामर झालं. या ओळींचा भावार्थ श्रोते असा आहे, तेरी आँखों की सिवा दुनिया में रखा क्या है, म्हणजेच प्रिय व्यक्तीच्या डोळ्यातच संपूर्ण विश्व सामावलेलं आहे, तिच्याशिवाय जगातील इतर सर्व गोष्टी गौण आहेत. मदन मोहन यांच्या सर्वोत्कृष्ट रचनापैकी ही एक मानली जाते. गाण्याची चाल अतिशय मृदू, सुरेल आणि भावनाप्रधान आहे. रफी आणि लता यांच्या स्वतंत्र औरत्यामुळं गीताला

वेगळे भावछटा प्राप्त झाले. प्रेमाची उत्कटता, शब्दांची नजाकत आणि सुरांची माधुरी यांचा अद्वितीय संगम म्हणजे हे गीत.

श्रोतेहो, 1970 प्रदर्शित झालेल्या दस्तक या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. विशेष म्हणजे हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते सुरुवातीला उत्सुक नव्हते, कारण त्यांना वाटत होतं की त्यांच्या प्रतिभेला हवी तशी दाद मिळाली नाही. मदन मोहन यांच्या प्रतिभेचं कौतुक संगीतप्रेमींनी आणि जाणकारांनी केलं, पण मोठ्या बॅनरच्या चित्रपटामध्ये त्यांना अपेक्षे इतकी संधी मिळाली नाही, त्यामुळं त्यांच्या मनात कायम एक खंत राहिली. काळानुसार चित्रपट संगीताचा प्रवाह बदलत गेला आणि त्यांची शैली मागे पडत गेली. 14 जुलै 1975 रोजी वयाच्या अवघ्या 91व्या वर्षी त्यांचं निधन झालं. मदन मोहन यांच्या निधनानंतर त्यांच्या अनेक अप्रकाशित धून जतन करून ठेवण्यात आल्या होत्या. 2004 वीर झरा या चित्रपटासाठी दिग्दर्शक यश चोप्रा यांनी त्या धूनचा वापर केला. त्यांचे पुत्र संजीव कोहली यांनी त्या नव्याने साकारल्या. परिणामी तेरे लिए, ऐसा देश है मेरा, दोपल

सारखी गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. जवळपास 30 वर्षांनंतरही मदन मोहन यांच्या सुरांनी नव्या पिढीला भुरळ घातली. मदन मोहन हे केवळ संगीतकार नव्हते, ते भावनांचे शिल्पकार होते. त्यांनी गझलांना नवा सन्मान दिला, सुरांना आत्मा दिला आणि संगीताला अमरत्व दिलं. त्यांच्या निधनाला अनेक दशके लोटली, तरी लगजा गले ऐकताना आजही मन भरून येतं. हाच त्यांच्या संगीताचा खरा विजय होय. हाच त्यांच्या संगीताचा खरा विजय.

श्रोते हो, सांगण्यासारखं खूप काही आहे. मदन मोहन यांची गाणीही तेवढीच लोकप्रिय आहेत, पण वेळेची मर्यादा पाहता या ठिकाणी थांबा वाटतं. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवायला विसरू नका आमच्या पत्रोत्तराच्या कार्यक्रमातून.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आजच्या कार्यक्रमात संगीतकार मदन मोहन यांच्या सुरेल सजावटी आपण ऐकल्या. सकाळच्या 11:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम राग एक रंग आणि एक. आजच्या कार्यक्रमात तोडी या रागावर आधारित चित्रपट गीत आपण ऐकणार आहोत. सहभाग आहे वैशाली जोशी यांचा.

0: नमस्कार श्रोते हो आरोग्य
1: रागे रंग अने
2: श्रोतेहो नमस्कार. राग एक रंग अनेक या कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं सहर्ष स्वागत करते. श्रोतेहो मागच्या गुरुवारी आपण सोहनी या रागावर आधारित चित्रपट गीतं ऐकली होती आणि या कार्यक्रमात आज आपण तोडी या रागावर आधारित चित्रपट गीतं ऐकूयात. चला तर मग श्रोतेहो सुरुवातीला ऐकूयात बैजू बावरा या चित्रपटातील मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत.

तुमच्या लक्षात आलंच असेल की हे गीत होतं तोडी या रागावर आधारित. श्रोते आता जाणून घेऊयात तोडी या रागाची माहिती. तोडी हा राग तोडी थाटातून निर्माण होतो. या रागाची जाती शाढो संपूर्ण आहे, कारण या रागाच्या आरोहामध्ये पंचम स्वर हा वर्ज्य आहे आणि अवरोह संपूर्ण आहे, त्यामुळं या रागाची जाती शाढव संपूर्ण होते. या रागामध्ये ऋषभ, गांधार आणि धैवत हे तीन स्वर कोमल लागतात आणि मध्यम तीव्र आहे, बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. तोडी या रागाचा वादी स्वर धैवत असून संवादी स्वर गांधार आहे. हा राग प्रातःकाळच्या दुसऱ्या प्रहरी गायला जातो. श्रोते आता ऐकूयात एक छानसं गीत बसंत बहार या चित्रपटातील. या गीताला संगीतबद्ध केलं आहे शंकर जयकिशन यांनी.

श्रोते हो, तोडी हा एक जनक राग आहे, म्हणजेच तोडी थाटातून उत्पन्न झालेला हा मूळ राग आहे. या रागामध्ये अतिकोमल गांधाराचा प्रयोग केला जातो. मुलतानी हा तोडी रागाचा समप्रकृतिक राग आहे. तोडीमधील कोमल गांधार देखील स्वतंत्र रूपात गायला जातो आणि मुलतानी रागात गांधार मध्यमाच्या आसेने येतो. तोडी रागाच्या आलापीच्या समाप्तीवर रे ग रे सा हे स्वर घेतल्याने या रागाचे स्वरूप स्पष्ट होतं. श्रोते हो, चला तर मग आता ऐकूयात तोडी रागाचा आरोह अवरोह आणि पकड.

श्रोते हो, यानंतर ऐकूयात एक छानसं गीत दिल्ली सिक्स या चित्रपटातील भोर भाये. या गीताला संगीतबद्ध केलं आहे ए आर रहमान यांनी.

श्रोतेहो, आता ऐकूयात जाता जाता एक छानसं गीत, मुझे जीने दो, या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत आहे जयदेव यांचं.

0: आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा राग एक रंग अनेक हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रागासह. तोपर्यंत नमस्कार. राग एक रंग अनेक.
1: राग एक रंग अनेक हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आजच्या कार्यक्रमात तोडी या रागावर आधारित चित्रपट गीता आपण ऐकली. सहभाग होता वैशाली जोशी यांचा. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचे सदाबहार कार्यक्रम. सकारात्मक विचार मनुष्याचे जीवन सुंदर बनवतात, जगण्याची नवीन ऊर्जा देतात. श्रोते हो, अशाच विचारांनी परिपूर्ण असलेला कार्यक्रम विचारशलाका जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.

शेतकरी बंधूंनो, शेत शिवार या कार्यक्रमांतर्गत जे कार्यक्रम आपल्याला आवडलेले आहेत त्या कार्यक्रमाचे अभिप्राय आणि सोबतच तुमच्या आवडीची गीतं आपण ऐकू शकाल आमच्या आवड बळी रजेची या कार्यक्रमामधून दर गुरुवारी शेत शिवार या कार्यक्रमात। तेव्हा आता आपल्याला जास्तीत जास्त संख्येने पत्र पाठवायचे आहेत आमच्या या पत्त्यावर, आवड बळी रजेची द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी परभणी। झालेला बदल श्रोत्यांनी कृपया लक्षात घ्यावा।

0: खरं प्रेम हे एखाद्या पुस्तकासारखं असतं. ते कितीही जुनं झालं तरी त्यातील शब्द कधीही बदलत नाहीत. श्रोते हो, यासारख्या सुंदर विचारांची मांडणी करणारा कार्यक्रम विचारशाळा का जरूर ऐका. दररोज सकाळी 6:05 आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणी वरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.

साहित्य ही उत्कृष्ट विचार, कल्पना किंवा काल्पनिक लेखन करण्याची कला आहे. अशाच साहित्याशी नाळ जुळलेल्या लेखक कवी यांचा सहभाग असणारा कार्यक्रम साहित्य संस्कृती जरूर ऐका दर मंगळवारी सकाळी 11:35 आकाशवाणी परभणी केंद्रावरून.

0: खरं प्रेम हे एखाद्या पुस्तकासारखं असतं, ते कितीही जुनं झालं तरी त्यातील शब्द कधीही बदलत नाहीत. श्रोते हो, यासारख्या सुंदर विचारांची मांडणी करणारा कार्यक्रम विचारशाळा का जरूर ऐका. दररोज सकाळी 6:05 आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या

वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम। तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून। प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात। त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा।

शेतकरी बंधूंनो, शेत शिवार या कार्यक्रमांतर्गत जे कार्यक्रम आपल्याला आवडलेले आहेत त्या कार्यक्रमाचे अभिप्राय आणि सोबतच तुमच्या आवडीची गीतं आपण ऐकू शकाल आमच्या आवड बळीरजेची या कार्यक्रमामधून दर गुरुवारी शेत शिवार या कार्यक्रमात। तेव्हा आता आपल्याला जास्तीत जास्त संख्येने पत्र पाठवायचे आहेत आमच्या या पत्त्यावर, आवड बळीराजेची द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी परभणी। झालेला बदल श्रोत्यांनी कृपया लक्षात घ्यावा।

श्रोते हो, सकाळचे 11:35 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यवर्धिनी. आजच्या कार्यक्रमात योगासनं आणि आपलं आरोग्य या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकणार आहोत. आयुर्वेदाचार्य वैद्य अनिल रामपुरीकर यांची श्रीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करत आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, आरोग्यवर्धिनी या आरोग्यविषयक माहिती देणाऱ्या मुलाखतींच्या कार्यक्रमात मी सीमंतिनी कुंडीकर सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, 21 जून हा योग दिन आणि या निमित्तानेच आज आरोग्यवर्धिनी या मालिकेतून आपण योगासनं आणि आपलं आरोग्य ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि विस्तृत अशी मुलाखत प्रसारित करत आहोत. श्रोते हो, प्रत्येक घरातून हल्ली प्रत्येक व्यक्तीस योगासनं करताना आपण पाहतो आहोत. मग त्याच्यामध्ये ध्यानधारणा आहे, प्राणायाम आहे आणि योगाची वेगवेगळी आसनं आहेत. पण हे सगळं करत असताना याचा परिणाम आपल्या शरीरावरच्या कोणकोणत्या अवयवांवर होतो, अंतर्गत मनावर तो कितपत होतो हे प्रत्येकालाच माहिती असतं असं नाही. तर श्रोते हो, आज हीच माहिती आजच्या मुलाखतीमधून आपण करून घेणार आहोत आणि यासाठी आज आपण तज्ज्ञांना आमंत्रित केलेलं आहे. आयुर्वेद आणि योगचिकित्सक डॉक्टर अनिल रामपूरकर यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे. आपल्या परभणी शहरामध्ये ते आयुर्वेदाचे उपचार अनेक रुग्णांना देत आहेत. असे अनुभवी तज्ज्ञ योग शिक्षक आणि आयुर्वेदाचार्य आपल्याला आज तज्ज्ञ म्हणून लाभलेले आहेत. डॉक्टर, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम, धन्यवाद.
0: विषय तर आपण आपल्या श्रोत्यांना सांगितला आहे आणि मला वाटतं सर तुम्ही देखील खूप उत्सुक आहात आजच्या या विषयी अधिक बोलण्यासाठी, नाही का?
1: हो, हो, हो.
0: तर आपला अनुभव नक्कीच आपल्या सगळ्या श्रोत्यांना खूप लाभदायक ठरेल अशी आशा करूयात. तर पहिलाच प्रश्न असा मला विचारावासा वाटतो की योग ही भारताची प्राचीन परंपरा आहे,
1: बरोबर.
0: तर आजच्या आधुनिक जीवनशैलीत योगासनांचं महत्त्व आपण कसं विशद कराल बरं?
1: आपल्याला माहिती आहे की आजचं योग जे आहे ते यंत्रवत असं झालेलं आहे आणि बैठ्या जीवनशैलीच्या काळामध्ये योग, तुम्ही म्हणता तसं, केवळ प्राचीन परंपरा नसून ती अत्यंत महत्त्वाची काळाची गरज बनली आहे. आधुनिक जीवनशैलीत योगाचं महत्त्व जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे की व्यायामाचा अभाव, फास्ट फूडमुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि सांध्यांचे आजार, म्हणजे ज्याला आपण लाईफस्टाईल डिसीजेस म्हणू, हे खूप वेगानं वाढत आहेत.
0: हो,
1: योगासनांमुळे काय होतं की शरीराची चयापचय क्रिया सुधारते, मेटाबॉलिझम ज्याला म्हणतो आपण, सांध्याची लवचिकता वाढते आणि नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती भक्कम होते आणि योगामुळे पेशींचं आपलं आयुष्य वाढून आपली वय वाढण्याची जी प्रक्रिया होते ती सुद्धा संथ होऊ शकते, म्हणजे अँटी एजिंग सुद्धा होऊ शकतो.
0: अच्छा.
1: तसंच तुम्हाला माहिती की आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कामाचा ताण असतो, चिंता असते, नैराश्य असते, तर योग आणि प्राणायाम, योगासन आणि प्राणायाम

0: जर केलं तर याच्यामुळे आपल्या शरीरातील स्ट्रेस हार्मोन कमी होतात आणि मानसिक शांतता आणि भावनिक स्थिरता लाभते.
1: वा, खूपच छान. कसं असतं ना सर की आपण जे माहिती सांगत आहात, आपली जी भाषा आहे ही भाषा बऱ्याचदा दैनंदिन व्यवहारामध्ये आपण ऐकतो परंतु त्याच्याकडे कानाडोळा करतो.
0: बरोबर.
1: परंतु मुलाखतीच्या माध्यमातून, प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून जेव्हा ही माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचते ती अगदी तनामनापर्यंत पोहोचते. आणि मला वाटतं की हेच आपलं खरं तर उद्देश आहे की मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय सखोलपणे समजावून सांगावा. डॉक्टर काय सांगाल बरं की योगासनं म्हणजे काय, केवळ व्यायामापेक्षा हे वेगळे कसे आहेत याबद्दल काय सांगाल?
0: सर्वप्रथम मी आकाशवाणीचं अभिनंदन करतो, त्याने असे स्तुत्य असं उपक्रम योगाच्या प्रचारासाठी सुरू केला आहे त्याबद्दल अभिनंदन. योगाचा जो ग्रंथ आहे महर्षी पतंजलींनी पतंजल योगदर्शन हा जो ग्रंथ लिहिला आहे या ग्रंथामध्ये स्थिर सुखम आसनम असं योगासनाची व्याख्या लिहिलेली आहे. हे म्हणजे काय, ज्या स्थितीत शरीर स्थिर राहतं आणि मनाला सुख मिळतं त्याला आसन म्हणतात. योगासन ही अतिशय संथगतीने श्वासाच्या लयीवर नियंत्रण ठेवून आणि पूर्ण सजगतेने केली जातात. आपल्याला माहिती आहे की आपण जिममध्ये जातो किंवा धावतो यासारखे जे व्यायाम प्रकार आहेत त्याच्यामध्ये गती आणि ताकदीचा जास्त वापर होतो. त्याच्यामुळे ऊर्जेचा खर्च होतो, आपण ज्याला एनर्जी कन्झम्पशन म्हणतो ते होतं आणि शेवटी थकवा येतो. परंतु योगासनांमुळे शरीरातील ऊर्जेचा संचय होतो, एनर्जी कन्झर्वेशन होतं, त्यामुळे थकवा न येता शरीराला विश्रांती, मनाला स्थिरता आणि शांतता लाभते. दुसरा एक महत्त्वाचा फरक म्हणजे आपण व्यायाम करताना हृदयाची आणि फुफ्फुसांची गती खूप वेगाने वाढते आणि शरीराला ऑक्सिजनची गरज जास्त असते. परंतु आसनं करताना शरीराला कमी ऑक्सिजनची गरज भासते. तसंच व्यायामामुळे मुख्यत्वे शरीराचे स्नायू बळकट होतात, म्हणजे मुख्यत्वे शारीरिक विकास होतो. परंतु योगासनांमुळे स्नायूंव्यतिरिक्त संपूर्ण मज्जासंस्था आणि अंतःस्रावी ग्रंथी ह्यासुद्धा संतुलित होतात. म्हणजे व्यायाम केवळ शरीरावर काम करते तर योग हे शरीर आणि मन या दोन्हीसाठी उपयोगी ठरते.
1: अगदी खरं डॉक्टर आपलं, की त्यामुळंच धकाधुकीच्या आयुष्यातही बरेच जण आता हल्ली योगासनांकडे अधिक संख्येनं वळत आहेत, नाही का?
0: बरोबर आहे.
1: असा प्रश्न निर्माण होतोय मनामध्ये की नियमित योगासनं केल्यामुळं आपल्या शरीरामध्ये कोणकोणते बदल घडतात?
0: छान प्रश्न आहे. शरीरामध्ये अतिशय सकारात्मक आणि लक्षणीय बदल घडतात. सर्वप्रथम आपण जर पाहिलं तर शरीराची लवचिकता आणि बळकटी वाढते. म्हणजे शरीराची आणि मनक्याची सुद्धा लवचिकता वाढते. तसेच स्नायू आणि सांध्यांची कार्यक्षमता सुधारते. दुसरा मुद्दा जर आपण बघितला तर प्राणायाम आणि आसनांमुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते. रक्तातील ऑक्सिजनची पातळी सुधारते आणि शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. अजून पुढे जर बघायचं ठरलं तर शरीरातील कॉर्टिसोल म्हणजे जो स्ट्रेस हॉर्मोन आहे त्याची पातळी सुद्धा कमी होऊ शकते. आणि जे एंडोर्फिन्स आहेत म्हणजे त्याला आपण हॅपी हॉर्मोन्स म्हणतो ते सुद्धा वाढतात. त्यामुळे तणाव कमी होऊन शरीरात उत्साह निर्माण होतो. तसेच सर्व अंतःस्रावी ग्रंथी उत्तेजित होऊन हार्मोन्स संतुलित होतात. तसंच पचन संस्थेचं बघायचं म्हटलं तर पचन संस्था सुधारून बद्धकोष्ठता, गॅसेसचा त्रास कमी होतो आणि चयापचयाचा वेग वाढल्यामुळे वजन सुद्धा नियंत्रणात राहण्यास मदत होते.
1: वा,
0: असे अनेक फायदे आहेत. त्याशिवाय सर्वात महत्वाचा फायदा तर मी सांगेल, यावर्षी जे योग दिनाची जी थीम आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग, म्हणजे योगा फॉर हेल्दी एजिंग, तर नियमित जर तुम्ही योग केला तर शरीरामध्ये एक टेलोमरेज नावाचा एक एन्झाईम असतो तर त्याची पातळी वाढते आणि आपली वय वाढण्याची प्रक्रिया संथ होते.
1: अरे वा,
0: जे की अँटी एजिंग इफेक्ट योगामुळे चांगल्या रीतीने होऊ शकतो.
1: खूपच छान डॉक्टर. म्हणजे आपल्या शरीरातील ज्या काही क्रिया आहेत त्या क्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्या क्रिया सुरळीत चालू ठेवण्यासाठी योगासनं खूप उपयुक्त आहेत असंच म्हणावं लागेल, नाही का?
0: अगदी बरोबर.
1: आता आपण ज्या ॲक्च्युअल क्रिया आहेत जसं की रक्ताभिसरण आहे, श्वसन क्रिया आहे, पचन संस्था आणि हल्ली महिलांमध्ये हार्मोन्सवर जे काही बदल होतात, तर या सगळ्या क्रियांवर योगासनांचा कसा परिणाम होतो बरं, याबद्दल विस्तृत कसं काय सांगाल?
0: बरोबर आहे. योगासन, प्राणायाम आणि इतर जे योग प्रकार आहेत यामुळे शरीरातील विविध संस्थांवर अतिशय सकारात्मक असे परिणाम होतात. सुरुवातीला जर रक्ताभिसरण बघायचं म्हटलं

0: तर आसनांची विशिष्ट स्थिती जी असतात त्यामुळे शरीरातील कडकपणा दूर होतो आणि सांध्यांसह शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत शुद्ध रक्ताचा पुरवठा योग्य रीतीने होतो आणि शरीर ताजतवानं आणि निरोगी राहतं.
1: अच्छा.
0: आणि नियमित प्राणायाम आणि आसनांच्या अभ्यासामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी सुद्धा सुधारते. जे काही पोटावर दाब पडणारे आसनं आहेत, उदाहरणार्थ पवनमुक्तासन आहे, वज्रासन आहे, यामुळे पाचक रसांचा स्राव चांगला होतो, त्यामुळे पचनसंस्था सुधारून बद्धकोष्ठता, गॅसेस, अपचनाचा त्रास सुद्धा कमी होतो.
1: अच्छा.
0: तुम्ही जो मुख्य मुद्दा विचारला की हॉर्मोन्स, सगळ्यात महत्वाचं योगासनांचं कार्य शरीरातील अंतःस्रावी ग्रंथींवर होतं. या एंडोक्राईन ग्लँड्स मधून जे काही हॉर्मोन्स निघतात त्यांचं संतुलन राखण्याचं काम योगासनांमुळे होतं. प्रामुख्याने थायरॉइड हॉर्मोन्स आहे, इन्सुलिन आहे आणि इतर सर्व महत्वपूर्ण हॉर्मोन्सचा स्राव संतुलित राहतो आणि त्यामुळे मानसिक ताणही कमी होतो.
1: बर, योगासनं ही अशी आहेत की वयाच्या कुठल्याही टप्प्यामध्ये ती आपल्याला खरंच खूप सहाय्यभूत होतात. म्हणजे बालवयामध्ये असेल, तरुण वयामध्ये असेल, महिलांचं मोनोपॉजची जेव्हा वेळ असते तेव्हा असेल, किंवा वृद्धत्वाकडे गेल्यानंतर रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी योगासनं कसे आपल्या शरीरावर परिणाम करतात याबद्दल काय सांगू शकाल?
0: वैद्यकीय दृष्टिकोनातून सांगायचं जर म्हटलं तर योगासनांमुळे आपल्या शरीरातील ज्या लसिका संस्था असते म्हणजे लिम्फॅटिक सिस्टीम, ती उत्तम रीतीने कार्य करू लागते. ही संस्था काय करते तर शरीरातील विषारी घटक म्हणजे टॉक्झिन्स बाहेर टाकण्याचं महत्त्वाचं काम करते आणि हे टॉक्झिन्स बाहेर निघून गेल्यामुळे आपलं शरीर आतून शुद्ध होतं आणि आपल्याला आजारांचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.
1: बर.
0: तसंच आपल्याला सतत मानसिक ताणतणाव असतो त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होत असते. योगासने आणि प्राणायामामुळे हा ताण कमी होतो, ज्यामुळे शरीराची आजारांशी लढण्याची जी नैसर्गिक क्षमता असते ती वाढते. या व्यतिरिक्त सूर्यनमस्कार आहे किंवा काही गतिमान आसनं असतात, फास्ट करायचे आसनं असतात, त्यामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते आणि अनेक प्रकारच्या ज्या इम्युन डिफिशियन्सी आहेत म्हणजे प्रतिकार शक्तीच्या कमतरता आहेत त्या दूर होऊन श्वसन मार्गाचे आणि इतर संसर्ग परतवून लावण्यास मदत होते.
1: वा, खूपच छान. डॉक्टर, आपण दिवसेंदिवस बघतो आहोत की अनेक आजारांनी आपल्या शरीरामध्ये थैमान घातलेलं आहे.
0: बरोबर.
1: आणि मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारखे जे आजार आहेत ते तर आता वयाची सुद्धा पातळी म्हणजे ओलांडत आहेत. कमी वयामध्ये हे आजार उद्भवू शकतात. तर या आजारांमध्ये देखील योगासनं खूप आपल्याला सहाय्यभूत ठरत आहेत. तर सुरुवातीला मधुमेही रुग्णांसाठी योगासनं कसे फायदेशीर आहेत आणि नेमकं त्यांनी कोणकोणती योगासनं करावीत याबद्दल आपण थोडंसं विस्तृत मार्गदर्शन करावं?
0: अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. मॅडम, आजकाल मधुमेहाचं प्रमाण एवढं वाढलंय आणि गव्हर्नमेंटला याच्यामुळे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहे, NCDs ज्या आहेत त्याबद्दल एक वेगळं डिपार्टमेंट काढावं लागलं. म्हणजे मधुमेह आहे किंवा हाय ब्लड प्रेशर आहे, हृदयरोग आहे, याचे रुग्ण अतिशय वाढत असल्यामुळे आणि याला एकच पर्याय आहे, योगशास्त्र. योगशास्त्राद्वारेच हे सगळे आजार आहेत ते कंट्रोलमध्ये राहू शकतात. त्यामुळं विशेषतः तुम्ही जे सांगितलं की योगासने, मधुमेहामध्ये योगासनांमुळे नियंत्रण कसं मिळू शकतं, योगासन आणि प्राणायामामुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये जे स्वादुपिंड असतं, पॅनक्रियाज असतात आणि त्यातल्या ज्या बीटा सेल्स असतात यांना उत्तेजना मिळते, ज्यामुळे नैसर्गिकरित्या इन्सुलिनची निर्मिती वाढते आणि इन्सुलिन रेझिस्टन्स देखील कमी होतो.
1: अच्छा.
0: योगामुळे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस देखील कमी होतो. अजून महत्वाची गोष्ट, योगामुळे वजन नियंत्रणात राहतं, आपला जो बॉडी मास इंडेक्स आहे तो नियंत्रणात राहतो आणि ग्लायसेमिक इंडेक्स सुधारतो. तसेच मानसिक ताणतणाव, आजकाल माहिती आहे की बऱ्याच कुटुंबामध्ये मधुमेह आधीपासून नसतो तरी पण एक नवीन मधुमेहाची सुरुवात होते, त्याला कारण स्ट्रेस फॅक्टर जे आहे. तर हे जे स्ट्रेस फॅक्टर जे मधुमेह वाढण्याचं प्रमुख कारण आहे, योगामुळे निश्चितच हा ताणतणाव कमी होऊन आजार नियंत्रणात खूप मोठी मदत होते. आता आपण थोडंसं मधुमेहाच्या आसनांकडे आणि प्राणायामाकडे जर वळलं तर विशेषतः पोटावर दाब पडणारी जी आसनं आहेत ती यामध्ये उपयोगी पडतात. मंडुकासन, वक्रासन, पश्चिमोत्तानासन, धनुरासन, भुजंगासन, पवनमुक्तासन यांचा यामध्ये समावेश होतो. तसेच आपण सूर्यनमस्काराचा जर नियमित सराव केला तरीसुद्धा आपलं मेटाबॉलिझम संतुलित राहतं आणि मधुमेह नियंत्रणात राहण्यासाठी उपयोग पडतो.

0: प्राणायामाकडे जर वळायचं ठरलं तर कपालभाती ही जी क्रिया आहे किंवा हा जो प्राणायाम आहे तो मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते.
1: बरं, अतिशय महत्त्वाचा हा घटक आहे डॉक्टर, कारण मधुमेही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस आपण बघतो आहोत की वाढतच आहे. या मधुमेहाच्या बरोबरीनं हृदयविकार, उच्च रक्तदाब यांचे रुग्ण देखील आपण बघतो आहोत की वाढत आहेत आणि कमी वयामध्ये याचा त्रास उद्भवू लागला आहे. तर काय सांगाल बरं की उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यामागे योगाची भूमिका नेमकी काय आहे?
0: बरोबर आहे. मधुमेहाप्रमाणेच उच्च रक्तदाब आणि हृदयविकार हे जे आहेत ते नॉन कम्युनिकेबल डिसीजेसमध्ये येतात. याच्यावरही योगाचा उत्कृष्ट असा परिणाम होतो. योगासने आणि प्राणायाम केल्यामुळे आपली जी पॅरासिम्पॅथिक नर्वस सिस्टीम आहे तर ती सक्रिय होते. यामुळे शरीरामध्ये शिथिलीकरणाची प्रक्रिया घडते जी रक्तवाहिन्यातील स्नायूंपर्यंत पोहोचून रक्तवाहिन्या प्रसरण पावण्यास मदत करते. त्यामुळे जलद हृदय गती संथ होते. रक्तातील ॲड्रिनॅलिन सारख्या स्ट्रेस हॉर्मोनचे प्रमाण लगेच कमी होते आणि रक्तवाहिन्यांवरील ताण घटल्यामुळे वाढलेला रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रणात येतो. आता हे उच्च रक्तदाब नियंत्रित करायचं तर काय करावं लागेल? आपल्याला शवासन आहे, मकरासन आहे, अनुलोम विलोम प्राणायाम आहे, योगनिद्रा आहे, असे अनेक जे शिथिलीकरणाचे जे आसन आहेत किंवा काही शिथिलीकरणाचे प्राणायाम आहेत तर हे निश्चितच उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करत असतात. मागे आम्ही परभणीला एक शिबिर घेतलं होतं योगाचं, त्याच्यामध्ये जे काही उच्च रक्तदाबाचे रुग्ण आहेत त्यांचं आधी ब्लड प्रेशर तपासलं.
1: अच्छा.
0: त्यांचं श्वासन, योगनिद्रा हे त्यांना शिथिलीकरणाचे सगळे प्रक्रिया घेतल्या आणि नंतर ब्लड प्रेशर तपासलं तर त्यांचं जवळपास 10 to 15 mmHg त्यांचं ब्लड प्रेशर कमी झालं.
1: बरं, अच्छा, म्हणजे प्रॅक्टिकल करण्यात आलं होतं तर.
0: अगदी बरोबर. हां
1: बरं, परंतु असं म्हणतात डॉक्टर की सातत्य हे खूप महत्वाचं आहे योगासनांमध्ये, नाही का?
0: बरोबर, अगदी बरोबर. हां,
1: सातत्य जर असेल तरच त्याचा परिणाम सकारात्मक आपल्या शरीरावर होत असतो.
0: अगदी
1: बरोबर आहे ना.
0: हां, तुम्ही म्हटलं तसं हृदय आणि रक्ताभिसरणाचे आजार जे आहेत, हृदयविकार आहेत, त्याच्यामध्येही योगासनांचा खूप चांगला रोल आहे. पवनमुक्त आसन श्रेणी आहे, म्हणजे जे सूक्ष्म सांध्यांच्या ज्या हालचाली आहेत, तसेच ध्यान आहे, ह्याच्याने सुद्धा या हृदयविकाराच्या रुग्णांवर चांगला परिणाम होतो.
1: बरं, सुरुवातीपासून आपण असं म्हणत आहात डॉक्टर बऱ्याचदा की वजन नियंत्रणात राहतं, तर आता आपण त्याचा विशेष एक प्रश्नच घेऊयात की स्थूलपणा आणि वजन नियंत्रणासाठी योगासनं आपल्याला कशी मदत करू शकतात, कारण बऱ्याच म्हणजे अगदी शालेय विद्यार्थ्यांमध्ये देखील स्थूलतेचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढताना आपण बघतो आहोत. तर काय सांगाल की हे योगासनं कसे आपल्याला महत्त्वपूर्ण ठरू शकतात?
0: अगदी बरोबर, हा खूप मोठा गंभीर विषय झाला आहे स्थूलपणा.
1: हो,
0: प्रत्येक घरामध्ये, अगदी ज्या कुटुंबामध्ये स्थूलपणा आधी नव्हता तिथे ही स्थूलपणा खूप वाढत आहे.
1: हो,
0: आणि एक मोठं आव्हान आहे सरकारसमोर आणि सगळ्या नागरिकांसमोर की स्थूलपणा कसा कमी करायचा.
1: हो हो,
0: पण योगशास्त्र हे याला चांगला उपाय आहे स्थूलपणा कमी करण्यासाठी.
1: बर,
0: जसं की आपण पाहतो की जिममध्ये काही जण जातात की जिममध्ये जाऊन काही हालचाली करतात किंवा त्या मशीनवर हे करतात, त्याच्यामुळे तात्पुरतं वजन कमी होतं. परंतु योगामुळे काय होतं की शरीराची ऊर्जा टिकून राहते आणि जे ग्रंथींचं कार्य, मी जसं आधी सांगितलं होतं की अंतःस्रावी ग्रंथींचं कार्य, ते संतुलित राहतं, त्यामुळे वजन नैसर्गिकरित्या आणि कायमस्वरूपी घटू शकतं.
1: बर बर,
0: आता हे कसं होतं याचं आपण जर बघितलं तर योगासनांमुळे केवळ कॅलरीज बर्न होत नाहीत तर शरीराचा चयापचय वेग सुधारतो आणि अंतःस्रावी ग्रंथींचं कार्य सुरळीत होऊन हॉर्मोन्स संतुलित राहतात. तर हे स्थूल व्यक्तींनी काय काय करायला पाहिजे? सूर्यनमस्कार आहे, त्रिकोणासन आहे, नौकासन आहे किंवा काही गतिमान आसनं आहेत, ही जर गतिमान आसनं जर आपण केली तर निश्चितच पोटाची किंवा मांडण्यांची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मोठी मदत होते. आणि त्याच्यासोबत अजून भस्त्रिका प्राणायाम माहिती आपल्याला, याचा जर सराव केला तर शरीरातील मेद हा वेगाने घटू शकतो. परंतु फक्त योगशास्त्रावर अवलंबून न राहता तुम्हाला आहाराकडे पण लक्ष द्यावं लागेल. परंतु नियमित योगाभ्यास जर केला तर ज्याला माइंडफुल इटिंग असे शब्द म्हणता येईल तुम्हाला, की सजगपणे आहार घेण्याची जी सवय आहे ती सुद्धा योगामुळे लागू शकते, ज्यामुळे अनावश्यक खाण्यावर नियंत्रण राहते.
1: तेच मी म्हणणार होते डॉक्टर की फक्त योगासनं करून चालणार नाहीये की खाण्यावर आहारावर पण तसंच नियंत्रण असणं खूप आवश्यक आहे. संतुलन

0: संतुलित आणि सकस आहार जर असेल आणि त्याच्या जोडीला योगासनं असतील तर नक्कीच आपलं स्थूलता वजन नियंत्रणात राहू शकतं. खूपच छान आणि उपयुक्त माहिती सांगत आहात डॉक्टर. आज असंख्य श्रोते आज आपली ही मुलाखत ऐकत आहेत बरं का, कारण योगासनं हा खूप जिव्हाळ्याचा विषय झाला आहे प्रत्येकाचा आणि प्रत्येकालाच वाटतं की या योगासनांमुळं खरंच मी निरोगी राहू शकते, सुदृढ राहू शकते. तर प्रत्येक आजारामध्ये योगासनं मला कसं मदत करू शकतात हे सगळ्यांनाच जाणून घ्यायचं आहे. आता या काही खूप जास्त परिणाम करणाऱ्या आजारांविषयी आपण जाणून घेतलं, परंतु अगदी दैनंदिन व्यवहारामध्ये कंबरदुखी आहे, पाठदुखी आहे, पायदुखी आहे, मानदुखी आहे, सांध्यांमध्ये होणारा त्रास आहे, या अगदी कोणत्याही वयामध्ये होणारे हे जे त्रास आहेत, या त्रासामध्ये योगासनांचा कसा उपयोग होऊ शकतो काय सांगाल बरं?
1: अगदी बरोबर. आजकाल सगळ्यांचे जे कामं आहेत ते सतत कॉम्प्युटर समोर, संगणकासमोर बसणं किंवा चुकीच्या शारीरिक स्थिती ज्याला आपण रॉंग पोश्चर्स असं म्हणतो, त्याच्यामुळे पाठ, मान, कंबर आणि सांध्यांचे आजार खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. परंतु या सर्वांवर योगासन हे अत्यंत प्रभावी ठरतात. जर मणक्यांचं आरोग्य जर पाहायचं म्हटलं आपण की पाठ, मान, कंबरदुखी जसं आपण म्हटलं होतात, तर याच्यामध्ये भुजंगासन, मार्जारी आसन, मर्कटासन, शलभासन ही जर आसनं केली तर पाठीच्या मणक्याची लवचिकता वाढते. दोन मणक्यांमधील गादीवरचा जो ताण असतो तो ताण कमी होतो आणि स्नायूंना बळकटी मिळते. अगदी आमच्या क्लिनिकमध्ये काही रुग्ण येतात मणक्यांच्या आजाराचे, त्यांना पण आम्ही सांगतो की हे जर तू आसन केलं, मकरासन जर तू केलं तर तुला ताबडतोब फरक पडू शकतो, त्यामुळे इमिजिएट इफेक्ट सुद्धा या आसनांनी पडू शकतो. एक संशोधन झालेलं आहे की हे जर आसन नियमित केले, भुजंगासन, मार्जारी आसन, मर्कटासन, तर क्रॉनिक कंबरदुखी जे आहेत रुग्णांमध्ये त्यांना त्यांची वेदनाशामक गोळ्यांची गरज फक्त 12 आठवड्यामध्ये 80% कमी झाली, हे सिद्ध झालेलं आहे.
0: ओ बापरे, वा वा, खूपच छान आणि आशादायी हा रिसर्च आहे, नाही का?
1: बरोबर आहे. आता आपण थोडस सांध्यांच्या आजाराकडे जाऊ.
0: अच्छा,
1: आपण हे मणक्यांचा त्रास वेगळा आणि सांध्यांचा आजार, की विशेषतः संधिवाताचे काही रुग्ण आहेत. संधिवाताचे काही रुग्ण आमच्याकडे येतात की त्यांना हाताचे बोट सुजलेले असतात, पायाचे बोट सुजलेले असतात, हालचाल सुद्धा करता येत नाही. मग त्यांच्या मनामध्ये असतं थोडस की मी योग कसा करू शकेल, परंतु त्यांना सूक्ष्म हालचाली जर सांगितल्या, सूक्ष्म व्यायाम किंवा पवनमुक्तासन श्रेणीच्या हालचाली, तर त्यांची सांध्यांची कार्यक्षमता वाढू शकते. आणि त्यांचे सूक्ष्म व्यायाम जर केले तर त्या सांध्यांमध्ये जो अडकलेला वात ज्याला आपण म्हणू किंवा टॉक्सिक सबस्टन्सेस ज्याला म्हणू, विषारी घटक आहे, ते दूर होतात. यामुळे त्या सांध्यांमधील रक्ताभिसरण वाढतं आणि सांध्यामध्ये आपण जे द्रव म्हणतो की सायनोवेल फ्लुइड, तर योग्य रीतीने स्रवल्यामुळं सांध्यांची झीज सुद्धा टळू शकते.
0: बर, अच्छा.
1: आणि अजून एक महत्वाचा नियमित योगाभ्यासामुळे फायदा होतो की शरीराची वेदना सहन करण्याची क्षमता जी असते, ज्याला आपण पेन थ्रेशोल्ड म्हणतो, ती सुद्धा नैसर्गिकरित्या वाढते आणि पेशींच्या स्तरावरील सूज कमी होते.
0: बरं,
1: ज्यामुळे संधिवातामध्ये मोठा दिलासा मिळतो.
0: अच्छा, बरं, झालं सांध्यांबद्दल बोललात डॉक्टर. खरंच या योगासनांमुळं सांध्यांची कार्यक्षमता वाढते का बरं?
1: अगदी बरोबर.
0: कारण काय होतंय माहिती का, दैनंदिन जीवनशैली जी आहे ना, बैठ्या स्वरूपाचे खूप काम आहेत, संगणकाच्या समोर बसून काम आहे. म्हणजे हल्ली आज कोणी जेवायला सुद्धा मांडी घालून खाली बसत नाहीये. आणि गुडघ्यांच्या दुखण्याचं जे प्रमाण आहे हे दिवसेंदिवस वाढतच आहे.
1: बरोबर.
0: परंतु कमी वयामध्ये जर गुडघे दुखत असतील आणि योगाभ्यासाचा सराव जर आपण केला तर हे गुडघ्यांचं जे दुखणं आहे, सांध्यांचं जे दुखणं आहे, तर ते योगासनांमुळं ते सांधे कार्यक्षम होऊ शकतात का, काय सांगाल बरं?
1: अगदी बरोबर आहे. गुडघ्यांच्या बाबतीत आजकाल रुग्णांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. गुडघ्यांच्या रुग्णामध्ये आम्ही सांगतो की सुरुवातीपासून, म्हणजे अगदी पायाच्या बोटांपासून, घोट्यापासून गुडघ्यापर्यंतच्या ज्या हालचाली आहेत, सूक्ष्म हालचाली, त्या जर केल्या तर तिथलं जे रक्ताभिसरण असतं, रक्तप्रवाह जो असतो तो वाढतो आणि निश्चितच गुडघेदुखीच्या रुग्णाला योगासनांमुळे किंवा सूक्ष्म हालचालीमुळे निश्चित चांगला परिणाम होतो.
0: बरोबर आहे. कारण जे ज्येष्ठ वृद्ध आपल्या घरामध्ये आहेत त्यांच्यापेक्षा आपण, म्हणजे ते आपल्याला नेहमी म्हणत असतात की तुमच्यापेक्षा आम्ही बरे, आमचे गुडघे, आमचे पाय, हातपाय आणखीन व्यवस्थित चालतात, कमी वयामध्येच तुमचेही असे गुडघे आणि पाय वगैरे दुखतात. तर मला

0: वाटतं की ह्या त्रासामध्ये योगासनं खरंच वेळोवेळी आपल्याला मदत करत असतात, नाही का?
1: हो, निश्चित.
0: खूपच छान डॉक्टर अनिल रामपूरकर सर, आपण वेळात वेळ काढून आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतकी विस्तृत, महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त अशी मुलाखत, अनेकांच्या मनातील शंका, समज, गैरसमज खूप छान पद्धतीने सोप्या भाषेमध्ये त्याचं निराकरण केलं, त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत.
1: धन्यवाद मॅडम.
2: आरोग्यवर्धिनी या कार्यक्रमात योगासनं आणि आपलं आरोग्य या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकला. आयुर्वेदाचार्य वैद्य अनिल रामपुरेकर यांची सीमंतिनी कुंडेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत आणि त्यानंतर लगेचच FM बँडच्या 102 MHz वर विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या मैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याशी संवाद साधायला तुमची सखी कविता कोहळे. मैत्रिणींनो, जगातील जवळपास 90% व्यापार हा समुद्री मार्गाने चालतो, ज्यामध्ये अन्नधान्य, औषधं, इंधन आणि इतर अनेक वस्तूंचा समावेश होत असतो. हे आपलं काम नाविक अथक प्रयत्नांनी पूर्ण करतात. आपलं कुटुंब आणि घरापासून अनेक महिने हे नाविक लोक दूर राहतात. समुद्रातील खराब हवामान, समुद्री चाच्यांचा धोका, सागरातील बदलती कठीण परिस्थिती या सर्वांचा अत्यंत धैर्यानं सामना करत ते आपले कर्तव्य अगदी चोखपणे बजावत असतात. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि जागतिक व्यापारामध्ये या नाविकांचं योगदान फार मोठं आहे. नाविकांच्या या अभूतपूर्व कार्याचा गौरव करण्याच्या आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशानं आज म्हणजे 25 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय नाविक दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी खलाशी आणि खलाशांचे हक्क, आरोग्य आणि सुरक्षा या विषयावर विविध चर्चासत्रांचं आयोजन केलं जातं. चला तर मैत्रिणी.

नो, आजच्या कार्यक्रमातून आपणही सर्वजण या नाविकांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करूयात आणि त्यांच्या समर्पणाचा गौरवही करूयात.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील या सुरेल भावगीतानंतर मैत्रिणींनो आता वनिता मंड कार्यक्रमात आपण वळूया आपल्या मालिकांकडे. मैत्रिणींनो, कुठल्याही भाषेत आणि संभाषणात संवादाला खूप महत्त्वाचं स्थान आहे. संवाद म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये विचारांची, भावनांची आणि माहितीची देवाणघेवाण होय. संवाद हा मानवी नात्यांचा पायाच आहे, तसंच तो प्रत्येक नात्याचा प्राणवायू देखील मानला जातो. चांगल्या संवादामुळे लोकांमध्ये जवळीक वाढते, मतभेद आणि गैरसमज दूर होऊन परस्परांमध्ये विश्वास निर्माण होतो. संवादामुळेच व्यक्ती आपलं सुखदुःख इतरांपर्यंत पोहोचवू शकतो, ज्यामुळे मन हलकं होऊन त्याचा एकटेपणाही दूर होतो. हो ना? चला तर आज याच विषयी अधिक मार्गदर्शन घेऊयात आमच्या हितगुज या मालिकेतून. डॉक्टर सरिता मोडक यांच्याशी संवाद साधलाय मंजुषा वंजारी यांनी आणि विषय आहे लेट्स टॉक, चला बोलूया.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपल्या हितगुज या मालिकेमध्ये आपण अतिशय सुंदर विषय घेऊन आलो आहे आणि तो म्हणजे लेट्स टॉक. चला बोलूया. असं म्हणतात ना की घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. एका घरात राहत असताना कितीतरी नाती आपण जपत असतो, पण त्या नात्यांमध्ये जर प्रेम आणि जिव्हाळाच नसेल तर ती नाती सुद्धा कोरडी वाटायला लागतात. सगळ्यांमध्ये माणसाला कुठेतरी एकटं वाटायला लागतं. मग हे प्रेम आणि हा जिव्हाळा कसा टिकून राहील? तर तो एकमेकांबरोबरच्या संवादानं, एकमेकांशी गोष्टी वाटून घेतल्यानं, चर्चा केल्यानं. पण आज आपण बघतोय की कलह होतात आहे, शेवटी गोष्ट जाते ती घटस्फोटापर्यंत, आरोप प्रत्यारोप करण्यापर्यंत, आणि कित्येक वर्ष या वादामध्ये दोन्ही कुटुंब मात्र होरपळल्या जातात. तर यावर उपाय म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं, सरकारने एक स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे. लेट्स टॉक, चला बोलूया हा उपक्रम सुरू केलेला आहे. तर मैत्रिणींनो, आज याच विषयावर आपण आपल्या हितगुज या मालिकेमध्ये अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तर आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय डॉक्टर सरिता मोडक यांना, ज्या एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि समुपदेशक आहेत. शिवाय वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्समध्ये एक वक्ता म्हणून गेली बरीच वर्ष त्या काम करतात आहे. तर डॉक्टर सरिता मोडक, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार
0: सरिता ताई. हल्ली आपण बघतो की कुटुंबात संवादापेक्षा वाद वाढलेला दिसतोय.
1: खरंय.
0: आणि गोष्ट घटस्फोटापर्यंत जाते. यासाठी लेट्स टॉक आणि चला बोलूया हे कसं काम करतं?
1: अतिशय छान प्रश्न विचारलाय तुम्ही. 2018 साली महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी याची सुरुवात केली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की घटस्फोटाचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे. आणि एकदा तो वाद वकिलापर्यंत गेला किंवा मी असं म्हणेन की लीगल लेवलवर गेला तर मग ते वर्षोनवर्ष प्रकरण खदखदत राहतं आणि सॉल्युशन निघत नाही. पण तोपर्यंत माणूस मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे खचून जातो. तर कुठेतरी या घटस्फोटाच्या प्रमाणाला किंवा नवरा बायको किंवा कुटुंबातील वाद हे कमी करायला काहीतरी करावला हवं असं म्हणून चला बोलूया हे एक सेल आहे जे गव्हर्नमेंटने सुरू केलं आहे. आणि हे डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट किंवा जिल्हा आणि सत्र न्यायालय प्राधिकरण याच्या अंडर हे काम करतं. आणि याच्यामध्ये समुपदेशक तुम्हाला मदत करतो की हा वाद कसा मिटवता येईल आणि याच्यातून बाहेर निघून पुन्हा एक आनंदी जीवन कसं जगता येईल.
0: खरंच, कारण कौटुंबिक वाद हे कुठल्याही प्रकारे असू शकतात हो ना, म्हणजे पती पत्नी मध्ये असू शकतात,
1: भावाभावांमध्ये असू शकतात, बहीण भावांमध्ये असू शकतात, पती पत्नी, सासू आणि सून हे तर मी सांगायलाच नको. तर असे अनेक प्रकारचे वाद असू शकतात. तर इथे समुपदेशक तुम्हाला या वादातून एक चांगला मार्ग म्हणजे निघायचा मार्ग दर्शवतो. याचे खूप मदत होते आणि एक वेगळा दृष्टिकोन पण त्या कुटुंबातील व्यक्तींना दिसू शकतो. समुपदेशकाच्या समुपदेशनाने एक नवा दृष्टिकोन कुटुंबातील व्यक्तींना समुपदेशक देऊ शकतो.
0: खरंच आहे सरिता ताई, आपण एक समुपदेशक आहात, तर जेव्हा कौटुंबिक वाद शिगेला पोहोचतो तेव्हा लोक तुमच्याकडे कशी येतात आणि कोणत्या प्रकारची लोक येत असतात?
1: जास्ती करून वैवाहिक किंवा कौटुंबिक कलहाचे लोक जे असतात, जे त्याच्यातून जात असतात, ते आमच्याकडे येतात. सगळ्यात पहिले ते प्रकरण आधी भरोसा सेल मध्ये जातं किंवा महिला मंडळात जातं आणि मग तिथून आमच्याकडे त्यांना पाठवल्या जातं.
0: अच्छा.
1: तर इथे सगळ्या प्रकारचे लोक येतात, म्हणजे 6 महिने लग्नाला झालेले आहे, 2 महिने लग्नाला झालेले कुटुंब किंवा कपल, किंवा 18-18 वर्ष सुद्धा लग्नाला झालेले असे कपल आमच्याकडे येतात, किंवा बहीण भावंडांमध्ये कलह सुरू आहे तर ते लोक पण आमच्याकडे येतात. म्हणजे सर्व प्रकारचे कौटुंबिक जे वाद आहे ते सर्व लोक आमच्याकडे येतात.
0: अच्छा. जेव्हा कौटुंबिक वादातून निर्माण होणारी जी ही भांडणं आहेत, जी पती पत्नी आहे किंवा सासू सून आहे किंवा भाऊ भाऊ असतात, तर काय कारण असू शकतात म्हणजे तुमच्या अनुभवानुसार?
1: हो, हा खूप छान प्रश्न आहे. माझ्या अनुभवानुसारच मी सांगेन की वादाकरता कधीच एक कारण नसतं आणि प्रत्येक कपलमध्ये कारण वेगवेगळं असतं. पण मी जास्तीत जास्त जे पाहिलंय ते आजकाल मुलींमध्ये आणि मुलांमध्ये लग्नानंतरच्या त्यांच्या अपेक्षा खूप वेगळ्या झालेल्या आहेत. त्यांचं लव्ह मॅरेज असलं तर लव्ह असेपर्यंत ते ठीक चालतं आणि मग मॅरेज झालं की कुठे बिनसतं कोणास्तव, तर त्यांच्या एक तर अपेक्षांमध्ये बदल झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुली आजकाल

0: आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे, त्याच्यामुळे पण त्यांच्या लग्नानंतरच्या अपेक्षा खूप बदललेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि याची चर्चा बहुतेक आजकाल ओपनली होते की विवाह बाह्य ज्याला अफेअर्स आपण म्हणतो एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, ते एक कारण आहे. दुसरं व्यसन हे एक मोठं कारण आहे. आजकाल म्हणजे मुलींना मी पाहिलं आहे माझ्या अनुभवाने त्यांना जॉईंट फॅमिलीत अजिबात राहायचं नसतं. जरी त्यांना त्याचे फायदे दिसत असले तरी त्यांना किती कमी पगार असेल नवऱ्याचा तरी पण त्यांना स्वतंत्रच राहायचं आहे जॉईंट फॅमिलीमध्ये त्यांना, आणि तिथूनच पुन्हा वादाला सुरुवात होते. तर ही अशी अनेक कारणं. आणि दुसरी म्हणजे सायकोलॉजिस्ट असल्यामुळे कधी कधी मानसिक विकृती हे पण एक या वादाचं कारण असतं. कधी कधी त्या व्यक्तीला डिप्रेशन असतं किंवा अजून इतर प्रकारच्या मानसिक विकृतीने जर ती ग्रस्त असेल तर ते एक कारण या वादाचं पण असू शकतं.
1: खरंच. बरं, मग जेव्हा ही व्यक्ती तुमच्याकडे येतात तेव्हा तुमची पद्धत काय असते म्हणजे त्यांना समजवण्याची किंवा त्यांचा वाद सोडवण्याची?
0: आम्ही काय करतो की आमचं एक प्रोसिजर आहे ते मी तुम्हाला सांगते की आम्ही त्यांच्याकडनं एक फॉर्म भरून घेतो ज्याच्यात त्यांचं नाव असतं, पत्ता असतो, मोबाईल नंबर असतो. आम्ही त्यांच्याकडनं त्यांचं आधार कार्ड घेतो आणि प्रकरणात समाविष्ट म्हणजे समजा जर एक मुलगी आली असेल तर प्रकरणात समाविष्ट हा तिचा नवरा किंवा जो कोणी कौटुंबिक मेंबर असेल तो होतो समाविष्ट प्रकरणातील व्यक्ती. आणि त्याच्याबद्दल पण आम्ही माहिती घेतो आणि हा फॉर्म आम्ही भरून घेतो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जर मुलगी आली असेल किंवा जर स्त्री आली असेल तिची माहिती तिच्याकडनं घेतो की तिचा काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे, तिच्या लग्नाला किती वर्ष झाले, मुलं बाळ किती आहेत आणि कधीपासून ही समस्या सुरू झालेली आहे, हे सगळी डिटेलमध्ये माहिती आम्ही तिच्याकडनं घेतो. आणि एक्झॅक्टली मग आम्ही येतो की तिला प्रॉब्लेम काय आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे मग आम्हाला एक समस्येचं स्वरूप पूर्ण क्लिअर आमच्या समोर उभं राहतं.
1: बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला त्यांचं समुपदेशन करायला सोपी जातं.
0: पूर्ण माहिती आम्ही त्यांच्याकडनं घेतो. पण एक गोष्ट म्हणजे गमतीची मला इथे सांगायला आवडेल की ती पूर्णच माहिती काही विश्वसनीय असते असं नाही. आणि म्हणून त्याच्याकरता काय करतो की जर मुलगी आली असेल किंवा स्त्री आली असेल तर आम्ही तिच्या पार्टनरला बोलवतो, फोन करून बोलवतो, आम्ही डेट देतो. कारण आम्हाला त्याची पण बाजू ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हिची तर बाजू आम्ही ऐकली आहे, नुसती ऐकली आहे, पण ती व्हेरीफाय करणं पण तितकंच गरजेचं असतं की खरंच दोष कोणाचा आहे आणि कशामुळे हे वाद होतात आहे एक्झॅक्टली हे समजायला आम्हाला दोन्ही बाजूंच्या कडनं ऐकणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आम्ही त्या पार्टनरला पण बोलवतो. कधी कधी तर आम्ही मुंबईहून वगैरे पण दुसऱ्या गावावरनं पण लोकांना बोलवतात आणि लोक येतात. आजकाल खूप कोऑपरेट करतात कारण कुठेतरी मनातून सगळ्यांनाच इच्छा असते की हा वाद मिटावा.
1: खरंच आहे. कारण त्यात दोन कुटुंबाचं नुकसान असतं.
0: आणि नुसतं कुटुंबाचं नाही, जर हे वैवाहिक वाद असेल तर त्याच्यात लहान मुलं फार होळपडल्या जातात. कारण त्यांचं भावनिक विश्व इतकं कोमल असतं की ते सारखं आई वडिलांना भांडताना जेव्हा पाहतात तेव्हा ते अक्षरशः म्हणजे भावनिकरित्या खूप डिस्टर्ब होऊन जातात. आणि हे मी स्वतः पाहिलेलं आहे. म्हणून कपल पैकी दोघही जण इच्छुक असतातच की हा वाद मिटला पाहिजे. म्हणून ते येतात, कोऑपरेट करतात आम्हाला. दुसरा पार्टनर पण येतो.
1: अच्छा. सरिता ताई, लेट्स टॉक म्हणजे चला बोलूया या प्रोसिजरचा त्या पतीपत्नीला आणि त्या संपूर्ण कुटुंबाला कसा फायदा होतो. आता तुम्ही जसं पद्धत सांगितली आणि ते येतात हे पण सांगितलं की त्यांना वाटतं की आपला वाद हा कुठेतरी मिटावा.
0: बरोबर.
1: तर त्या दृष्टीने ते पण थोडे प्रयत्नशील असतातच. पण चला बोलूया हे कसं काम करतं, त्याचा कसा फायदा होतो त्यांना.
0: बिलकुल. ऍक्च्युली जेव्हा ते आम्हाला दोघं जण सांगतात तेव्हा ते सत्य खरं बाहेर येतं की कोणाचा खरंच याच्यामध्ये दोष आहे. आता मी एक साधं उदाहरण सांगते की एक मुलगी आहे, तिचा नवरा ड्रायव्हर आहे, तो 12 तास गाडी चालवतो. तर घरी आल्यावर तो अक्षरशः गळून गेलेला असतो. कारण की कधी एसी कधी एसी बंद, म्हणजे एकंदर वातावरण पाहिलं तर तो थकलेला असतो. पण तिचं म्हणणं असतं की आपलं आत्ताच लग्न झालंय तर आपण तुम्ही मला फिरायला नेलं पाहिजे, तुम्ही मला हॉटेलमध्ये नेलं पाहिजे. पण तो इतका थकलेला असतो. मग त्यांनी जर म्हटलं की आपण नंतर जाऊ तर हिचा पारा चढतो. कारण ती मुळात तापट आहे. तर एवढ्या साध्या साध्या गोष्टीवरनं इतके वाद होतात की इव्हन त्या मुलीचे वडील म्हणतात की नाही मॅडम आम्हाला घटस्फोटच हवाय. तर अशा वेळेस मग हे सगळं समजलं की हिची ही अपेक्षा आहे तर आपण हिला थोडी इमॅच्युरिटीच याला कारणीभूत आहे. तर मग अशा वेळेस आम्ही दोघांचाही ऐकून घेतो, शांत राहतो. पण हे करत असताना समुपदेशकामधला फरक हा असतो की तो कोणालाही ब्लेम नाही करत की दोष तुझा आहे किंवा दोष तुझा आहे असं

0: ऐकलं तर तिथे सगळं संपून जाईल. म्हणून आम्ही दोष देत नाही, आम्ही पेशंटली ऐकतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्या इथे म्हणजे जे उदाहरण मी दिलंय तर त्या मुलीला सांगितलं जातं की अगं तो थकलेला असतो, तू थोडं समजून घे, तू थोडीशी पेशंट राहा. मग हे सगळं तर तुम्ही करणारच आहे आणि मग कुठेतरी कलाकलानी घेतलं दोघांनाही आणि मग त्यालाही आम्ही समजावून सांगतो की अरे तिला इतकी इच्छा वाटते, दिवसभर घरचं काम करून ती कंटाळून जाते, तर तू तिला कधीतरी ने, हवं तर थोडा वेळा करता ने पण ने. तर अशा तऱ्हेने समजावून सांगितलं तर मग त्यांना स्वतःलाच कळतं की ही गोष्ट अगदीच मामूली होती पण याच्यावर आपण मात्र खूपच वाद करत होतो.
1: खरंच
0: आणि समुपदेशकामध्ये एक फरक हा असतो की त्याच्याजवळ एक तर तो एक्सपिरियन्स असतो आणि सायकोलॉजी त्याला ह्युमन नेचर काय आहे आणि कशामुळे काय होऊ कॉज अँड इफेक्ट काय आहे हे त्याला खूप चांगलं कळतं. एवढंच नव्हे तर त्याच्याजवळ वेगळे स्किल्स असतात, म्हणजे त्याच्याजवळ पेशन्स असतो, त्याच्याजवळ इनसाईट असते, म्हणजे तो कशामुळे वाद होतोय हे डायनॅमिक्स त्या कपलमधले काय आहेत हे त्याला कळतं आणि मग तो त्या पद्धतीने. दुसरी गोष्ट म्हणजे तो कोणाच्याही बद्दल एकदम जजमेंट तयार करत नाही, जे की सहज होऊन जातं, अरे ही तापट आहे म्हणजे हिच्याचमुळे सगळा प्रॉब्लेम आहे असं आम्ही करणार नाही. आम्ही हो आम्ही समजून घेऊ की ही तापट आहे पण आता हिचा तापटपणा घालवायला आपण काय करू शकतो हे आम्ही करू.
1: तर
0: हा फरक आहे समुपदेशकामध्ये.
1: म्हणजे जर असे कौटुंबिक वाद असतील किंवा असं जर आता कुठे वाटत असेल की हा वाद सुटणार नाही, समुपदेशक हा एक चांगला पर्याय असू शकतो ना. म्हणजे
0: कारण की तो त्या पूर्ण परिस्थितीकडे वस्तुनिष्ठ दृष्टीने बघतो, तो कोणालाच ब्लेम करत नाही किंवा तो राईट ऑफ कोणालाच करत नाही की हा व्यक्ती असा आहे म्हणजे हा अगदीच याच्याचमुळे सगळे असं नाही करत. तो नॉन जजमेंटलही असतो आणि पूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन समजून घेऊन मग तो दोघांनाही समजवतो, एकालाच नाही तर दोघांनाही समज. समुपदेशकाकडे जायचे फायदे खूप आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हा अवेअरनेस फॉर्च्युनेटली खूप कपल्स मध्ये वाढलाय आणि ते स्वतःहून समुपदेशकाकडे अगदी यंग यंग कपल्स पण येतात आणि ते सांगतात की मॅडम आमचा वाद खूपच वाढतोय आणि तो आम्ही ऍडजस्ट नाही करू शकत आहे तर आम्हाला तुमची मदत हवी आहे. आणि बरेचदा हे खूप सक्सेसफुल पण होतं.
1: अच्छा, तर सरिताताई आपण आपली ही मुलाखत अशीच सुरू ठेवूया पण त्याआधी आपल्या या कार्यक्रमामध्ये एखादं छानसं तुमच्या आवडीचं गीत ऐकूया. कुठलं गाणं ऐकायला आवडेल मला?

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. तर हितगुज या मालिकेमध्ये डॉक्टर सरिता मोडक यांची लेट्स टॉक याविषयी आपण मुलाखत ऐकत आहात. तर सरिताताई, तुमच्या अनेक वर्षांच्या कारकिर्दीत तुम्ही अनेक केसेस हाताळल्यात. तर अशा काही केसेस आहेत का की ज्या सक्सेसफुल आहेत, तर काय सांगणार
1: तुम्ही? मला सांगायला जरूर आवडेल. दुसऱ्या गावचे ते कपल होतं आणि त्या दोघांचं हे दुसरं लग्न होतं. आणि तो फूल विकणारा होता. त्याचं मनाचं मोठेपण हे होतं की त्यांनी त्या पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलाला पण एक्सेप्ट केलेलं होतं. तर अगदी छोटा छोटा म्हणजे त्यांची जॉईंट फॅमिली होती आणि या मुलीला थोड्याशा गोष्टीने तिच्या सासूशी वाद होत असेल. आणि मग तो वाद झाला की हा नवरा घरी आला की मग संपूर्ण कथा त्याला सांगायची.

0: होता, त्याचं मनाचं मोठेपण हे होतं की त्यांनी त्या पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलाला पण एक्सेप्ट केलेलं होतं. तर अगदी छोट्या छोट्या म्हणजे त्यांची जॉईंट फॅमिली होती आणि या मुलीला थोड्याशा गोष्टीने तिचा तिच्या सासूशी वाद होत असेल आणि मग तो वाद झाला की हा नवरा घरी आला की मग संपूर्ण कथा त्याला सांगायची आणि मग त्याच्यामुळे घरातलं वातावरण तापायचं, नवराही चिडून जायचा, त्याला कळायचं नाही की मी बायकोची बाजू घेऊ की आईची बाजू घेऊ, पण त्याला दोन्ही प्रिय होत्या. मग आम्ही तिला हळूहळू समजावून सांगितलं की त्या काही झालं तरी घरातल्या मोठ्या आहे आणि इतके वर्ष त्यांनी हे कुटुंब बघितलेलं आहे आणि त्याचा सांभाळ केलेला आहे, तर तू पण थोडे दिवस त्यांच्या मनासारखं वाग आणि तुला शेवटी सुख तुझंच आहे याच्यामध्ये, त्यांच्यापेक्षाही तुझा नवीन नवीन संसार आहे आणि मोठेपणा तुझ्या नवऱ्याचा आहे की त्याने तुझ्या मुलाला एक्सेप्ट केलेलं आहे, हे तुझं दुसरं लग्न आहे आणि तू थोडस त्यांचं ऐकशील, त्यांच्या मनासारखं घेशील तर तू त्यांची प्रिय होऊन जाशील असं तिला आम्ही 3 सेशन घेतले आणि मग तिला हळूहळू खरंच पटलं की आपण असं केलं तर आपण त्यांचं मन जर जिंकलं तर आपले वाद त्यांच्याशी होणार नाही. नवऱ्याशी तिचे वाद होत नव्हते पण सासूची खूप वाद होते, कारण की त्या सासूची पद्धत होती एक पद्धतीने काम करायची आणि हिची पद्धत वेगळी आणि त्यांची अपेक्षा होती की हिने माझ्या पद्धतीने करावं आणि हिला वाटत होतं की मी माझ्या पद्धतीने करावं, म्हणजे गोष्ट अगदी छोटीशीच होती पण त्याच्यातून कलह निर्माण होऊन मग ती गोष्ट नवऱ्यापर्यंत जाऊन आणि तो चिडून आणि मग शेवटी ते आमच्याकडे आले होते की नाही आम्हाला आता नाहीच राहायचं एकमेकांबरोबर, इथपर्यंत वेळ गेली होती. पण 3 सेशन मध्ये समजावून सांगितलं आम्ही तिला आणि त्याच्यानंतर मग तिला ते सगळं खरंच पटलं. आणि आम्ही काय करतो की जेव्हा असं ते एकत्र पुन्हा राहायला लागले मग मुली लगेच आपल्या माहेरी जातात, पण त्याला आम्ही सांगितलं की तू आत्ताच्या आत्ताच हिला इथून घरी ने आणि त्यांनी घरी नेलं आणि आम्ही मग रिव्ह्यूला बोलवतो 1 महिना झाल्यानंतर की त्यांचं कसं चालू आहे बा, हे पण आम्हाला बघायचं असतं, कारण की नुसतं आमच्या समोर सक्सेसफुल झालं असं नाही तर 1 महिन्यानंतर पण आम्ही त्यांना पुन्हा बोलवतो आणि त्यांच्याशी बोलतो की पुन्हा त्यांचं कसं चाललंय, जर काही समस्या अजून दुसरी असेल तर आम्ही त्याच्याही करता मग पुन्हा समुपदेशन करतो. असं करता करता त्यांच्या दोघांमध्ये पण मॅच्युरिटी वाढते आणि आपोआपच मग ऍडजस्टमेंट चांगली त्यांची इम्प्रूव्ह होते.
1: खरंच आहे सरिता ताई, चला बोलूया या प्रोसिजरचा आपण वापर करूनही जर ते पती पत्नी एकत्र राहायला तयार नसतील किंवा त्यांच्यातले वाद जर मिटत नसतील तर पुढे काय प्रोसिजर आहे. मग
0: खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही, कारण बऱ्याच जणांना याच्याबद्दल माहिती सुद्धा नसेल. ऍक्च्युली बरेचदा असं होतं की जे पती पत्नी आमच्याकडे येतात किंवा कुटुंबातील लोक येतात त्यांचे वाद इतके चिघळून आणि इतक्या जास्त प्रमाणात वाढलेले असतात की त्यांना काही केल्या कॉम्प्रोमाइज करायचाच नसतो. म्हणजे 3 सेशन जरी तुम्ही समुपदेशन केलं समजवलं तरी ते अगदी ठाम असतात. अशी प्रोव्हिजन आहे की त्यांना सरकारी वकील अगदी कमी खर्चात किंवा फ्री मध्ये त्यांना सरकारी वकील मिळू शकतो आणि ते काम जे वर्षोनुवर्ष चालेल ते न चालता कमी वेळात यांचा प्रॉब्लेम तो वकील सॉल्व्ह करून देऊ शकतो अशी प्रोव्हिजन केलेली आहे सरकारने.
1: अच्छा,
0: कारण की बरेच कुटुंब असे आहेत की ज्यांचा जो वकिलाकडे जाऊन फी द्यायला सुद्धा पैसा नसतो तर मग त्यांनी काय करायचं, नुसतं भांडत राहायचं का, तर सरकारने ही पण प्रोव्हिजन अतिशय उत्कृष्ट आहे ही केलेली आहे की त्या वकील आम्हीच म्हणजे पाठवतो त्या वकिलाकडे, म्हणजे जो कोणी वकील असेल तर आम्ही डायरेक्ट करतो त्यांना की तुम्ही तिकडे जा आणि मदत मागा.
1: अच्छा, ही केस जी असते ही शेवटी डिवोर्सला जाते,
0: पण काही काही समस्या इतक्या थराला गेलेल्या असतात की तिथून मागे येणं अगदी अशक्य वाटतं म्हणजे, आणि दोघही जण अगदी फर्म असतात की नाही मला नाहीच राहायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की मुली तर म्हणतात की मला खाऊ पण नको पण मला घटस्फोट हवाय.
1: अच्छा,
0: इथपर्यंत त्यांचा वाद गेलेले असतात आणि तिथे तुम्ही कितीही त्यांना समजवलं तरी ते म्हणजे ठरवूनच आलेले असतात की आता मला राहायचं नाही, कारण की कधी कधी तुम्हाला माहिती असेल की डोमेस्टिक व्हायलेन्स खूप प्रमाण त्याचं वाढलेलं आहे, म्हणजे शिक्षित अशिक्षित सगळीचकडे त्याचं प्रमाण खूप आहे, तर जेव्हा डोमेस्टिक व्हायलेन्स आणि शिव्यागाळी किंवा अब्युज खूप जास्त प्रमाणात होतो तर तेव्हा मग त्या स्त्रीला तिथे राहणं किंवा जर किंवा तिला खूपच जास्त सिव्हिअर असा कुठला मानसिक आजार असेल तर अशा वेळेस तर घटस्फोटाशिवाय काही पर्याय उरत नाही. आम्हाला म्हणजे सांगितलं की जबरदस्ती तुम्ही करू नका, कारण पुन्हा त्यांची भांडणं झाली, पुन्हा व्हायलेंट झाला तर ते हानिकारकच आहे.
1: बरोबर. शेवटी काय सांगणार कुटुंबात राहणाऱ्या आणि नवीन लग्न होणाऱ्या आपल्या मैत्रिणींना जाता जाता?
0: हो, नवीन लग्न

0: झालेल्या मुली की त्यांना थोडे दिवस तर लागतीलच ऍडजस्ट करायला, आणि दोन व्यक्ती अगदी भिन्न आहेत तर त्याच्यामुळे त्यांना त्याच्याशी अडॅप्ट करणं त्यालाही थोडा वेळ दिला पाहिजे. दुसरी गोष्ट की नवीन कुटुंबातल्या पद्धती असतात त्या वेगळ्या असतात, तुमच्या घरातल्या वेगळ्या असतात, आणि थोड्या अपेक्षा ज्या आहेत त्या अगदी रिअलिस्टिक ठेवल्या, पेशन्स ठेवला आणि थोडस सहनशक्ती ठेवली तर कदाचित हे वाद होणारच नाही किंवा होण्यापासून झाले तरी ते तुम्हाला लवकर सॉर्ट आउट करता येतील असं मला वाटतं. म्हणून त्यांनी थोडासा पेशन्स, टॉलरन्स आणि ऍडजस्ट करण्याची वृत्ती, आणि लग्न म्हटलं म्हणजे सॅक्रिफाईस तर हा आलाच, तर तो त्यांना कुठेतरी त्यांच्या घरी आईनीच त्यांना हे शिकवलं पाहिजे असं मला वाटतं. समुपदेशक हा स्किल्ड व्यक्ती आहे, तो स्पेशली क्वालिफाईड आहे या गोष्टी करता, आणि तो सर्व गोष्टी समजून पेशंटली आणि नॉन जजमेंटल राहून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याच्यामुळे समुपदेशकाकडे जाणं केव्हाही फायद्याचंच राहील.
1: खरंच आहे. आणि घरातल्या लोकांशी बोलून सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करणं,
0: आणि एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की सगळ्यात महत्वाचं म्हणजे कम्युनिकेशन स्किल. कारण सगळे जे संबंध आहेत ते बनतात किंवा बिघडतात तुमच्या कम्युनिकेशन पॅटर्नने. तर मी इथे मुद्दामून अर्जवून सांगेल की तुम्ही आपलं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप केला, कारण की एखाद्या माणसाला जिंकायचं असेल तर ते तुम्ही तुमच्या कम्युनिकेशन स्किलने जिंकू शकता, किंवा त्याच्यात जर काही गडबड असेल तर तुमचे संबंध परमनंटली डॅमेज होऊ शकतात. म्हणून कम्युनिकेशन करताना कुठली आपण भाषा वापरतो, कुठले शब्द वापरतो, तीच गोष्ट आपण कुठल्या टोन मध्ये सांगतो, या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर याने आपले संबंध जास्त चांगले आणि हेल्दी, आपल्याला हेल्दीच हवे असतात तर ते हेल्दी होऊ शकतात. अशा पद्धतीने त्याला सांगितलं तर मला वाटतं बरेच वाद आपण टाळू शकतो.
1: खरंच. आणि एक आनंदी कुटुंब तयार होऊ शकतं.
0: आणि हो, एक आनंदी कुटुंब हा देशाचा आधारच आहे, हे आपण सगळेच जण, एका समुदायाचा किंवा एका सोसायटीचा आधार आहे, पूर्ण संपूर्ण देशाचाच आधार आहे हे आपण सगळे जाणतोच.
1: खरंच खूप छान. तर डॉक्टर सरिता मोडक आपण इथे आलात, आणि हितगुज या मालिकेमध्ये तुम्ही लेट्स टॉक या विषयावर, चला बोलूया या विषयावर खूप छान माहिती आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद. इकडे

हितगु या मालिकेअंतर्गत लेट्स टॉक चला बोलूया याविषयी डॉक्टर सरिता मोडक यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ कार्यक्रमात घेऊया या सुरेल गीताचा आनंद.

अभिजीत सावंत आणि बेला शेंडे यांच्या आवाजातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ कार्यक्रमात परत वळूया आपल्या दुसऱ्या मालिकेकडं. मैत्रिणींनो, आपलं आयुष्य म्हणजे अनेक कडूगोड आठवणींचा अमूल्य ठेवाच असतो. काही आठवणी या मनाला खूप हळव्या करणाऱ्या असतात, काही खूप आनंद देऊन जातात, तर काही आठवणी या सतत आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा देत राहतात. अशा सुखदुःखांनी भरलेल्या आठवणींचा मौल्यवान खजिना म्हणजे आमची मालिका तिच्या शब्दातून. चला तर आज काही स्त्रियांच्या आत्मचरित्राविषयीच्या आठवणी आपण जाणून घेणार आहोत सुरुची डबीर यांच्याकडून. चला तर ऐकूया.

नमस्कार. आज आपण आत्मचरित्रातून आत्मबोध हा विषय घेणार आहे. म्हणजे आत्मचरित्रातून आपण काय शिकावे बरे. आपण किती पुस्तकं वाचतो ना, पण त्यातून आपण काय घ्यायचं हे कधी कधी आपल्याला समजत नाही. पण मजा मात्र येते वाचताना. आणि आत्मचरित्र तो खूप काही शिकवून जातात. आत्मचरित्र म्हणजे काय तर आयुष्याच्या वाटेवरून चालताना अनुभवलेल्या सुखदुःखांचा, यश अपयशांचा हा संघर्ष व्यक्तीने स्वतः केलेला आहे त्याचा हा आत्मीय वृत्तांत असतो. त्यातून केवळ एका व्यक्तीचे जीवन नव्हे तर त्या काळातील समाज, संस्कृती, नातेसंबंध याचंही दर्शन आपल्याला घडत असतं बरं. मग या आत्मचरित्रातून आपण काय शिकावं, कारण ते घडलेलं आहे, कुणाचं आयुष्य आहे ते, हेच मी आपल्याला इथे सांगणार आहे. मराठी स्त्री आत्मचरित्र लेखनाची परंपरा आहे ना, ती रमाबाई रानडे यांच्या आमच्या आयुष्यातील काही आठवणी या आत्मचरित्रापासून सुरू होते. या ग्रंथाने स्त्रीच्या अनुभव विश्वाला प्रथमच शब्दबद्ध करून मराठी साहित्यात एक नवा अध्याय सुरू केला आहे. स्त्रीला जेव्हा स्वतःच्या हक्कांची जाणीव झाली, अनुभवांनी ती समृद्ध होत गेली आणि एक दिवस तिच्या मनाला शब्द सापडतात. तिचा आवाज अनेकदा चार भिंतींमध्ये दडपलाच गेला, पण आत्मसन्मान जागृत झाल्यावर, लेखणी हातात आल्यावर तो आवाज काळाच्या कराल भिंतींनाही भेदून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचला आहे. तिच्या जीवनाचा संघर्ष याचे प्रतिबिंब आत्मचरित्रातून उमटते. अशाच काही गाजलेल्या, हृदयाला स्पर्शून जाणाऱ्या आत्मचरित्रांचा आज आपण बोध करून घेणार आहोत. साधनाताई आमटे यांचे समिधा हे आत्मचरित्र अत्यंत दुर्मिळ समाजसेवी दाम्पत्याचा अप्रतिम सुंदर पण अडचणींवर मात करत होणारा प्रवास आहे. साधनाताई आणि बाबा आमटे यांनी खूप दारिद्र्याचे चटके सोसलेत हो. कुणापुढे हात पसरायचा नाही अशी वृत्ती असल्यामुळे मिळेल त्यात समाधान मानायचे असे त्यांनी दिवस काढले. समाजसेवेचे व्रत स्वीकारताना त्यांनी स्वतःच्या सुखसोयींचा विचार कधी केलाच नाही. त्यांच्या मुलांबद्दल आपण ऐकू ना तेव्हा आपलं मन फार हळवं होतं हो. मुलांचे हाल बघून अनेकदा त्यांचे मन, साधनाताईंचे मन व्याकुळ होत असे. त्या म्हणायच्या की साधा बिस्किटचा पुडा सुद्धाही आम्ही त्यांना घेऊन देऊ शकत नव्हतो. साधनाताईंनी सांगितलेला ह्याच आत्मचरित्रातील एक विशेष असा प्रसंग आहे, हृदयस्पर्शी आहे. बाबांनी उपचार केलेला पहिला कुष्ठरुग्ण म्हणजे शंकर ठाकरे हे आपल्या पत्नीसह त्यांच्या शेजारी राहत होते. एकदा त्यांच्या पत्नीने केलेला तुरीच्या डाळीचा पदार्थ मुलांनी कधी पाहिलाच नव्हता, कारण मुगाच्या डाळीशिवाय कुठली डाळ असते हेच त्यांना माहिती नव्हतं. आणि त्यांनी तो पदार्थ पाहिला आणि अख्खा संपवून टाकला. साधनाताईंना त्यांना रागवणी जमलेच नाही, कारण काय रागवणार नाही या बालगोपालांना, लहान वय ते

0: आपणच तर त्यांना पुरेसं देऊ शकत नाही, ही भावना त्यांच्या मनात आली. साधनाताईंच्या आत्मचरित्रातून एक महत्वाचा जीवनमूल्याचा संदेश मिळतो. म्हणजे असं की आपण स्वतः पुरतो, मी माझं कुटुंब असं न राहता वसुधैव कुटुंबकम या भारतीय संस्कृतीच्या उदात्त तत्वाप्रमाणे जगायला हवं हे त्या शिकवतात बरं. रमाबाई रानडे आणि साधनाताई आमटे या दोघींच्याही आत्मचरित्रातून पतीविषयीचा आदर प्रेम, त्यांच्या कार्यातून मिळालेली प्रेरणा अगदी प्रखर्षाने जाणवते. आहे काय आत्मचरित्र? आत्मचरित्र म्हणजे स्वतःचा आलेला अनुभव शब्दबद्ध करणं आहे. कारण नंतरच्या काळामध्ये स्त्रीला होणारा त्रास, यातना याचे प्रतिबिंब उमटायला लागले. त्याला कारणही असे होते की पूर्वी होणारा त्रास स्त्रिया कधी बोलून दाखवत नसत, त्यांना तो सहनच करायचा हेच शिकल्या होत्या. पण आत्मभान आल्यावर, स्वतःच्या हक्काची जाणीव झाल्यावर मात्र त्या बोलायला लागल्या. रमाबाई रानडेंच्या जीवनामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे स्थान पतीचे नव्हते केवळ, ते मार्गदर्शक शिक्षक गुरु होते. किती लहान होते ना रमाबाई जेव्हा त्यांचं लग्न झालं.
1: अटुष पानबाई अटुष गोटोडे घालून आपण नटुष, अटुष पानबाई अटुष गोटोडे घालून आपण नटुष.
0: अगदी चिमुरडी पोर, पण त्यांचं जीवन घडवलं ते त्यांच्या पतीने. त्यांना शिक्षण दिलं, घरातला विरोध पत्करून, सगळ्या स्त्रियांचा विरोध होता तिने शिकू नये म्हणून. काय काय त्यांनी आत्मचरित्रात लिहिलंय ना, आपण अतिशय भावविभोर होतो. साधनाताईंबद्दलही आपल्याला तेच दिसतं ना, पती पत्नींमध्ये कसा आदर असावा हेही तर शिकायला हवं ना आपण. कसा विश्वास असावा, कसं समर्पण असावं बरं, याचं सुंदर दर्शन आपल्याला या दोघींच्याही आत्मचरित्रातून मिळतं आणि मन अगदी सुखावून जातं. हे आत्मचरित्र केवळ भूतकाळाचे दर्शन नाही आहे, तर वाचकाला स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी देतात. आपले जीवन फक्त स्वतः पुरते न राहता विश्वाचे व्हा. आणखीन एक आत्मचरित्र खूप महत्वाचं, सिंधुताई सपकाळ यांना मात्र पतीचा प्रचंड त्रास झाला, समाजाचा त्रास झाला. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाकडे पाहिलं तर आपण अतिशय भावविभोर होतो, चटके बसतात हो मनाला. पण ह्या स्त्रीनं आपल्या लेकीला घेऊन स्मशानात वास्तव्य करावं, तिथल्या मिळालेल्या अन्नावर उदरनिर्वाह करावा, आणि अशी स्त्री समाजाला हातात मशाल घेऊन मार्गदर्शन करते. इतकं सुंदर वाक्य आहे ना त्यांचं, मी जे भोगले हे दुसऱ्या कोणालाही भोगावे लागू नये. हा विचार किती उदात्त आहे ना. आणि म्हणूनच त्यांच्या जीवनाचा प्रवास केवळ एका स्त्रीच्या संघर्षाची कथा राहत नाही बरं, तर हजारो अनाथ वंचित मुलांसाठी आशेचा दीप बनले आहेत.

स्त्रियांची आत्मचरित्र ही जीवनकथा नाही बरं केवळ, त्यांची जिद्द आणि जीवन मूल्य जपासत, संवेदनशीलता, सजग, जबाबदारी मानत, जबाबदारीचा स्वीकार करत माणूस बनवण्याचा हा प्रवास आहे. आणखीन एक आत्मचरित्र, ते म्हणजे रजनी ते रजिया. या आत्मचरित्रात रजिया यांचा संघर्षमय जीवनाचा प्रवास अक्षरशः थक्क करून सोडणारा आहे. वाचनावर बंधने असतानाही त्यांनी चोरून पुस्तके वाचली, पतीने मासिकांचे अंक फाडले. त्या म्हणतात, अहो पण विचार फाडून टाकता येत नाही ना. एका वाक्यात त्यांची जिद्द, स्वाभिमान, वैचारिक निष्ठा समावलेली आहे. त्या म्हणाल्या, मी माझा संसार पूर्ण करीन, मी ठरवलं आहे ना, मी निर्णय घेतला आहे ना, तो चूक सुका बरोबर, तो माझा आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यामध्ये अडगाव हे गाव आहे. गावाच्या नावामागील आख्यायिका सांगताना त्यांनी समाजातील लिंगभेदावरही बोट ठेवलंय आणि म्हणतात,

इथे मुली अडते, मुलींचा संसार अडतो या गावातल्या, म्हणून अडगाव आहे. मग त्या म्हणतात की पुरुषांचा नाही अडत का, मुलांचा अडत नाही. आणि तेव्हा त्यांनी अन्यायाविरुद्ध किंवा ह्या विचाराविरुद्ध की मुलींना असं समजावं की त्यांचा संसार अडतो हे त्यांना कधी पटलं नाही. आणि ते त्यांनी त्याचा विरोध तेव्हाही केला होता लहान वयातच. गरिबी हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. आई वडील शिंपी काम करायचे, एका पायाने अधोती बरं आई तरी सुद्धा मशीन चालवत होती. लहानगी रजनी तिला कामात मदत करत होती. तिचं लहानपण अगदी प्रचंड हालपेष्टात गेलंय, पण प्रेम खूप होतो. प्रेम असलं ना की माणूस सगळं सहन करतो. लग्न झाल्यावर मात्र ते तिला कधीच मिळालं नाही. तरुण वयात एका तरुणाच्या प्रेमात पडते. 10वी नंतर डीएड करून तिने शिक्षिकेची नोकरीही स्वीकारली होती बरं. आता आपल्या आईला सुखाचे दिवस दाखवावे अशी स्वप्न पण रंगवली असतील. जेव्हा मागे वळून ती बघते ना, तेव्हा तिला आपल्या या निर्णयाची अतिशय खंत वाटते. ज्या आईने निस्सीम प्रेम दिले, तिचा विश्वास तोडून आपण असे का वागलो, हा प्रश्न तिला छळत होता सतत. आणि आपण ह्यातून काहीतरी शिकायला हवं की नाही, हा आत्मपरीक्षणाचा प्रामाणिकपणाचा भाग या आत्मचरित्रात मला खूप भावला. खूप धडे मिळतात हो वाचकाला या आत्मचरित्रातून. जीवनामधील कोणतेही निर्णय केवळ भावनेच्या भरात न घेता विचारपूर्वक घ्यावा. आपल्यावर प्रेम करणाऱ्या आणि आपले हित चिंतणाऱ्या माणसांचा विश्वास जपावा. क्षणिक आकर्षण किंवा घाईघाईने घेतलेले निर्णय कधी संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. रजिया यांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात प्रेरणादायी पैलू म्हणजे संकटासमोर त्यांनी कधीच हार मानली नाही, कधीच नाही. आणि त्यांनी अतिशय हालपेष्टा सहन केल्या, पण समाजासाठी काही केलं. मला ह्या आत्मचरित्रातून हे फार आवडतं. या सगळ्याच स्त्रिया ज्या आहे ना, त्या स्वतःचे प्रश्न सोडवत नाही बसल्या, त्या सोडवता सोडवता इतरांना मदत करत गेल्या. ही खरी वसुदैव कुटुंबकाची बाब आहे. जेलमधल्या स्त्रियांचे प्रश्न सोडवले, पुरुषांचे प्रश्न सोडवले, किन्नर समाजासाठी किती वर्ष त्यांनी काम केलं. विचार करा, ज्या घरामध्ये बाहेर निघण्याची मुभा नव्हती त्या घरात या स्त्रीनं हे सगळं केलं आहे. स्त्रीने निर्णय कसा घ्यावा, आत्मभान कसे राखावे, प्रेमाचा जरा आटू न देता, हे खूप महत्वाचं आहे. स्त्री म्हणजे प्रेमाने परिपूर्ण मन ईश्वराने दिलंय. आपल्याला जर नाही पटलंय तर आपल्याला निर्णय घेतला आला पाहिजे की ठीक आहे, आता मी नाही राहू शकत इथे. आणि आपला जरा नाही आटू द्यायचा हा प्रेमाचा, तो जपणं हे फार आजच्या काळात महत्वाचं झालंय. हे शिकावं आपण, हीच आत्मचरित्रांची शिकवण आहे असं मला वाटतं.

तिच्या शब्दातून या मालिके अंतर्गत सुरुची डबीर यांचं मनोगत आताच आपण ऐकलात. विषय होता आत्मचरित्रातून आत्मबोध. चला तर मैत्रिणींनो, आता घेऊया या सुरेल गीताचा आनंद.

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातील हे सुमधुर गीत मैत्रिणींनो आत्ताच आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच मैत्रिणींनो आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ इथं संपत आली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती. आता मी तुमची मैत्रीण कविता कोहळेला इथेच अनुमती द्या. परत भेटूया पुढल्या वनिता मंडळ कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:05 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत चित्रपट गाण्यांचा कार्यक्रम गीत बहार.

हा खेळ सावल यांचा या सिनेमातलं सुधीर मोघे यांचं हे गाणं होतं. आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं.

अरे संसार संसार या सिनेमातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकरांचं गीत होतं, संगीतकार अनिल अरुण.

0: अनुराधा पौडवाल आणि विनय कुमार यांनी गायलेलं बन्या बापू या सिनेमातलं मुरलीधर गोडी यांचं गीत होतं. संगीतकार ऋषिराज. गीत बाहेर कार्यक्रम आपण ऐकत होतात. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र संभाजीनगरहून.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना विश्वास. महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे. व्हेनेझुएलामध्ये शक्तिशाली भूकंपाचे धक्के, 32 जणांचा मृत्यू, 700 जखमी. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सर्व गटांमध्ये आगेकूच. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू म्हणाले. नागपूर विमान वाहतूक क्षेत्राच्या माध्यमातून विदर्भातील औद्योगिक क्षेत्रासह कृषी क्षेत्रातली निर्यात वाढवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरच्या जेएमआर या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगाने होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर विदर्भासह मध्य भारताच्या आर्थिक विकासाचं इंजिन बनेल असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. हब अँड स्पोक मॉडेलवर आधारित देशातल्या पहिल्या विमानसेवेचं उद्घाटन नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथल्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरून केलं. या विमानसेवेमुळे आता वाराणसीहून दिल्लीमार्गे थेट जगभरात कुठेही जाता येणार आहे. या हब अँड स्पोक मॉडेलमुळे विमान प्रवासात मोठा बदल घडून येणार असल्याचं राममोहन नायडू यावेळी म्हणाले. हब अँड स्पोक प्रकारात देशातल्या एका छोट्या भागातल्या विमानतळावरून जगभरातल्या कोणत्याही मोठ्या शहरातल्या विमानतळाकडे थेट प्रवास करता येतो. या मॉडेलची अंमलबजावणी भारतात केल्यामुळे नागरिकांना आपल्या प्रदेशातूनच आंतरराष्ट्रीय प्रवासाला जाता येईल असं नायडू यांनी सांगितलं. महाराष्ट्रात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीने कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले. कोकणातले आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. तर कोकणात अवकाळी पावसानं 22,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून या शेतकऱ्यांना 8-10 दिवसात एनडीआरएफच्या निकषानुसार 209 कोटी रुपयांची मदत देऊ अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलं. ही मदत तुटपुंजी असल्याचा आक्षेप आमदार निलेश राणे

यांनी घेतला. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. रस्ते अपघात टाळण्यासाठी एक सर्वसमावेशक सुरक्षाविषयक आराखडा तयार करायचं काम परिवहन विभागानं हाती घेतलं असून अपघात प्रवण ठिकाणी काय उपाययोजना करता येतील याचा आढावा घेतला जात आहे. लवकरात लवकर तो पूर्ण करून केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीनं त्याची अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिलं. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवस ब्रिटनच्या दौऱ्यावर जात आहेत. भारत आणि ब्रिटनमध्ये होत असलेल्या आर्थिक आणि व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. या भेटीदरम्यान गोयल युकेचे वाणिज्य आणि व्यापार मंत्री पीटर कोईल यांच्याशी उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या तयारीवर या चर्चेत भर असेल. आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं. आजही भारत न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती त्या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 अधिक प्रकरणात तपास करताना सीबीआय अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र गुजरात पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे टाकले तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात डिजिटल अटक घोटाळ्याच्या 200 जास्त प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत सीबीआय तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाती तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती. अशा प्रकारचे सायबर गुन्हे करणाऱ्या जाळ्याला मोडून काढणं हा ऑपरेशन चक्रचा उद्देश असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि या प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी सांगितलं. न्यासाला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात सीसीटीव्ही फुटेज डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी केली आहे. धार्मिक बाबींशी काही देणं घेणं नसून केवळ प्रशासकीय कारभाराबाबत आपली मागणी असल्याचं याचिकेत स्पष्ट केलं आहे. दरम्यान या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने नेमलेल्या 3-सदस्यीय विशेष तपास पथकानं अलीकडेच प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला असून सविस्तर तपास सुरू आहे. व्हेनेझुएलामध्ये याराकुई राज्यातल्या युमारे शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती. तसंच सॅन फेलिप इथंही 7.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवल्याचं US जिओलॉजिकल सर्व्हेनं म्हटलं आहे. या भूकंपात कॅराकास आणि परिसरात अनेक इमारती कोसळून किमान 32 जणांचा मृत्यू झाला तर 700+ जखमी झाले. भूकंपग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. व्हेनेझुएलाच्या अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. संकटाच्या या काळात भारत व्हेनेझुएलाच्या पाठीशी असल्याचं दोन्ही नेत्यांनी सांत्वनपर संदेशात म्हटलं आहे. जपानच्या उत्तरेकडील भागातही आज सकाळी 6.9 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. टोकियोमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले मात्र सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही आणि यात कोणतीही जीवितहानी नसल्याचं वृत्त आहे. दरम्यान या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या प्रधानमंत्री कार्यालयाने विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. अमेरिकेत फुलरटन इथं सुरू असलेल्या अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताने सर्व गटांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेतली रौप्य पदक विजेती भारताची तन्वी शर्मा हिने महिला एकेरी गटात जर्मनीच्या युवोन ली

0: चा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या रक्षिता श्री हिनेही चेक प्रजासत्ताकाच्या टेरेझा स्वाबिकोवा हिचा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक स्तरावर पाचवा मानांकित भारताच्या किदंबी श्रीकांतने पुरुष एकेरी गटात भारताच्या डी सानितचा पराभव केला तर रौनक चौहान याने कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेतील माजी रौप्यपदक विजेता भारताचाच एस शंकर मुथुस्वामी याचा पराभव केला आहे. मिश्र दुहेरी गटात भारताच्या ध्रुव रावत आणि के मनीषा या जोडीने इंडोनेशियाच्या जोडीचा पराभव केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना विश्वास. महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे. व्हेनेझुएलामध्ये शक्तिशाली भूकंपाचे धक्के, 32 जणांचा मृत्यू, 700 जखमी. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सर्व गटांमध्ये आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: विधान परिषदेच्या धाराशिव लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे बसवराज पाटील विजयी. जागतिक योग दिनानिमित्त लातूरमध्ये विविध उपक्रम. आणि जिल्ह्यात मान्सूनचं आगमन, जळकोट तालुक्यात मुसळधार पाऊस.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती.
3: विधान परिषदेच्या धाराशिव लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील हे विजयी झाले. त्यांनी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांचा पराभव केला. या निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातल्या 367 पैकी 362 जणांनी मतदान केलं. जिल्ह्यात 98% अधिक मतदानाची नोंद झाली. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्यानं राज्यभरात चर्चा झाली. यात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी लातूरच्या शैक्षणिक प्रतिमेचं संरक्षण करण्याची गरज व्यक्त केली आहे. एका चुकीमुळे संपूर्ण लातूर पॅटर्न बदनाम होऊ नये असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. लातूर शहरात औद्योगिक वसाहतीतल्या ट्यूशन एरियावर कारवाई होणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर संबंधित संस्था कायद्याच्या चौकटीत काम करत असल्याचं सांगत कोणत्याही व्यावसायिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन देशमुख यांनी केलं. दरम्यान नीट प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं पथक लातूरात जवळपास 3 आठवडे मुक्कामी होतं. विद्यार्थी, पालक आणि काही क्लासेसच्या अनुषंगानं त्यांनी चौकशी केली. याच पार्श्वभूमीवर 21 जून रोजी घेण्यात आलेली नीट यूजी पुनर्परीक्षा लातूर जिल्ह्यात शांततेत पार पडली. जिल्ह्यातल्या 26 परीक्षा केंद्रांवर 14,687 विद्यार्थ्यांपैकी 13,672 विद्यार्थी उपस्थित राहिले. लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या वेगवेगळ्या अपघातांमुळे चिंता व्यक्त होत आहे. चाकूर तालुक्यातल्या अलगरवाडी परिसरात लातूर नांदेड महामार्गावर कंटेनर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. लातूर औसा मार्गावरील बुथोडा परिसरात क्रुझर वाहनाला पाठीमागून कारची धडक बसल्यानं झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले. तर अन्य एका अपघातात लातूर शहरातल्या सम्राट चौक परिसरात ट्रॅव्हल्सला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका युवकाचा मृत्यू झाला. या घटनेचं दृश्य सीसीटीव्हीत कैद झालं असून वाहन चालवताना वेगावर नियंत्रण आणि वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जागतिक योग दिनानिमित्त लातूरमध्ये विविध ठिकाणी योग कार्यक्रम आणि जनजागृती उपक्रम पार पडले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी योग हा निरोगी जीवनाचा आधार असल्याचं सांगत प्रत्येकानं दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा असं आवाहन केलं. तर लातूरच्या राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षकांनी शहरातल्या विविध चौकांमध्ये रांगोळीच्या माध्यमातून योगाचा संदेश देत सलग 11व्या वर्षी हा उपक्रम राबवला. देवणी तालुक्यातल्या बोंबळी इथं बैल दगावल्यामुळे शेतीची कामं थांबू नयेत म्हणून वृद्ध पत्नी हौसाबाई गायकवाड यांनी स्वतःला अवताला झुंपल्याचा व्हिडिओ राज्यभर चर्चेत आला. या घटनेची प्रशासनानं तातडीनं दखल घेत संबंधित शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर केली. त्यानंतर

0: नव्या बैलाचीही व्यवस्था करण्यात आली असून आता शेतीची कामं पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात मान्सूनचं आगमन झालं असून जळकोट तालुक्यात 22 जूनच्या रात्री ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाल्यानं अनेक साठवण तलाव पाझर तलाव आणि नद्या पुन्हा जिवंत झाल्या आहेत. मात्र या पावसामुळे अनेक भागात शेतीचं नुकसान झालं, बांध फुटणं अशा घटनाही घडल्या. जळकोट शहरासह वांजरवाडा, घोणसी, कोळनूर, माळ, हिपरगा, रावणकोळा, पाटोदा खुर्द आदी भागात जोरदार पावसाची नोंद झाली. या पावसामुळे जंगमवाडी साठवण तलाव आणि हळदवाढवणा साठवण तलाव 80% भरले. कृषी विभागानं शेतकऱ्यांना सावधगिरीचा सल्ला देत 100 मिलीमीटर पर्यंत समाधानकारक पावसाची नोंद होईपर्यंत पेरणी करू नये असं आवाहन केलं आहे. इतर काही घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पळशी इथं आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन करत अंबाजोगाई लातूर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प केली, तर लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निवासस्थानासमोर झाडतोडीच्या निषेधार्थ ग्रीन लातूर वृक्ष टीमनं झाडाची अंत्ययात्रा काढत अर्धनग्न आंदोलन केलं. अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत जवळपास 3.5 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला. या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. खंडापूर इथं आयोजित धार्मिक कार्यक्रमातील देणगी निधीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी मुख्य आयोजकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1: लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आपण ऐकतोय पुस्तकं कालची आजची ही मालिका. आजच्या भागामध्ये ऐकूया जवळ या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख.
1: लेखक म्हणून रत्नाकर मतकरींची ओळख वेगवेगळ्या प्रकारची आहे. त्यांचं लेखन खूप आहे, 100+ अधिक पुस्तकं होतील इतकं. जवळपास सगळे साहित्य प्रकार त्यांनी हाताळलेत. कथा, कादंबरी, ललित लेख, आस्वादक समीक्षा, बालसाहित्य, नाटकं असा वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी लिहिलंय. कथा साहित्यातली प्रमुख ओळख आहे की त्यांनी लिहिलेल्या गूढकथांसाठी, आणि गूढकथांचे अनेक कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. कादंबऱ्या मात्र त्यांनी तीनच लिहिल्या, जवळ, पानगळीचं झाड आणि ॲडम. जवळ ही त्यांची पहिली कादंबरी. जवळ त्यांनी माणूसच्या दिवाळी अंकासाठी लिहिली. त्याच्या आदल्या वर्षी त्यांनी एक दिवस विसताना ही दीर्घ आणि एका सत्य घटनेवर आधारित गूढकथा लिहिली होती. त्याच प्रकारचं काहीतरी त्यांनी लिहावं अशी माणूसच्या संपादकांची, माजगावकरांची इच्छा होती, आणि मतकरीही त्या दृष्टीने विचार करत होते. जवळमधली जी प्रमुख घटना आहे ती मुंबईच्या डोंबिवली या उपनगरात घडलेली आहे. तिच्याबद्दल मतकरींनी जेव्हा ऐकलं तेव्हा हे लेखन गूढकथेच्या पद्धतीचं होईल असं त्यांना वाटत होतं. घटनेची अधिक माहिती काढण्यासाठी ते सर्व संबंधित लोकांना भेटले. जसे ते लोकांशी बोलत गेले तसं त्यांना जाणवायला लागलं की हे एक सामाजिक वळणाचं कथन आहे. मध्यम वर्गातल्या एका कुटुंबाचं हे अस्सल चित्रण आहे. पण कादंबरी केवळ कौटुंबिक नाही, मध्यमवर्गीय मनोवृत्तीचं, त्यात आढळणाऱ्या विसंगतीचं आणि त्या विसंगतीसह आपण कसे जगतो याचं हे चित्र आहे. माणूस आपलं दुःख स्वतःच तयार करतो अशी जाणीव या कादंबरीतून पुढे येते. ही जाणीव या कादंबरीचं मर्म आहे. कादंबरीचं कथानक तसं गुंतागुंतीचं नाही, पण त्याची रचना फार इंटरेस्टिंग आहे. कथेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर नयन ही एका कीर्तनकारांच्या घरातली गावात वाढलेली मुलगी. तिचा पती प्रसाद जो डोंबिवलीतल्या एका मध्यमवर्गीय घरात राहतो आणि प्रसादची आई सिंधुताई एवढीच यातली मुख्य पात्र आहेत. सिंधुताईंनी कष्टाने आणि एकटीने प्रसादला मोठं केलंय, त्यामुळे त्याच्यावर आपला हक्क असल्याची त्यांची भावना आहे. कथेतला संघर्ष तिथून सुरू होतो आणि अनपेक्षित मार्गांनी पुढे जातो. कादंबरीच्या सुरुवातीला आपली भूमिका मांडताना मतकरींनी म्हटलंय की त्यातल्या पात्रांचं अतर्क्य वागणं, घटनांना वेगळ्याच पद्धतीने रिॲक्ट करणं शक्य होतं याचं कारणच ही खरी घडलेली गोष्ट आहे. जर त्यांनी ती केवळ कल्पनेतून लिहिली असती तर त्यातली पात्र अशा पद्धतीने वागलीच नसती आणि मग ती कथा वेगळीच झाली असती. कल्पना या तर्काचा आधार घेतात, पण प्रत्यक्ष जग तर्कावर चालत नाही. साहित्य जसं संकेत पाळतं तसं वास्तव थोडीच पाळणार आहे. मतकरींनी मांडलेलं हे निरीक्षण या संपूर्ण कादंबरीला आकार देतं. कादंबरीची रचना थोडी ओरल हिस्ट्री सारखी आहे, म्हणजे या कथेच्या परिघात येणाऱ्या अनेक पात्रांच्या तोंडून ती सांगितली जाते. कीर्तनकार असलेल्या नयनच्या वडिलांच्या निवेदनापासून या रचनेला सुरुवात होते आणि तिचा भाऊ गुरु यातला अखेरचा निवेदक आहे. पण घटनांकडे पाहणाऱ्या नजरा सतत बदलत राहतात आणि त्या मांडणारे आवाजही. कॅलिडोस्कोप थोडा थोडा फिरवल्यावर चित्र जसं थोडं थोडं बदलतं तसं ही कादंबरी वाचताना वाटतं. या वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या बोलण्यामुळे ती कथा तिघांची न राहता सगळ्या समाजाची बनते आणि आपण त्यातून दिसणाऱ्या वास्तवाकडे थक्क होऊन पाहत राहतो.

0: कथनाची पद्धत हे या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे. लिहून झाल्यावर दीर्घकाळानेही ती समकालीन वाटत राहण्याचंही हेच कारण आहे.
1: जवळ या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला, पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. पेरणीपूर्व कापूस स्वच्छता मोहिमेमध्ये कापूस हंगाम संपल्यानंतर कपाशीची झाडे, रोगट आणि किडलेल्या फांद्या, पऱ्हाटी, पालापाचोळा गोळा करून जाळून नष्ट करावा, पिकांची फेरपालट करावी, उन्हाळ्यात खोलवर नांगरट आणि दोन कुळवण्या कराव्यात, म्हणजे जमिनीतील कीटकांच्या वेगवेगळ्या अवस्थांचं नियंत्रण केलं जाईल. शिफारस केलेल्या प्रतिकारक्षम वाणांची लागवड करावी. पेरणीच्या वेळी बीज प्रक्रियेमध्ये ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम आणि इमिडॅक्लोप्रिड किंवा थायमिथोक्साम 70W S 10 ग्रॅम प्रति किलो एकत्र मिसळून बियाण्यास चोळावे. त्यामुळे रस शोषणाऱ्या किडी आणि बियांद्वारे पसरणाऱ्या रोगांचा वेळीच बंदोबस्त होईल. पिकांची लागवड शक्यतो मार्च एप्रिलमध्ये करावी, जेणेकरून कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. कापूस लागवडीच्या वेळी शेताच्या कडेने मक्याची एक ओळ आणि दोन मक्याच्या झाडांमध्ये चवळीचे एक झाड लावावे. तसेच कपाशीच्या प्रत्येक 9 ओळींनंतर एक ओळ मका, राळा आणि चवळी लावावी, म्हणजे शत्रू किडींवर उपजीविका करणाऱ्या परोपजीवी मित्र कीटकांचे संगोपन होईल. तसेच शेतामध्ये बांधावर आणि वरंब्यावर झेंडूच्या रोपांची लागवड करावी. पिठ्या ढेकण्यासाठी झेंडू हे महत्वाचं सापळा पीक आहे. पिकाच्या 45 ते 50 दिवसांनंतर शेतामध्ये कामगंध सापळे हेक्टरी 5 प्रमाणे बोंड अळ्यांच्या पतंगांसाठी लावावे. पीक 60 ते 75 दिवसांचे झाल्यानंतर ट्रायकोग्रामाच्या 1.5 लाख अंड्यांचे प्रसारण प्रति हेक्टरी करावे. ठराविक कालावधीनंतर शेतातील हिरव्या अळ्या वेचून आणि हिरव्या कीडग्रस्त बोंडे गोळा करून अळ्यांसहित नष्ट करावीत. पिकामध्ये पक्ष्यांना बसून अळ्या वेचता याव्यात यासाठी ठराविक अंतरावर आडव्या काठ्या लावाव्यात. कापसाचे वाढणारे शेंडे खुडावेत, म्हणजे ठिपक्यांची बोंडअळी कमी होण्यास मदत होते. बोंडअळीने आर्थिक नुकसानीच्या पातळीनुसार 5 ते 10% बोंडाचे नुकसान केल्यास बॅसिलस थुरिनजिन्सिसची 1000 ग्रॅम प्रति हेक्टरी फवारणी करावी किंवा HANPV 450 LE 1000 मिली प्रति हेक्टरी फवारणी करावी. कीडनाशकांची फवारणी करताना पानं, फुलं, कळ्या, बोंड इत्यादी सर्व भागांवर व्यवस्थित फवारणी होईल याची काळजी घ्यावी. फवारणीचा पंप स्वच्छ धुवून घ्यावा आणि फवारणी शक्यतो संध्याकाळी वाऱ्याच्या दिशेने करावी. कीडनाशकांच्या मात्रा या साध्या पंपाने फवारणी करण्यासाठी दिल्या आहेत. साध्या पंपाऐवजी पॉवर स्प्रेने फवारणी करायची असल्यास साध्या पंपापेक्षा पॉवर स्प्रेसाठी पाणी हेक्टरी निम्मं लागतं, तर कीडनाशकांच्या मात्रा साध्या पंपाच्या मात्रेपेक्षा तिप्पट घ्याव्या आणि फवारणी करावी.
1: 4 पायांवरून 2 पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यार घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली महाक्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोत्यांनो नमस्कार. 26 जून हा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. अंमली पदार्थांचं व्यसन हे त्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबियांना केवळ विनाशाकडे नेते, म्हणून समाजासमोर हे एक मोठं गंभीर असं आव्हान आहे. ही जी समस्या आहे ती संपवण्यासाठी आज खूप मोठ्या प्रमाणात समुपदेशनाची आणि प्रभावी जनजागृतीची गरज आहे. आणि त्या अनुषंगानंच आज आपण मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, सुरुवातीला सांगा की आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन हा कोणी सुरू केला आणि कधी सुरू केला?
2: युनायटेड नेशनच्या सभेमध्ये असं ठराव पास केला गेलेला, तो साधारण 7 डिसेंबर 1987 दरम्यान, की हे जे अंमली पदार्थ आहे त्याची व्याप्ती वाढते आणि त्याच्यामध्ये अगदी प्रत्येक वयोगट आणि प्रत्येक समाज हा त्याच्या विळख्यात सापडलेला आहे आणि त्या दृष्टीने जनजागृती व्हावी त्या हेतूने हा दिवस साजरा करावा. आणि त्या अनुषंगाने 26 जून 1989 पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला आणि तेव्हापासून साजरा होतोय. आता 26 तारीखच का तर यामध्ये साधारण 1839 चीनने 26 जूनला ओपियम किंवा अफू निर्मित जे काही व्यापार होते त्याच्यावर एक चांगली प्रतिबंधात्मक कार्यवाही केलेली आणि त्या दिवसाचं स्मरण म्हणून मग हा 26 जून जागतिक अंमल पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.
1: अच्छा, आता यामागचा नेमका उद्देश काय आहे?
2: यामागे पहिलं म्हणजे जे अवैधरित्या ही प्रॉडक्ट्स किंवा ही पदार्थ उपलब्ध आहेत त्यावरती त्यांना आळा घालणं, याच्यामध्ये प्रत्येक समाजातील घटक हा जास्तीत जास्त करून तरुण जे आहेत किंवा पौगंडावस्थेतील जे काही युवक आहेत हे त्याच्यामध्ये बाधित होत आहेत. ते अगदी ज्याला आपण ड्रग पेडलर म्हणतो, म्हणजे या पदार्थांची ने आण करणं, ती विक्रेता आहे त्याला पोचवणं, यामध्ये अडकून चाललेत आणि त्याला कुठेतरी आळा बसावा. त्याचबरोबर जे या विळख्यात सापडलेत म्हणजे ॲक्च्युअल जे कोणी अफेक्टेड आहेत या पदार्थाचं सेवन करतायत आणि त्याचे दुष्परिणाम भोगतायत, तर त्यांना सुद्धा एक प्रकारची मदत व्हावी आणि ही जी जनजागृती आहे ही मोहीम एक व्यापक व्हावी म्हणून मग अगदी शाळेच्या स्तरावर, त्याच्यानंतर इतर काही जे महत्वाचे स्तर आहे त्या स्तरावर जनजागृती असेल किंवा कोणती प्रतिबंधात्मक कार्यवाही असेल हे करून ड्रग फ्री सोसायटी हे निर्माण करण्याच्या हेतूने त्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहेत.
1: अच्छा, श्रोते हो, सर म्हणाले की विद्यार्थी दशेपासूनच या अंमली पदार्थांच्या सेवनाला आजकाल सुरुवात होतीये, ती नेमकी कशी होते, त्याचं प्रमाण काय आहे, याविषयी आपण उद्याच्या भागात जाणून घेणार आहोत. तेव्हा आता थांबूया. नमस्कार.
2: नमस्कार.
0: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.

0: मग अशा वेळी करायचं काय?
1: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.

0: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो. पाऊस कोकणाचा प्राण, निसर्गाचा श्वास. पाऊस हा शब्द जरी कानावर पडला तरी मनाला गारवा देणारी, ओल्या मातीच्या सुगंधाने भारावून टाकणारी आणि जीवनाला नवसंजीवनी देणारी एक सुंदर अनुभूती जागी होते. कोकणात पाऊस म्हणजे केवळ आकाशातून पडणारं पाणी नव्हे, तो इथली संस्कृती, शेती, जंगल, नद्या, जैवविविधता आणि संपूर्ण जीवनाचा आधार आहे. येथील शेती, फळबागा, नद्या, विहिरी, झरे, देवराया आणि जंगलं पावसावरच अवलंबून आहेत. भात शेतीसाठी पाऊस अत्यावश्यक आहे. आंबा, काजू, सुपारी आणि नारळ फळबागांना पावसामुळे जीवन मिळते. कोकणातील जंगलं, देवराया, ओढे आणि धबधबे पावसामुळे समृद्ध राहतात. भूजल साठे भरून निघतात आणि वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध होते. पक्षी, प्राणी, सरीसृप, कीटक आणि जलचर यांच्या जीवनचक्रासाठी पाऊस आवश्यक असतो. मानव जीवनात पाऊस का आवश्यक आहे? तर पाऊस हा पृथ्वीवरील जीवनाचा पाया आहे. पिण्याच्या पाण्याचा मुख्य संसाधन पाऊस आहे. शेती आणि अन्न उत्पादन पावसावर अवलंबून आहे. जंगलाचं आरोग्य आणि जैवविविधता टिकून राहते. हवामान संतुलित ठेवण्यात पण मदत होते. मानवी हस्तक्षेपामुळे वातावरण बदलते का? तर हो. आज आपण अनुभवत आहोत की कधी अतिवृष्टी होते तर कधी दीर्घकाळ पाऊस पडत नाही. पूर्वी सलग अनेक दिवस पडणारा पाऊस आता कमी दिवसात मुसळधार स्वरूपात पडतो आणि मध्ये मोठे खंड पण पडतात. यामागची काही महत्त्वाची कारणे आता बघूया. जंगलतोड. झाडं वातावरणात आर्द्रता निर्माण करतात. जंगलाचं क्षेत्र कमी झाल्यास स्थानिक जलचक्रावर परिणाम होतो. वनवणव्यांमुळे झाडं, झुडपं आणि जमिनीतील सेंद्रिय पदार्थ नष्ट होतात. त्यामुळे जमिनीची पाणी साठवण्याची क्षमता कमी होते. कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरितगृह वायूमुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय. याचा थेट परिणाम वातावरणावर होतोय. पुढचे कारण म्हणजे अतिरेकी विकास. डोंगर कापणं, पाणथळ जागा बुजवणं, रस्ते आणि बांधकामाचा विस्तार यामुळे स्थानिक सूक्ष्म हवामान बदलतंय. प्लास्टिक प्रदूषणामुळे जलसंसाधनांचं नुकसान होतंय आणि पर्यावरणीय संतुलन बिघडतंय. समुद्राच्या तापमानातील बदल, त्यामुळे अरबी समुद्राचे तापमान वाढतंय आणि महासागरातील बदल मान्सूनवर परिणाम करतात. एक नवे संकट अल निनो आले आहे. अलीकडच्या काळात आपण अल निनो हा शब्द वारंवार ऐकतोय. अल निनो ही प्रशांत महासागरातील नैसर्गिक हवामान घटना आहे. यामध्ये मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढते. त्यामुळे अल निनोचे परिणाम असे आहेत की भारतातील मान्सून कमकुवत होऊ शकतो. काही भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. पर्जन्यमानाचे वितरण बदलू शकते. जागतिक तापमान वाढू शकते. या उलट घटना ला निन्या म्हणून ओळखली जाते. या काळात समुद्राचे तापमान कमी राहते आणि भारतात अनेकदा चांगल्या पावसाची पोषक परिस्थिती निर्माण होते. आता कोकणासाठी चिंतेची बाब ही आहे की आज अनेक शेतकरी, निसर्गप्रेमी, गावकरी अनुभवत आहेत की पावसाचे दिवस कमी होत चालले आहेत. अतिवृष्टीच्या घटना वाढल्या आहेत. उन्हाळा अधिक उष्ण होत आहे. छोटे झरे, ओढे आणि विहिरी लवकर आटत आहेत.

0: जंगलातील जैवविविधतेवर परिणाम होत आहे. खरं तर आपली जबाबदारी काय? जर आपल्याला कोकणाचा पाऊस, हिरवीगार जंगलं आणि समृद्ध जैवविविधता पुढील पिढ्यांसाठी जपायची असेल तर स्थानिक प्रजातीचे वृक्षारोपण करणं, देवराय आणि जंगलाचे संवर्धन करणं, वणवे रोखणं, जलसंधारण आणि पाणलोट विकास करणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं, ओढे, नद्या आणि ओलसर प्रदेशांचे संरक्षण करणं ही काळाची गरज आहे. आज गरज आहे ती निसर्गाशी संघर्ष करण्याची नव्हे तर निसर्गाशी मैत्री करण्याची. पाऊस वाचवायचा असेल तर निसर्ग हा वाचवावा लागेलच. जंगल टिकलं तर ढग येतील, ढग आले तर पाऊस पडेल आणि पाऊस पडला तरच जीवन फुलेल.
1: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता निशा पारसनीस यांनी गायलेला राग मधुवंती आपल्याला ऐकवत आहोत. विलंबित बंदिश 1 तालात आहे, द्रुतबंदिश 3 तालात निपत आहे. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ सुधीर नायक यांनी केलेली आहे. ऐकूया निशा पारसनीस यांनी गायलेला राग मधुवंती.

निशा पारसनीस यांनी गायलेला राग मधुवंती श्रोतेहो आता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ सुधीर नायक यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसार भारतीच्या वेब ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपवरही. दुपारचे 3 वाजतात. आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दर डोई 7 किलोप्रमाणे अन्नधान्य वितरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन. आणि डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखापरीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी आज केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत, यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे यांनी सांगितलं. कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. तर कोकणात अवकाळी पावसानं 22,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून या शेतकऱ्यांना 8 ते 10 दिवसात एनडीआरएफच्या निकषानुसार 209 कोटी रुपयांची मदत देऊ अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. ही मदत तुटपुंजी असल्याचा आक्षेप आमदार निलेश राणे यांनी घेतला. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी एसआयटी नेमण्याचे आदेश विधानसभा तालिकाध्यक्ष राजू खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. 2023-24 मध्ये राज्यभरात जंगलाला आग लागल्याच्या 5,100 घटना घडल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज सभागृहात दिली. यात 11,580 हेक्टर वनजमिनीवर नुकसान झालं असं त्यांनी सांगितलं. यातल्या 7,042 घटना एकट्या गडचिरोली जिल्ह्यातल्या आहेत. मुंबई उपनगरी रेल्वेत 2 दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रवाशाच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. या मुद्द्यावर सरकारनं 29 जूनला सभागृहात निवेदन द्यावं असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. हे प्रकरण अतिशय गंभीर असून सामान्य नागरिकाच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे असं पटोले म्हणाले. उपनगरी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी सभागृहात चर्चेची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास तातडीनं करावा आणि काय कारवाई केली याबाबत सभागृहात सरकारनं निवेदन द्यावं असं ते म्हणाले. मयंक लोहार या तरुणाची 2 दिवसांपूर्वी अंधेरी ते बोरीवली प्रवासादरम्यान सचिन सुवर्णा यानं चाकू भोसकून हत्या केली. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. 18 मे रोजी डहाणू इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 13 जणांचा झालेला मृत्यू आणि त्याआधी कल्याण अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या अपघातात 11 जण मृत्युमुखी पडणं याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील शिंदे यांनी उपस्थित केली होती. या मार्गावर दर तासाला बस सोडायचे निर्देश दिले असून लवकरच ही वारंवारिता दर अर्ध्या तासात एक बस अशी होईल असं सरनाईक यांनी सांगितलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी

भागात मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिलं. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे असंही त्यांनी नमूद केलं. नागपूर इथला डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मध्य भारतातला प्रमुख विमानतळ म्हणून उदयाला येईल. तसंच या विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ GMR या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. या आधुनिक विमानतळाच्या माध्यमातून कार्गो प्रकल्प देखील साकार होईल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगानं होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. तर भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अतिगरजू कुटुंबांना मोफत धान्य पुरवठा करणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य दिलं जात होतं, त्याऐवजी त्याचं वाटप दरडोई 7 किलोप्रमाणे करण्याचा शासनाचा विचार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं 13 जुलैपर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा दुरुस्ती कायदा 2026 बद्दल नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. या दुरुस्तीनुसार अंत्योदय योजनेतल्या कुटुंबांना दरडोई 7 किलोप्रमाणे जास्तीत जास्त 35 किलो धान्य दिलं जाईल आणि त्याहून चांगली आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबांना दरडोई 5 किलो धान्य वाटप केलं जाणार आहे. या दुरुस्तीमुळे अधिकाधिक गरजूंना या योजनेचा लाभ मिळेल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं. आजही भारत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जात आहे. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि या प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती जॉयमल्ले बागची यांनी सांगितलं. न्यासाला मिळालेल्या देणग्यासंदर्भात CCTV फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्रकुमार गोस्वामी यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं नेमलेल्या 3-सदस्यीय विशेष तपास पथकानं अलीकडेच प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला असून सविस्तर तपास सुरू आहे. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200+ प्रकरणात तपास करताना CBI अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80+ जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात 200+ डिजिटल अटक प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत CBI तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाती तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती. विठ्ठल नामाचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर आणि वरुण राजाच्या उपस्थितीत संत मुक्ताबाई पालखी जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यामधल्या कोथळी इथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. संत मुक्ताई पालखी सोहळ्याचं हे 318 वर्ष आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पावसानं काल हजेरी लावली. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात काल दमदार पाऊस झाला. रत्नागिरीत पावसाचा जोर आजही कायम आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात पुन्हा संततधार सुरू झाली. मराठवाड्यात उद्या आणि परवा दमदार पाऊस होईल तर कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. नागपूरच्या डॉ बाबासाहेब

0: आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दरडोळी 7 किलो प्रमाणे अन्नधान्य वितरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन. आणि डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

0: नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजलेत, सायंकालीन प्रसारण सभा सुरू होत आहे. सुरुवातीला काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. मुंबई उपनगरी रेल्वेत 2 दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रवाशाच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. लोकल रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भात सरकारनं 29 जूनला सभागृहात निवेदन द्यावं असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200+ प्रकरणात तपास करताना सीबीआयनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80+ जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रतिकुटुंब 35 किलो धान्य दिलं जात होतं, त्याऐवजी दरडोई 7 किलोप्रमाणे धान्य वाटप करण्याचा केंद्र शासनाचा विचार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला असून त्याबद्दल 13 जुलैपर्यंत नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 109 अंकांची वाढ झाली आणि तो 77,100 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 34 अंकांची वाढ नोंदवत 24,056 अंकांवर बंद झाला. व्हेनेझुएलामध्ये याराकू राज्यातल्या युमारे शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती. या भूकंपात कॅराकास आणि परिसरात अनेक इमारती कोसळून किमान 164 जणांचा मृत्यू झाला तर 971 अधिक जण जखमी झाले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित रूपक कुलकर्णी यांचं बासरीवादन राग मारवा. विलंबित तसंच द्रुतगत एक तालामध्ये आहे. त्यांना तबला साथ मुकुंदराज देव यांची आणि बासरी साथ अवधूत फडके. बासरीवर राग मारवा, कलाकार पंडित रूपक कुलकर्णी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित रूपक कुलकर्णी यांचं बासरीवादन आपण ऐकलं, राग मारवा. त्यांना तबला साथ मुकुंदराज देव यांची होती आणि बासरीवर स्वर साथ अवधूत फडके यांनी केली. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. युववाणी.

नमस्कार मित्रांनो, मी अश्विनी आपले युववाणी मध्ये खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, 25 जून 1983 चा तो दिवस, लंडनचं ऐतिहासिक लॉर्ड्स मैदान आणि समोर होता सलग 2 वेळा विश्वविजेता राहिलेला बलाढ्य वेस्ट इंडिजचा संघ. कोणालाही वाटलं नव्हतं की इतिहास बदलणार आहे, पण कपिल देव यांच्या कपिल्स डेव्हिल्सने तो चमत्कार करून दाखवला. आज आपण त्याच सोनेरी क्षणांना पुन्हा एकदा उजाळा देणार आहोत. वेस्ट इंडिजने टॉस जिंकून भारताला आधी बॅटिंग दिली. समोर होते मॅल्कम मार्शल, जोएल गार्नर आणि मायकल होल्डिंग सारखे खतरनाक बॉलर. त्यांच्या बाउन्सर समोर भारतीय बॅट्समॅन संघर्ष करत होते. के श्रीकांत यांनी धीराने खेळत सर्वाधिक 38 रन्स केले, तर मोहिंदर अमरनाथ आणि संदीप पाटील यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. पण संपूर्ण भारतीय टीम अवघ्या 183 रन्सवर ऑल आउट झाली. होय, फक्त 183 रन्स. लॉर्ड्सच्या बाल्कनीत बसलेले वेस्ट इंडिजचे पाहुणे आणि क्रिकेट तज्ज्ञ समजत होते की वेस्ट इंडिज सहज

0: मॅच जिंकणार आणि विजयाची हॅट्रिक करणार. पण पिक्चर अजून बाकी होता मित्रांनो. 184 रन्सचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात वादळी झाली. विवियन रिचर्ड्स खेळपट्टीवर आले आणि त्यांनी भारतीय बॉलर्सना धोधो धुवायला सुरुवात केली. ते 33 रन्सवर खेळत होते. खेळ भारताच्या हातातून निष्ठच चालला होता आणि मग आला तो सामन्याचा टर्निंग पॉइंट. मदनलाल यांच्या बॉलवर रिचर्ड्स यांनी हवेत शॉट मारला. बॉल खूप उंचावर होता. मागे धावत जात कॅच पकडणं अशक्य वाटत होतं, पण कॅप्टन कपिल देव यांनी मागे पळत जात हवेत झेप घेत एक अद्भुत कॅच पकडला. विवियन रिचर्ड्स आउट झाले आणि लॉर्ड्स मैदानावर जणू शांतता पसरली. भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास मात्र गगनाला भिडला होता. रिचर्ड्स काय गेले, वेस्ट इंडिजची घसरगुंडी उडाली. मदनलाल आणि मोहिंदर अमरनाथ यांनी वेस्ट इंडिजच्या बॅट्समॅनना आपल्या फिरकी आणि स्विंगवर नाचवलं. एक एक करून विंडीजचे विकेट्स पडत गेले आणि अखेर 52व्या ओव्हरमध्ये मोहिंदर अमरनाथ यांनी मायकल होल्डिंगला LBW केलं. वेस्ट इंडिज 140 रन्सवर ऑल आउट. भारत 43 धावांनी जिंकला. भारत विश्वविजेता झाला. भारतीय चाहत्यांनी मैदानावर एकच गर्दी केली. लॉर्ड्सच्या बाल्कनीत कपिल देव यांनी तो चमचमता सोन्याचा विश्वचषक हातात उंचावला. तो क्षण प्रत्येक भारतीयाचे डोळे उलावणारा होता. या एका विजयाने भारतामध्ये क्रिकेटची क्रांती घडवून आणली आणि याच विजयाने सचिन तेंडुलकर सारख्या लहान मुलाला देशासाठी खेळण्याची प्रेरणा दिली. 25 जून 1983 ती रात्र भारतीयांसाठी कधीही न संपणाऱ्या दिवाळीसारखी होती. आज 40 अधिक वर्ष झाली तरीही तो विजय आपल्या हृदयात नेहमीच जिवंत राहील. तर मित्रांनो, 25 जूनच्या त्या सोनेरी आणि भावुक आठवणींना उजाळा दिल्यानंतर श्रोतेहो आता वळूया आपल्या पुढील विशेष सादरीकरणाकडे, म्हणजेच सांजवेळ या मालिकेकडे. आणि ही सांजवेळ अधिक संस्मरणीय आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी आपली लाडकी मैत्रीण अश्लेषा भट आपल्यासोबत असणार आहे. तर रसिक हो, गोड आठवणींच्या या प्रवासात सामील होऊया आणि ऐकूया सांजवेळ.
1: हॅलो मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या सांजवेळ या मालेत. मित्रांनो, तुम्हाला कधी असं जाणवलंय का हो की आपली लोककला, आपली लोकसंस्कृती कोप पडत चालली आहे म्हणून? बघा ना, आपल्या महाराष्ट्राला लोककलेचा किती समृद्ध वारसा लाभला आहे. महाराष्ट्रातील संत नामदेव, संत जनाबाई यांनी ओव्यातून, कवितेतून, गाण्यांच्या माध्यमातून आपली संस्कृती जगासमोर मांडली. या लोककलेमध्ये कित्येक गाण्यांचे प्रकार, कित्येक वाद्य ज्यांची कदाचित ओळखही आपल्याला पडणार नाही, पण ती आपण कुठेतरी विसरत चाललो आहोत. कारण गणपतीला, कॉलेजच्या फ्रेशर्स किंवा फेअरवेल पार्टीला, अगदी घरी सगळे भावंड एकत्र जमल्यावरही आपण विरंगुळा म्हणून DJ रिमिक्स गाणे लावतो. नकळत आपले पाय थिरकतातही, पण त्यामुळे मागे पडत चाललेल्या लोककलेला आपणच जबाबदार आहोत. पण आपणच आपल्या लोककलेला, समृद्ध मराठी वारशाला पाठिंबा देणार नाही तर कुठल्या हक्काने आपण गुढीपाडव्याला मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देतो, 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो? थोडक्यात सांगायचं तर आपण आपली संस्कृती, आपली लोककला फक्त इन्स्टा, व्हॉट्सअपच्या स्टेटस पुरतीच मर्यादित ठेवली आहे. आजकाल बघा ना, प्रत्येकाला सवय असते जेवताना काही ना काही बघण्याची. तेव्हा तुम्ही स्टँडअप कॉमेडी शो तर ऐकलाच असेल, पण महाराष्ट्रातील सगळ्यात पहिले कॉन्टेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर, स्टँडअप कॉमेडियन कोण होते तुम्हाला माहिती आहे? बघा, मी त्यांचे कविता तुम्हाला ऐकवते, बघा तुम्हाला ओळखता येते का? ते म्हणतात, एकदा मी पणा विकून पहा, जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्टी आपण इतके दिवस बाळगत होतो. बोलावं तर विचार करून, नाहीतर बडबड सगळेच करतात. ऐकावं ते अंतःकरणातून, कारण आरोळी तर सारेच देतात. टिपावं तर अचूक टिपावं, नेम तर सारेच धरतात. शिकावं तर माफ करायला, कारण राग तर सगळेच करतात. हे आणि यासारखे असंख्य विचार मांडणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय साहित्यिक, विनोदकार, संगीतकार, अभिनेते आणि वक्ते म्हणजे पु ल देशपांडे. गाणं लागलं की आपण अभिमानाने म्हणतो, मराठी पाऊल पडते पुढे.

0: वारसा मागे सोडून देत नाहीये ना, हा विचार करण्याची आज अत्यंत गरज आहे. आपल्या महाराष्ट्राला संतांची, वारींची आणि अथांग लोककलेची भूमी म्हटलं जातं. हा तोच महाराष्ट्र आहे जिथे महाराजांच्या काळात मर्दानगीने डफावर थाप पडायची आणि शाहिरांच्या बुलंद आवाजात पोवाडा घुमायचा. पण आज ज्या मातीत मराठी लोककलेचा सुगंध होता, तिथे पाश्चात्य संगीताचा धूर पसरतोय. आपल्याकडे संगीताचा, वाद्यांचा किती अफाट खजिना आहे. संतांनी ज्या टाळ, मृदुंग आणि चिपळ्यांच्या साथीने भजन केलं, कीर्तनाचा गाजर करत समाज प्रबोधन केलं, जिथे डफ, संभळ, ढोलकी आणि तुणतुण्याने आपल्या लोकसंगीताला जिवंत ठेवलं. गाण्यांचे प्रकारही किती. पोवाड्यांशिवाय जत्रेत रंगणारी लावणी, विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन करणारी गळण आणि थेट काळजाला घालणारी भारूड आणि गोंधळ हा नुसता मनोरंजनाचा भाग नव्हता, तर हा आपल्या संस्कृतीचा कणा होता. मित्रांनो, आज आपण एक निश्चय करूया. ही लोककला, ही जुनी वाद्य, हे गाण्यांचे प्रकार फक्त संग्रहालय किंवा पुस्तकावरच बंद होणार नाही, तर ते आपल्या सणांमध्ये, श्वासात आणि आपल्या संस्कृतीत मनाने वाजतच राहतील. कारण लोककला टिकेल तर महाराष्ट्राची अस्मिता टिकेल. पुन्हा भेटूया सांजवेळ मालेच्या पुढील भागात. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण, तुमची रजा घेते. नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण आपली मैत्रीण अश्लेषा भट हिच्यासोबत सांजवेळ ही मालिका ऐकली. आशा आहे या मालिकेतील संवाद तुमच्या मनाला नक्कीच स्पर्शून गेला असतील. चला तर मग गप्पांच्या या सुंदर वातावरणात आता वळूया आपल्या पुढील भागाकडे, ज्याचे नाव आहे अनुभवाचे बोल. या भागात आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिने हेरिटेज वॉक या विषयी सर्वेश फडणवीस यांची घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. तर ऐकूया अनुभवाचे बोल.
2: नमस्कार मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेत आज आपण हेरिटेज वॉक आणि विदर्भाचा समृद्ध वारसा या आगळ्या वेगळ्या विषयी बातचीत करणार आहोत नागपुरातील उत्तम लेखक, ब्लॉगर आणि इन्फ्लुएन्सर सर्वेश फडणवीस सोबत. सर्वेश एक उत्तम लेखकही आहे. नुकतंच त्याचं गाभारा, मंदिराचा समृद्ध वारसा हे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालंय आणि त्याचसोबत वेगवेगळ्या ऐतिहासिक ठिकाणी आणि प्राचीन मंदिरांना भेट देऊन तत्संबंधी लेखनाद्वारे तो प्रचार आणि प्रसार सुद्धा करतो. तर सर्वेश, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत मनपूर्वक स्वागत.
3: नमस्कार स्वर्णिमा, खूप खूप धन्यवाद.
2: आपल्या आजच्या गप्पांना सुरुवात करताना मला सगळ्यात पहिल्यांदा तुला हेच विचारायचंय की तुझी आणि इतिहासाची गट्टी कशी जमली.
3: छान प्रश्न आहे. इतिहास आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहे आणि इतिहासात प्रत्येकाला रमायला आवडतं. मग आपण ते लहानपणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकलो, त्याच्यानंतर आपल्या देशाचा इतिहास, असं करत करत एका टप्प्यावरती येतो की आपण आपल्याला जे आवडतो तो इतिहास आपण जाणून घेतो, त्याच्याबद्दल अधिक वाचन करतो. तर ती आवड लहानपणापासून निर्माण झाली. मग मला मंदिर आणि हेरिटेज म्हणजे आपला जो समृद्ध वारसा आहे आणि प्रत्येक शहराला त्याचा एक वारसा असतोच, ती वारसा स्थळं आपण बघितली पाहिजे. प्रत्येकाचा माझा म्हणजे मी आग्रह धरतो की प्रत्येकाने तो बघितला पाहिजे. आपण खूप दूर दूरचं बघायला जातो पण आपण आपल्या घराजवळचं बघत नाही, हे लोकांची एक हे असते. तर मी तो बदलवण्याचा प्रयत्न केला. मी आधी आपलं घराजवळच्या ज्या वास्तू आहेत त्या बघायला सुरुवात झाली आणि मग तिथून हेरिटेज वॉक घ्यायचा असं ते सुरुवात झाली. मुळात वॉक घ्यायचं असं काही ध्यानीमनी नव्हतं, पण जेव्हा आपण बघितलं आणि हल्ली सगळीकडे सोशल मीडिया आहे, तर मग ते टाकल्यानंतर सोशल मीडियात जेव्हा मी टाकायचो तर मग लोकांचं लक्षात आलं की लोकांना आवड निर्माण झाली. मग समविचारी आपल्याला आपले मित्र भेटतात, तर त्याच्यातून मग वॉक ही कॉन्सेप्ट सुरू
2: झाली. पहिल्यांदा ज्या वेळेला तुम्ही असं ठरवलं की आता वॉक घ्यायचं आपण, तर मग त्या मागे प्लॅनिंग कसं होतं आणि रिस्पॉन्स कसा होता लोकांचा?
3: छान आहे. याचा एक किस्सा आहे की कोविड झाल्यानंतर किंवा त्याच्यात थोडस आधी म्हणता येईल आपल्याला, पहिल्या वॉकला अक्षरशः 5 लोक होते, मोजून 5. त्यात माझे 2 मित्र होते, एक नागपुरातले इतिहासातले जाणकार

0: आणि तज्ज्ञ म्हणून आपण त्यांना श्रीपाद चितळे जे आता या जगात नाही
1: आहे
0: तर ते होते आणि त्यांच्या थ्रू मग ती विजन मिळाली की आपण वॉक घ्यायचा. तर मग मी त्यांना म्हंटल होतं की मला महाल समजून घ्यायचा आहे तर ते म्हणाले की ठीक आहे आपण जाऊया. आणि मग जेव्हा आम्ही प्रत्यक्ष हे केलं मी एक फ्लायर बनवलं ते सोशल मीडियात पोस्ट केलं तर ते मला म्हटले काय तुला काय वाटतं किती लोक राहतील. म्हटलं कमीत कमी 25 असायला हवेत आताच्या डेट प्रमाणे. तर ते म्हणाले ठीक आहे चालेल मग आपण या दिवशी जाऊ. लिटरली आम्ही 5 लोक होतो. त्यांनी त्याच आवेशाने मला पूर्ण सगळं दाखवलं जे ते नेहमी दाखवायचे आणि त्यांनी मग मला महालातला जो समृद्ध इतिहास आहे भोसल्यांचा वाडा तिथल्या अवतीभोवतीची मंदिरं आणि ते सगळं जेव्हा त्यांनी दाखवलं तर त्यांना मग मी म्हंटल की सर सॉरी काय की नाही जमलं एवढं लोकांना. तर ते म्हणाले अरे मला माहिती आहे आवड आणि प्रत्यक्षात ते येऊन बघणं याच्यामध्ये फरक आहे.
1: बरोबर.
0: तर त्याच्यामुळे प्रयत्न कर बघ कसा रिस्पॉन्स येतो. तर पहिल्या वॉकला अक्षरशः 5 लोक होते आणि मग त्याच्यानंतर थोडं थोडं जेव्हा लोकांना समजायला लागलं त्याच्यात इंस्टाग्रामचा माझा एक मित्र आहे तर त्याच्यासोबत मग जेव्हा कोलॅब करून आम्ही एकत्र दोघांनी केलं तर त्याला एक चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला.
1: अच्छा. तुम्ही ठरवता कसं की या वॉकला आज हे दाखवायचं किंवा हे एक्सप्लोअर कसं करायचं हे तुम्ही कसं ठरवता?
0: हे कसं आहे ना स्वांत सुखाय म्हणजे आपल्या आनंदासाठी आपण जे करतो गोष्टी तशा सारख्या आहे. आम्ही त्याचे काही चार्जेस घेत नाही आणि काही नाही. आम्ही लोक गुगल डॉक वरती रजिस्ट्रेशन करतो प्रायर एक आपल्याला अंदाज येतो की किती लोक येणार काय. तर मी आणि माझा एक मित्र होता अथर्व शिवणकर म्हणून तर तो आता सध्या कॅनडामध्ये आहे तर नाही तर तो आज इथे असता. तो आणि मी असं एकत्र आम्ही सुरू केलं. मग त्या मी कुठे बाहेर असला तर तो जास्त कंडक्ट करायचा. मग विकेंडला वगैरे मोस्टली संडे मॉर्निंग तर सकाळी 7 ते 9 वगैरे तर त्यावेळेला लोकांना इंटरेस्ट होता आणि मग त्यानंतर 50 लोक 100 लोक असे पण झाले. मग ज्या वेळेला G20 एक इथे होतं नागपूरला तर त्याच्यात C20 जेव्हा झालं त्याच्यात युथ जे होते ते Y20 अंतर्गत एक आपण घेतला होता हेरिटेज वॉक.
1: ओके.
0: तर त्याच्यामध्ये खूप माणसं होती म्हणजे भयानक. आणि मग त्याच्यानंतर जसं जसं ज्या ज्या कोणत्या संस्था असतील सामाजिक आणि सोशल मध्ये ज्या एनजीओ काम करतात मग त्यांच्यासोबत कोलॅब करून जसं वेळ मिळेल तसं आम्ही तो वॉक घ्यायचो. तर मग लोकांना त्याच्यात अवेअरनेस आता अजून लोक तयार झाले. आता आम्ही दोघं खूप कमी करतो पण आता बाकीची जी टीम
1: आहे
0: मग तसं सुरुवात झाली. सो त्यानुसार मग ती सुरुवात झाली.
1: मग या हेरिटेज वॉक अंडर तुम्ही काय काय दाखवता?
0: आता हेरिटेज वॉक मध्ये कसं आहे ना की नागपुरात 4 साईडला 4 मोठ्या गोष्टी आहेत म्हणजे स्थान आहेत जी बघितली पाहिजे. तर कसं आहे की आपण नागपूरचा विचार केला तर नागपूरमध्ये महाल एरिया हा सगळ्यात जुना तिकडे भोसले
1: आपण 4 एरिया थोडक्यात डिस्कस करूया.
0: हो चालेल ना. तर आता कसं आहे की नागपूरचे 4 म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि म्हणजे मध्य नागपूर असे 5 विधानसभा क्षेत्र आहे. तर त्याच्यामध्ये जसं आता महाल एरिया जो तो मध्य नागपूरमध्ये येतो तो प्राईम एरिया म्हणजे मेन एरिया तोच होता. पूर्वी कसं होतं ना की सगळे लोक महालात राहायचे मग तिकडनं लोक हळू बाहेर पडले. पण आजही 2 महाली भेटले तर त्यांची ती असतेच. तर ती महालचा विषय निघाला विषयच येत नाही. तर तशी म्हणून आधी आम्ही महाल घेतो की तिकडे बऱ्याचशा गोष्टी आहे म्हणजे तिकडे तो वेळ कमी पडतो पण दाखवण्यासाठी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. तिकडे भोसल्यांचा वाडा आहे त्याच्यानंतर डॉक्टर हेडगेवारांचं घर आहे त्याच्यानंतर रुक्मिणी मंदिर आहे. हे सगळं असं 300 वर्ष जुनं वगैरे अशा सारख्या त्या वास्तू आहेत. तर ते गांधी गेट पासून आपला तो वॉक सुरू होतो आणि मग तो पुढे पुढे जातो. तर तिकडे लक्ष्मीनारायणाचं जामदारांचं मंदिर आहे. तर असं सगळं करत करत तो वॉक संपतो. मग आपण जर का दक्षिण मध्ये बघितलं तर तिकडे पण काही आहे. त्याच्यानंतर बावडी वगैरे म्हणजे आपण विहीर वगैरे म्हणतो तशा तिकडे पण आता मिळतात आहे. तर तो एखादा वॉक असतो. मग ते कसं असतं की ते लिस्ट असतं की प्रत्येकाला बावडी बघण्यात इंटरेस्ट नसतो पण काही लोक असतात की ज्यांना ते आवडतं. तर मग ते आम्ही आमचाही अभ्यास होतो आणि आम्हाला कळतं तर त्यानुसार मग त्या गोष्टी होतात. मग इकडे तेलंगखेडी एरिया जो आहे तिकडे पण एक याचं मंदिर आहे आपलं शिवकल्याणेश्वराचं मंदिर. ते 300 वर्ष जुनं आहे. तेलंगखेडी तलावाचा एक वेगळा इतिहास आहे. हा तर तो आहे. त्याच्यानंतर इकडे सोनेगाव साईडला मुरलीधराचं मंदिर आहे. तर ते जुनं एक मंदिर आहे तर ते बघण्यासारखं. तिकडे पण सोनेगावचा तलाव आहे तर तो पण भोसलेकालीने. अशा गोष्टी करत करत मग जसं असेल ते ऍज पर इंटरेस्ट आणि ऍज पर वेळ त्याच्यानुसार आपण त्या गोष्टी करतो. यस डिझाईन फ्रेम करतो आणि मग ते जसं दाखवतो. तर ते सर्वस्वी आपल्यावरती असतं की आज आपल्याला काय बघायचं आहे त्याच्यानुसार.
1: तुम्ही लोक मागच्या 6 वर्षांपासून हा उपक्रम अगदी नियमितपणे चालवताय.
0: बरोबर.
1: तर ह्या सगळ्यात बऱ्यापैकी इतिहास तुमचाही पक्का झाला असेल आहे.

0: बऱ्याच नवीन गोष्टीही कळल्या असतील. तर पुस्तकी जो इतिहास आहे तो, आणि जेव्हा आपण एखाद्या साईटला जातो एक्सप्लोअर करायला, तेव्हा तिथल्या स्थानिक लोकांकडनं कळलेल्या गोष्टी, तर ह्याचा कसा काय ताळमेळ बसवता तुम्ही लोक?
1: छान प्रश्न आहे. आता कसं असतं बघ, की आपण एखाद्या हेरिटेज साईटवरती जातो, तर आजकाल कसं आहे की हेरिटेज साईटवरती पण आपल्याला गाईड असतोच,
0: आणि गाईड नसला तरी आपल्याकडे गुगल आहे.
1: पण कसं असतं ना, गुगलमध्ये कसं असतं, मी आणखीन सांगेल की गुगलची प्रत्येक गोष्ट काही बरोबर असेल हे नाहीच.
0: तोच माझा प्रश्न आहे.
1: मी तेच सांगतो,
0: आपण जो होमवर्क करून जातो आपल्याला जे माहिती असतं,
1: काय असतं ना की होमवर्क पेक्षा काय आहे ना, की आपण प्रत्यक्ष जेव्हा त्या स्थानांवरती जातो ना, त्या स्थानावरची जी ऊर्जा आहे ती बरेचदा आपल्याला काही काही गोष्टी सांगत असते, आणि मग ती ऊर्जा घेऊन आपण जेव्हा परत वाचायला घेतो एखादी त्या स्थानाची माहिती आणि तो इतिहास, तर मग आपल्याला अजून गोष्टी समजत जातात. गाईडचं कसं असतं ना, प्रत्येकाला कसं असतं की कथाकथन वगैरे सारखा तो गाईड असतो, की तो खूप सांगतो, त्याचे इसवी सन पाठ असतात, तो त्या गोष्टींना दिवसभर त्या स्थानी असतो, तर त्याला तो अभिमान असतो, तर त्याच्यामुळे त्याला सांगताना त्याचा जो फ्लो असतो तो डेफिनेटली एका वेगळ्या लेवलचा असतो. त्याच्यातून आपण कितीही घ्यायचं हे आपल्यावरती असतं. मग त्याच्यानंतर लायब्ररीज आहेत, काही पुस्तकं आहेत, भोसल्यांच्या इतिहासावरती पण अंधारे सरांचा वगैरे, नागपूर प्रांताचा इतिहास वगैरे नावाचं पुस्तक आहे, तर ते रेफर करताना मग आपल्याला त्या गोष्टी समजत जातात, आणि मग आपण कोरिलेट करून त्याविषयी आणखी मग जाणून घेऊ शकतो. आणि हल्ली काय झालंय की रील नावाचा जो कॉन्सेप्ट आलाय आणि तो चांगला आहे. आज जर का तू इंस्टाग्राम मध्ये बघशील तर रील मध्ये खूप गोष्टी आपल्याला पण समजतात, तरी हे आपल्या घराच्या 5-7 किलोमीटरच्या रेडियस मध्ये आहे, पण आपल्याला माहिती नव्हतं. कारण काय होतं की कोणी त्याला एक रील आणि व्हिज्युअलाइज करून जेव्हा ते टाकतं ना, आणि एक अगेन प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी पण त्याच्यात दिसते. आणि हेरिटेज तसंच हे होतं की म्हणजे असं म्हणून आपण त्याला हेरिटेज जर का राहिला तरच आपण राहणार, अशा सारखं की प्रत्येक शहराला तो इतिहास आहे. आणि माननीय पंतप्रधानांचं पण तेच सांगणं आहे की देखो अपना देश, किंवा आपण आपला हेरिटेज जो आहे तो पहिले सांभाळून ठेवू आणि मग बाकी गोष्टी करू, तर ते तसं आहे.
0: आता सगळं हे जे बदलतं चित्र आहे, ते ह्या सगळ्या डेव्हलपमेंट मध्ये आपला हा जो सगळा समृद्ध वारसा आहे हा कसा जतन केला पाहिजे?
1: आता डेव्हलपमेंट म्हणशील तर कसं आहे ना की अर्बनायझेशन हे गरजेचं आहे, या गोष्टी झाल्या पण पाहिजे. 200 वर्षापूर्वीच्या गोष्टींमध्ये जर का आपण तसंच राहिलो तर तसं काही पुढे जाणार नाही. तर त्याच्यामुळे कसं आहे ना की ते पण जपून म्हणजे जतन करून ठेवायचं, जपून ठेवायचं आहे. कारण मी राहणार नाही, पण मी येणाऱ्या पिढीसाठी काय ठेवून जात आहे, तर मी जो मला मिळालेला वारसा आहे तो मी समृद्ध करून कसा ठेवेल, तो ठेवून आपण पुढे जायला पाहिजे. पण हल्ली होतं काय ना की तोच मागे होत नाही. आणि कसं आहे की प्रयत्न प्रत्येक जण करता आपापल्या लेवलनी करता आणि असं, तर निदान आपण त्या स्थानांवरती गेलं, निदान गेलं तरी पण भरपूर फायदा होतो. म्हणजे आपल्याला गोष्टी समजतात, मग आपल्याच कडे कोणी पाहुणे आले तर आपण त्या लोकांना घेऊन जाऊ शकतो, यस, आणि माउथ पब्लिसिटी होते, मग त्याच्यामुळे त्या गोष्टी होत राहणार आहे. अर्बनायझेशनचा एक वेगळा भाग झाला तरी पण हेरिटेज ते तसंच राहणार आहे, पण त्याचं जतन, त्याला संवर्धन, म्हणून आपल्याकडे हेरिटेज वीक पण म्हटला जातो. तो पण आपल्याकडे वीक म्हणजे पूर्ण सप्ताह असतो, तर त्याच्यासाठी आहे की तुम्ही त्या स्थानांवरती जाऊन ते जतन करणं, म्हणजे निदान ती वास्तू तरी बघून येणं, तिथली साफ स्वच्छता वगैरे करणं, त्याच्यासाठी म्हणून ते आहे. तर ते करू शकतो आपण, ते आपल्या हातात आहे. ऍज अ आपण ह्युमन बिईंग आहोत आणि माणसं आहोत, तर आपण एक नागरी कर्तव्य जी आपली आहे माणूस म्हणून, तर ती जर का आपण ठेवली, तर जर का 300 वर्षापासून जर का ते व्यवस्थित जतन केलंय, तर माझी पण ती जबाबदारी आहे की मी ते पुढे पण घेऊन जाईल. तर तसंच राहणार आहे, या गोष्टी डेव्हलपमेंट होतच राहील, पण सोबत ही आपण गोष्टी करायला आपण ऍज अ नागरिक म्हणून ती आपली कर्तव्य आणि ती आपण केली पाहिजे.
0: आताच आपल्या चर्चेत बरेचदा सोशल मीडियाचा उल्लेख झाला. हे काय म्हणू आपण, हा काळच मुळात सगळा इंटरनेट, सोशल मीडिया हा सगळा आहे. तर ह्या काळामध्ये युवकांना या हेरिटेज वॉकसाठी प्रोत्साहन देण्यासाठी किंवा आकर्षित करण्यासाठी आपण काय करू शकतो?
1: छान प्रश्न. आणि मी माझाच स्वतःचा अनुभव याच्यात सांगेल. जसं आता दिवाळीचे 5 दिवस असतात, तर मी सहज विचार केला, हल्ली ते पाडवा पहाट आणि दिवाळी पहाट वगैरे कार्यक्रम असतात, तर मी एक मंदिर एक दिवस असं धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत 5 दिवस 5 मंदिरं आणि असा मी स्वतः पूर्ती केला आणि तो सोशल मीडियात टाकला, तर त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे मी सकाळी गेल्यानंतर लोक संध्याकाळी तिथे जायचे, मला फोटो काढून पाठवायचे की आम्ही हे बघून आलो, हे छान आहे मंदिर वगैरे. तर मला असं वाटतं की या गोष्टी आपण आपल्यापासून जर का सुरुवात केल्या तर होतील आणि बदल घडतो. फक्त ते बदलाचे वारे जे आहेत ना ते आपल्याला आपल्यापासून सुरुवात करावी लागतात. तर तशासारखं आहे ते की होतात, गोष्टी होतात. जसं आता श्रावण असतो, श्रावण

0: मध्ये मी चार सोमवार जे आहेत तर त्यावेळेला मी चार महादेवाची जी जुनी मंदिर आहे प्राचीन त्याच्यावरती मी पोस्ट केलं तर त्याचा रिस्पॉन्स आला चांगला. लोकांना ते कळलं, मग लोक जायचे बघायचे. सो अवेअरनेस हा आपण जर का क्रिएट केला ना तर तो होणार. तर तसं मला वाटतं.
1: भविष्यात कुठले स्पॉट्स एक्सप्लोअर करायचा विचार आहे?
0: भविष्यात आता बघ कसं आहे ना की आधी तर विदर्भ जाणून घेतला पूर्ण, अजूनही म्हणणार नाही की पूर्ण, अजून बऱ्याचशा गोष्टी बघायच्या आहेत. आता आपल्याकडे जर का विचार केला तर आपण जास्तीत जास्त 6-8 महिने फिरू शकतो. उन्हाळा आपल्याकडे इतका जास्त असतो की त्या याच्यामध्ये जाणं शक्य होत नाही. तर साधारण जुलै ऑगस्ट मध्ये थोडा पाऊस पडला की त्यावेळेला मग थोडं एक्सप्लोअर करणं सुरू करायचं. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेला माझे कोणी मित्र असतात किंवा कोणी येतं, आपले नातलग वगैरे पण बाहेरून येतात, तर आपण एक त्यांना आपलं काय हे दाखवण्यासाठी म्हणून एक मंदिर तरी दाखवलं पाहिजे. याचा अट्टास माझा असतो आणि मी तो करतो. पण म्हणजे आता तुला सांगेल की आम्ही साधारण 4 वर्ष झाले या गोष्टीला. आपला काशीबाई राजघाट जे आहे, म्हणजे भोसल्यांचं जिकडे स्मशान, म्हणजे त्यांचं तिकडे सगळ्या अंत्यविधी होतात, तर त्या काशीबाई राजघाटावरती आम्ही दीपोत्सव सुरू केला. सुंदर वास्तू आहे. आता मुळात ती नागपूरकरांना माहितीच नाही आहे. ती अगदी सेंटर प्लेस मध्ये आहे, म्हणजे आपलं मॉडेल मेन आहे ना डीमार्ट, आता जिथं नवीन झालाय तर तिथे जवळ ती वास्तू आहे. तर तिथे मी आणि अथर्वने आम्ही दीपोत्सव सुरू केला. तर पहिल्या वर्षी इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला की आम्ही तिथे 500 दिवे लावले. 14 फेब्रुवारी हा काशीबाईंचा स्मृती दिन असतो. तर भोसल्यांच्या म्हणजे राजदरबारात तिकडे पण ते लोक राजरत्न पुरस्कार वगैरे देतात. तर मग त्याच्यावरती आम्ही म्हटलं की आपण असं करूया का. तर मग त्यांनी पण आम्हाला परमिशन दिली आणि तो इतका छान 500 दिवांचा दीपोत्सव झाला की नागपुरात असं कधी झालंच नव्हतं.
1: बरोबर.
0: तर ते सुरुवात झाली. आम्ही सलग 3 वर्ष केलं. मग आम्ही आमच्या कामांनी बाहेर होतो. तर मग आता ते सुरू आहे, म्हणजे पुढची टीम करते आहे, सगळं व्यवस्थित करते आहे, त्याला रिस्पॉन्स ही तसाच चांगला मिळतोय. तर त्यावेळेला मग आम्ही आमच्या घरच्यांनाही घेऊन गेलो होतो की चला. घरचे थोडेसे अगेन्स्ट होते की घाटावर कसं जायचं, तुम्ही तिथे कुठले दिवे लावणार. पण ती वास्तू इतकी सुंदर आहे की तिथे गेल्यानंतर असं काही वाटलं नाही. तर मग
1: चांगल्या अर्थाने दिवे लागले,
0: चांगल्या अर्थाने दिवे लागले. आणि मी खरं सांगतो, त्याला आपण असं म्हणू की जे प्रचार प्रसार माध्यम असतात, वर्तमानपत्र वगैरे, या लोकांनी पण त्याला खूप चांगली प्रसिद्धी दिली. आणि त्यांच्या सोबत राहून हा एक नागपूरमध्ये राहून असा आम्ही एक छोटासा बदल केला जो आजही सुरू आहे. आता त्याला 5वं वर्ष येईल ते यावर्षी. ते तसा सुरू आहे.
1: ओके. जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारते. आपल्या शहराचा इतिहास आणि वारसा जपण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक पातळीवर काय केलं पाहिजे?
0: वा, आपल्या शहराचा इतिहास आणि नागरिक म्हणून माझं काय कर्तव्य? कमीत कमी आठवड्यातून एक दिवस तरी एखाद्या हेरिटेज साईट वरती जावं. आज हेरिटेज साईटची दुर्दशा खरं सांगतो खूप खराब आहे. म्हणजे मी तुला एक सांगेल की रुक्मिणी मंदिर आहे, खरं सुंदर मंदिर आहे ते, तिथलं जे कार्विंग आहे ना अप्रतिम सुंदर आहे. पण हा तिथला जो म्हणजे काय म्हणू आपण तिथे तिथली जी रया आहे ती पूर्णच गेलेली आहे. सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. आपण आपल्या लेवलने जेवढं होतं तेवढं नक्की करावं, निदान जावं बघावं. आणि जो प्रदक्षिणा मार्ग आहे म्हणजे त्या मंदिराचा, इतकं सुंदर उत्कृष्ट कार्विंग केलेलं मंदिर आजच्या डेटला नागपूरमध्ये आहे, जे 300 वर्ष जुनं आहे. आणि तिथल्या ज्या मूर्त्या आहेत त्यांनी केलेलं कार्विंग अप्रतिम बघण्यासारखं. तर आपल्या लेवलने आपण प्रयत्न केले पाहिजे. आता याच्यातच मी तुला सांगेल की आपल्या नागपूरच्याच प्रसिद्ध जे कार्डिओलॉजिस्ट आहे डॉक्टर उदय माहूरकर, तर मिसेस माहूरकर आणि आम्ही लोक गेलो होतो, त्यांना खूप आवड की आपण आपलं शहर कसं काय. तर मी त्यांना घेऊन गेलेलो, तर त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत तो विषय पोहोचवला की या मंदिराबद्दल काहीतरी आपण केलं पाहिजे. तर कसं होतं ना की आपण त्या स्थानी गेल्यानंतर आपल्याला जे काय वाटतं आपण आपल्या कॉन्टॅक्ट मधूनही काही जर का करू शकलो तर लोक करतात. तर निदान तिथे गेलं पाहिजे. मुरलीधर मंदिर सुंदर आहे, ओडिया शैलीतलं एकमेव ते मंदिर आहे सोनेगाव तलावाच्या जवळचं. आणि मुरलीधर मंदिर म्हणजे काय, आपण असं इमॅजिन करू की कृष्ण आणि राधा असंच असेल, पण ते तसं नाही आहे. ते रुक्मिणी आणि सत्यभामा आणि मध्ये कृष्ण असं ते मंदिर आहे. अशी 4 मंदिरं नागपुरातच आहे वेगवेगळ्या स्थानांवर. यस, ते बघायला पाहिजे. जाऊ शकतो ना आपण. आता अधिक होऊन गेला संकल्प वगैरे की एका तर मी कृष्ण मंदिरात जाईल. गोरक्षणमध्ये सगळे जातात पण या मंदिरांमध्ये कोणी जात नाही. मी जाऊन जर का प्रयत्न केला जाऊ शकतो आपण. तर तो बदल होतो. आपल्याला आपल्या लेवलने केला तर त्या गोष्टी सहज शक्य आहे. आणि नागपुरात राहून खूप गोष्टी बघण्यासारख्या. आज गुगलवरती जरी गेलं आणि गुगल गुरुची मदत घेऊन आपण जरी म्हटलं की नागपूर हेरिटेज साईट्स, तरी पण पानभर लिस्ट आहे. त्याच्यातल्या तुम्ही 4 गोष्टी जरी पाहिल्या महिन्यातून, किंवा आपल्या येणाऱ्या पिढीला घेऊन गेला, आपल्या घरचे लहान मुलं आहेत त्यांना घेऊन गेलं, त्यांना दाखवलं, तो गोष्टी सहज घडतात. एक जाता जाता तुला सांगतो की आपल्याकडे

0: बघ, शहरांमध्ये पुतळे आहेत, करेक्ट, बाजी प्रभू देशपांडे चौक
1: बरोबर,
0: कुठे आहे,
1: रामनगरला,
0: करेक्ट, बरोबर, झाशी राणी स्क्वेअर आहे, ठीक आहे, नेताजी सुभाषचंद्र बोसांचा चौक आहे स्टेशनच्या जवळ,
1: येस,
0: तिकडे कॉर्नरला नेताजींचा एक छान पुतळा आहे. मला असं वाटतं की हे पुतळे जरी आपण आपल्या येणाऱ्या पिढींना दाखवलं आणि त्याच्यात दोन म्हणजे थोडासा जरी इतिहास जरी सांगितला, चॅट जीपीटीची मदत घ्या हरकत काय नाही, तो थोडाफार तरी करेक्ट सांगेल, तर निदान ते जरी दाखवलं ना तरी भरपूर आहे की आज मुलांना माहितीच नाही की सावरकर कोण. आपला इथे एवढा सुंदर सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा शंकरनगर चौक, तो दाखवा, तर ते होऊ शकतं, बदल आपल्याकडनं सहज शक्य आहे.
1: छोट्या छोट्या लेवलवर सुरुवात केली तरी हरकत नाही.
0: एक्झॅक्टली, मी हेच म्हणतो की सगळ्यांनी झाडू घेऊन पूर्ण झाडायची गरज नाही, छोटीशी गोष्ट आहे तिथून सुरुवात केली, फक्त सुरुवात होणे महत्वाची आहे, मग तिथून गोष्टी हळूहळू बदलत जातात आणि बदल घडतो, याच्यावर मला विश्वास आहे. वेळ लागतो, नक्कीच लागतो, पण बदल घडतोच.
1: क्या बात आहे, तू वेळात वेळ काढून आलास आणि इतक्या छान गप्पा आपल्या झाल्या. नागपूर आणि नागपूर बाहेरील हेरिटेज ह्याविषयी तू सांगितलंस, तर त्याबद्दल तुझे मनापासून आभार. आणि या मुलाखतीद्वारे तरी आपण आपल्या शहरातला वारसा लोकांपर्यंत पोहोचू शकू किंवा तो लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी ते आपल्याला अप्रोच करतील अशी आपण पॉझिटिव्ह अपेक्षा करूया. आणि थँक्यू सो मच.
0: नक्कीच, खूप छान वाटलं मला पण. थँक्यू, थँक्यू सो मच इथे इन्व्हाइट केल्याबद्दल.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात अनुभवाचे बोल या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण अनुभवाचे बोल या मालिकेतून स्वर्णिमा कमलवार यांनी हेरिटेज वॉक या विषयावर सर्वेश फडणवीस यांची घेतलेली मुलाखत ऐकली. या मुलाखतीसह आजचा आपला युववाणी हा विशेष कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुमच्या प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढील भागात अशाच काही नवनवीन विषयासह आणि रंजक गप्पांसह. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण अश्विनी तुमची रजा घेते. धन्यवाद, नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर.

युववाणी कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजतायत. आता सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: प्रकरणातील शासनाने गुन्हा दाखल करतपर्यंत लक्ष घातलं आहे. पुढच्या काळामध्ये अशा घटना शासन गांभीर्याने घेईल आणि याकरता लागणारे टास्क फोर्स शासन तयार करेल.
1: राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. माल वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत ही घोषणा केली. 18 मे रोजी डहाणू इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 13 जणांचा झालेला मृत्यू आणि त्याआधी कल्याण अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या अपघातात 11 जण मृत्यूमुखी पडणं याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील शिंदे यांनी उपस्थित केली होती. या मार्गावर दर तासाला बस सोडायचे निर्देश दिले असून लवकरच ही वारंवारिता दर अर्ध्या तासात एक बस अशी होईल असं सरनाईक यांनी सांगितलं. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं GMR या खासगी कंपनीकडे आज औपचारिक हस्तांतरण करण्यात आलं. नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. गेल्या दशकात विमानतळाची प्रवासी क्षमता सुमारे 10 लाखांनी वाढली असून GMRच्या माध्यमातून ती दरवर्षी 60 लाखांहून अधिक होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय मंत्री नायडू यावेळी म्हणाले. MRO कार्गो हब आणि इतर आधुनिक सुविधांमुळे नागपूर एअरो ट्रिपोलिस अर्थात विमानतळ आधारित महानगर म्हणून विकसित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नितीन गडकरी यांनी विदर्भातील पर्यटन खाणकाम आणि उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी या विमानतळाचं महत्व अधोरेखित केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळ हे केवळ शहरासाठी नव्हे तर संपूर्ण विदर्भ आणि मध्य भारतासाठी ग्रोथ इंजिन ठरेल असं सांगितलं. कार्गो प्रकल्प, संरक्षण क्षेत्रातली गुंतवणूक आणि आधुनिक सुविधा यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी नागपूर विमानतळाच्या संकेतस्थळाचं लोकार्पण तसंच विमानतळाच्या नव्या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं. अमेझॉनचे प्रमुख अँडी जॅसी यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत भारतातल्या आगामी गुंतवणूक योजनांची माहिती दिली. पुढील 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची विक्रमी गुंतवणूक करण्याची घोषणा अमेझॉननं केली आहे. या गुंतवणुकीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाउड पायाभूत सुविधांसाठी 21 अब्ज डॉलर्सहून अधिक निधीचा समावेश आहे. 2030 पर्यंत 38 लाख रोजगारांना चालना देणं, 80 अब्ज डॉलर्सच्या ई वाणिज्य निर्यातीला प्रोत्साहन देणं तसंच 1.5 कोटी लघु उद्योजक आणि 40 लाख सरकारी शाळांमधल्या विद्यार्थ्यांपर्यंत AIचे लाभ पोहोचवण्याचं उद्दिष्ट कंपनीनं ठेवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विक्रमी गुंतवणुकीचं स्वागत करत यामुळे भारतातल्या तरुणांसाठी नव्या संधी निर्माण होतील आणि जागतिक गुंतवणूकदारांचा भारतावरील वाढता विश्वास अधोरेखित होईल असं म्हटलं आहे.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जातो. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 अधिक प्रकरणात तपास करताना CBI अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे टाकले तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात 200 डिजिटल अटक प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत CBI तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाते तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती. नरसापूर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांच्या न्यायालयात अंतिम युक्तिवादानंतर हा महत्वाचा निर्णय देण्यात आला. कांबळे याला शिक्षा येत्या 29 तारखेला सुनावणी जाणार आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयानं आरोपीला स्वतःची बाजू मांडण्या

करण्याची संधी दिली. मात्र दोष कबूल करण्याऐवजी आरोपीनं गुन्ह्याबाबत सबबी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर न्यायालयानं उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपी दोषी असल्याचं स्पष्ट केलं. या प्रकरणातील शिक्षेचा निर्णय येत्या 29 जून रोजी सुनावला जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिर परिसरात खासगी पेढा विक्री केंद्र आणि पेढा उत्पादन करणाऱ्या आस्थापनांवर धाड टाकून अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 600 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचा तसंच संशयित पेढा जप्त केला. या पेढ्याची किंमत जवळपास 2 लाख रुपये असून 15 दिवसातली ही दुसरी मोठी कारवाई असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पक्षीय राजकारणाशी संबंधित नसून सहकार क्षेत्रातल्या विकासासाठी नितीन पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी घेतल्याचं दानवे यांनी सांगितलं. जिल्हा बँकेच्या 12 जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत होणार आहे. मराठा आरक्षण उपसमितीने दिलेल्या विविध सूचनांनुसार मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये मराठा कुणबी जात प्रमाणपत्र तसंच जात पडताळणी प्रमाणपत्र निर्धारित मुदतीत वितरित करण्याची कार्यवाही पूर्ण करून प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा असे निर्देश प्रभारी विभागीय आयुक्त खुशाल सिंग परदेशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. कोणताही अर्ज 90 दिवसांपेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश परदेशी यांनी दिले. राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम येत्या 28 तारखेला राबवण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं महानगरपालिकेच्या हद्दीत 34 आरोग्य केंद्र, महानगरपालिकेची 5 रुग्णालयं आणि शहरातल्या 40 आरोग्य केंद्रात बालकांना ही लस देण्यात येणार असल्याची माहिती महापौर समीर राजूरकर यांनी दिली. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. 0 ते 5 वर्ष वयोगटातल्या बालकांना ही लस देऊन अभियानात सहभागी होण्याचं आवाहन महापौरांनी केलं आहे. महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अ गटात भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. या पावसामुळे कपाशी लागवडीसह खरीपातल्या रखडलेल्या पेरण्यांना वेग आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हवामान विभागानं संपूर्ण मराठवाड्यात आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भातही काही ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला असून कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. पुढील 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची विक्रमी गुंतवणूक करण्याची अमेझॉनची घोषणा. शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिर परिसरात 600 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचा पेढा जप्त. आणि महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत बांगलादेश लढत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.

0: कामगार इतकेच नव्हे तर कामगारांमध्ये संघटित कामगार पण असतात. यासोबतच असंघटित कामगार सुद्धा कार्यरत आहेत. आणि आपल्या देशात आपण कामगार हा जास्त करून असंघटित क्षेत्रात जास्त असावा असं मला तरी वाटतं. आणि आता कामगारांमध्ये बघा, विशिष्ट कारखान्यात महिला कामगार सुद्धा आहेत, पुरुष कामगार सुद्धा आहेत. आणि महिला कामगारांच्या काही विशेष अधिकार आपल्याला संविधानाने दिले आहेत आणि कामगार कायद्यान्वये दिलेले आहेत. यासोबतच महिलांच्या काही समस्या सुद्धा असतात आणि या समस्या संघटित महिला कामगारांना सुद्धा असू शकतात आणि असंघटित महिला कामगारांना सुद्धा असू शकतात. तर या विषयावरच आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आपण विषय तज्ज्ञ ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांना आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये बोलावलेलं आहे. आणि आजचा विषय आहे संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि त्यांच्या समस्या. तर ऍडव्होकेट मॅडम, तुमचे आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार.
1: नमस्कार
0: मॅडम. आज तुम्ही खास कामगार सभा या कार्यक्रमासाठी आज तुम्हाला बोलावलेलं आहे आणि विषय तसा महत्वाचा विषय आहे आणि महिलांसाठी असलेला विषय आहे. विषय तुम्हाला आता सांगितलेला आहे संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि त्यांच्या समस्या. तर पहिला प्रश्न विचारू का मॅडम?
1: बिलकुल.
0: तर पहिला प्रश्न असा विचारू असं वाटतो की संघटित आणि असंघटित महिला कामगार आपण कसे काय वेगळे करू शकतो किंवा त्याचं असं विश्लेषण आपण काय करू?
1: आता आपण असं बघूया की संघटित आणि असंघटित कामगार महिलांच्या संदर्भात आपण बोलूया. त्यात असं आहे की ज्या महिला कारखान्यांमध्ये काम करतात आहे त्यांना आपण एक असं म्हणतो की एका ठिकाणी त्या एका वातावरणात किंवा एका विशिष्ट ठिकाणी त्या काम करतात आहे. त्याच्यामुळे आपण त्यांना असं म्हणूया की या संघटित होऊन काम करतात आहे असं बोलूया. असंघटित कामगार म्हणजे आता जसं आमच्या घरगुती काम करणाऱ्या महिला आहेत किंवा शेतावर काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना आपल्याला म्हणता येईल की त्या असंघटित आहेत. इवन तो आपण आता समजा जसं नागपूरला कॉटन मार्केट आहे, तिथे जे भाज्यांचे ते मोठाले हारे जे उचलतात महिला त्या सुद्धा असंघटित कामगारांमध्ये त्या येतात. आणि संघटित कामगारांमध्ये त्यांना एक विशिष्ट त्यांना अधिकार मिळालेले आहेत कारण त्यांना त्यांच्या कंपनीकडनं त्यांना त्यांचं प्रोटेक्शन झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणूनच आपण त्यांना म्हणतो की त्या संघटित आहेत आणि ह्या असंघटित ह्या दोन फार मोठे सेक्टर्स आपल्याला म्हणता येईल की कामगारांच्या याच्यात सुद्धा आहे.
0: अच्छा, पण आता आपण असा जर विचार केला की संघटित महिला कामगार या कोणकोणत्या कारखान्यांमध्ये, म्हणजे उदाहरणार्थ बहुतांश कारखाने आपल्या नागपुरात तर तसे कारखाने आहेत बुटीबोरी क्षेत्रात, बाडी क्षेत्रात आणि हिंगणा एमआयडीसी क्षेत्रात पण, पण मुंबई पुणे आणि पूर्ण भारतभर देशात विशिष्ट कारखाने आहेत. मग कपड्यांचे कारखाने आहेत, खाद्यपदार्थांचे कारखाने आहेत, अजून विविध वस्तू तयार करणारे इलेक्ट्रॉनिक वस्तू असोत किंवा अजून कुठल्या वस्तू असोत, तर अशा संघटित कामगार जे आहेत म्हणजे अर्थात महिला कामगार यांचं विशिष्ट इंडस्ट्रीमध्ये कार्य करतात, तर कोणकोणत्या इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त कामगार महिला म्हणून कार्य करीत आहेत?
1: मला असं वाटतं की आता म्हणजे जे आपण असं बघूया की जो एक आयटी सेक्टर म्हणूया, आयटी सेक्टरमध्ये पण ज्या महिला काम करतात आहेत, जे नॉट ओनली तर आपण असं म्हणूया की तिथे ज्या असलेल्या इंजिनियर ज्या मुली काम करतात आहेत त्या सुद्धा आपल्याला असं म्हणतील कारण त्यांना सगळे जे रुल्स आहेत, फॅक्टरी लॉज आहे किंवा त्यांना मॅटर्निटी बेनिफिट लॉ आहे वगैरे, हे जे कायदे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला लागू आहेत त्या ठिकाणी या महिला काम करतात आहेत. तर बेसिकली मला की आयटी सेक्टर आहे, या सेक्टरमध्ये सुद्धा या मुली सगळ्या कॉम्प्युटर रिलेटेड याच्यामध्ये काम करतात आहे किंवा कॉम्प्युटरचे पार्ट्स बनवण्याचे आहे किंवा घड्याळ्याच्या ज्या कंपनी आहे तिथे काम करणाऱ्या महिला आहेत किंवा फूड प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या कंपनीज आहेत की ज्या ठिकाणी जरी मशिनरी झाल्या असतील तरी सुद्धा त्या ठिकाणी ते प्रॉपरली त्याचं लेबलिंग झालंय की नाही किंवा त्या बॉटल्स ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या त्या बॉक्सेसमध्ये त्या गेल्या आहेत की नाही वगैरे, हे सगळं बघायचं जे काम आहे ते ह्या महिला सगळ्या करत असतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा सेक्टर फार मोठा आहे आणि महिला ज्या आहेत त्या कुशलपणे काम करत असतात. आपला असा एक अनुभव आहे की त्या अगदी असं धरसोड करण्याचं त्यांचं काम तो प्रकार नसतो त्यांचा, त्याच्यामुळे त्या अगदी त्यांना दिलेलं काम अगदी प्रामाणिकपणे त्या सगळं करतात. आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी एखाद्या कारखान्यातली ऍडव्हर्टाईज वगैरे येते त्यावेळेला ते पर्टिक्युलरली हे करतात की इथे आम्हाला महिलांचीच गरज आहे, इथे पुरुषांनी अप्लाय करू नये, असं पण आपल्याला बरेचदा निदर्शनास येतं.
0: बरं, आता हे झाले तुम्ही सांगितलं संघटित महिला कामगार आहे, पण आता असंघटित मध्ये अशा कोणत्या महिला कामगारांना आपण विशेष विश्लेषण करू शकतो?

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कामगारांसाठी असलेला कार्यक्रम कामगार सभा। या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात संघटित आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या। या विषयावर ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया।
1: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो कामगार सभा या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व कामगार मंडळींना सप्रेम नमस्कार। श्रोतेहो कामगार म्हटला तर कामगार हा विशिष्ट इंडस्ट्रीमध्ये काम करणारा, कारखान्यात काम करणारा, खदानीमध्ये काम करणारा असा

0: असंघटित कामगारांच्या याच्यामध्ये आपण बघूया की शेतावर शेतमजुरी करणाऱ्या बाई महिला आपल्या तो एक फॅक्टर आहे. नंतर ज्या आज आमच्या घरी घरगुती काम करणाऱ्या सगळ्या महिला, आताच मी जसं परत बोलले की कॉटन मार्केटला ज्या महिला हारे उचलणाऱ्या म्हणजे भाज्यांचे मोठ्याले आपल्या डोक्यावर हारे घेणाऱ्या घेऊन जाणाऱ्या बायका मिनिमम पैशांमध्ये त्या काम करतात आहे, अशा ह्या सगळ्या महिला ह्या सगळ्या असंघटित याच्यामध्ये येतात. आणि त्या व्यतिरिक्त ज्या कंपनीज आहे छोट्या ज्या काही कंपनी टाईपच्या आहेत ते 10 पेक्षा कमी लोक काम करतात त्यांना सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल की त्या सुद्धा असंघटित मध्येच त्या महिला येतात आहे. त्याच्यामुळे असंघटित ह्या ज्या महिला आहेत यांचा मोठ्या प्रमाणात ह्या असंघटित सेक्टरमध्ये काम करतात आहे. कारण खेडेगावांमध्ये तुम्ही बघाल की ऑलमोस्ट ऑल सगळ्याच महिला ज्या आहेत ऑलमोस्ट ऑल त्या शेतीचे काम अगदी सगळ्या सीझन मध्ये त्या काम करत असतात. पण आम्ही हे पण बघतो की त्यांच्या समस्या पण खूप आहेत मग दोन्ही याच्यामध्ये, म्हणजे शहरी भागांमध्ये घरगुती काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याही सुद्धा समस्या आहेत आणि ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या महिला त्यांच्या सुद्धा खूप भरपूर समस्या आहेत.
1: अर्थातच कारण आता समस्यांना सामोरे जाणे हे प्रत्येक व्यक्तीच्या याच्यावर आहे, मग ते कामगार असोत की एम्प्लॉईज असोत की अजून स्वतःचे बिझनेस करणारे असोत. बरं, पण मॅडम आता असा प्रश्न पुन्हा विचारावासा वाटतो की आता संघटित महिला कामगारांचे असे काही विशेष अधिकार पण संविधानात्मक दिलेले आहेत का?
0: निश्चितच दिलेले आहेत आम्हाला संविधानाने. आमचं आर्टिकल 14, 15, 15(2) and 16 याच्यामध्ये आम्हाला जे अधिकार आहे म्हणजे फंडामेंटल राईट्स आणि आमचे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स या दोन्हीमध्ये आम्हाला अधिकार दिलेले आहेत. म्हणजे डेफिनेटली की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे राज्यांनी आपले कायदे बनवायला पाहिजे महिलांसाठीचे. तर त्या याच्यामध्ये आपण बघूया आता की जसं मॅटर्निटी लिव्हचा हा ऍक्ट 2013 की ज्या याच्यामध्ये एखाद्या महिलेचं समजा तिचं अबॉर्शन जरी झालं तर तिला सुद्धा सुट्टी मिळायला पाहिजे. संघटित क्षेत्रामध्ये बोलते मी. आणि तिचं डिलिव्हरी जर झाली तर तिला मॅटर्निटी लिव्ह सुद्धा तिला मिळायला पाहिजे. आता तर ऍक्च्युली ती एक्सटेंड पण करण्यात आलेली आहे आता ती मॅटर्निटी लिव्ह जी आहे ती. आणि त्या व्यतिरिक्त इक्वल रिम्युनरेशन म्हणजे फॉर द एका समान कामासाठी म्हणजे एका पुरुषाला जास्त पगार आणि महिलेला कमी पगार असं डिस्क्रिमिनेशन ते करू शकत नाही. आणि हा आम्हाला मला असं वाटतं की आम्हाला हे संविधानाने आम्हाला दिलेले अधिकार आहेत आणि त्याच्यामुळे याचं पालन सुद्धा एम्प्लॉयर आहेत त्यांना ते करावं लागत आहे. जर ते त्यांनी नाही केलं तर मग त्यांच्या विरुद्ध सुद्धा कारवाई व्हायचे सगळे पूर्णपणे शक्यता असतेच.
1: बरं, हा झाला मॅडम संघटित महिला कामगारांचे विशेष अधिकारांबद्दल बोलले. पण आता असंघटित महिला कामगारांचे पण विशेष अधिकार असे कोणामार्फत म्हणा किंवा त्यांचे पण अधिकार असे आहेत का?
0: बघा, आता त्यांचे अधिकार असे आहेत की ते कुठून तरी आम्हाला ते आणावे लागतात आहेत असं म्हणता येईल आपल्याला. आणता येतील इन द सेन्स की बिफोर दॅट मी एक एवढं फक्त एक संघटित कामगारांच्या संदर्भातल्या महिला ज्या आहेत तिथे की जशा ज्याही ठिकाणी फॅक्टरीज आहेत जिथे 10 पेक्षा जास्त महिला काम करत असतील किंवा तिथे जास्त हे आहे त्या ठिकाणी एक ICC कमिटी सुद्धा फॉर्मेशन झाली पाहिजे, इंटरनल कंप्लेंट कमिटी. जसं की आता पॉश ऍक्ट आहे प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम सेक्शुअल हॅरेसमेंट ऍट वर्क प्लेस या अंतर्गत सुद्धा हा सुद्धा एक प्रोटेक्शन संघटित महिलांना मिळून राहिलेला आहे. पण असंघटित मध्ये मात्र हा फॅक्टर नाही आहे. त्या अक्षरशः पूर्णपणे त्यांना कोणतेही कायद्यांचे काही जे असं म्हणता येईल की नाही आहे त्या प्रोटेक्टेड नाही आहेत त्या महिला. कारण त्यांना पाहिजे तेव्हा समजा आता मी म्हणते की मॅटर्निटी लिव्ह मी जर एखाद्या फॅक्टरीमध्ये काम करते संघटित क्षेत्रात काम करते त्यावेळेला प्रेग्नन्सी मध्ये मला 6 महिन्यांच्या सुट्ट्या मिळतात आहे म्हणजे मला कामावर कोणी काढू शकणार नाही. पण असंघटित क्षेत्रात तसं आहे का? अजिबात नाही. जर मी प्रेग्नंट राहिली आणि मी कामावर जर नाही गेली तर मला लगेचच काढलं जातं. तसंच मला इथे मला पगार माझा किती असावा तो सुद्धा मला डिसाईड करता येत नाही. तर मग त्याच्यासाठीच आपण एक बघूया की एनजीओ ज्या आहेत नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहेत त्या काम करतात आहे. जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खूप वर्षांपासून डॉक्टर रुपाताई कुलकर्णी यांनी मोलकरीन संघटना त्यांनी नागपूरमध्ये त्याची चळवळ त्यांनी चालवली आणि त्या याच्यामध्ये त्यांनी अनेक महिलांना त्या चळवळी सोबत घेतल्यामुळे आज नागपूरमध्ये काही भागात मात्र सगळ्या भागांमध्ये अजूनही नाही आहे की त्या बायकांना महिलांना त्यांचे अधिकार कळलेले आहेत. या अनऑर्गनाइज असल्यामुळे इथे सगळे हे प्रॉब्लेम्स येतात आहे. इथे कुठेतरी आता मला असं वाटतं की संघटनांना म्हणजे एनजीओ जे आहे त्यांना तिथे पण काम करण्याची गरज येणार आहे. तसंच आम्ही बघतो की शेतावर ज्या मजुरी करणाऱ्या महिला आहेत ज्या कापूस वेचायला जातात किंवा शेतात काम करतात नेहमी असं बघण्यात येतं की पुरुषांना महिलांपेक्षा जास्त पैसे दिले जातात.
1: बरोबर आहे. कारण आता अशा ज्या समस्या ज्या आहेत संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगार तर यांचे अधिकार पण त्यांना माहीत नसावे ज्या असंघटित मध्ये आहेत कारण त्या अशिक्षित असल्यामुळे त्यांना या गोष्टी काही माहीत नसतात. तर संघटित महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीव असते असे आपण वाटतं का की त्यांना ती जाणीव असतेच?
0: काही अंशी आहे त्यांना जाणीव आहे की

0: माझे काय अधिकार आहेत याची त्यांना काही अंशी आहे असं मला वाटतं. हा अवेअरनेस आहे पण तिथे कुठेतरी हतबलता ती सुद्धा दिसून येते. एज्युकेशन आहे, संघटित ठिकाणी पण आहेत पण हतबलता आहे. हा ज्याला थोडा आपण असं म्हणूया की एज्युकेटेड वाला हा याच्यामध्ये, पण त्याच जर महिला इकडे जसं दुसऱ्या कंपनीज मध्ये ज्या आहेत ज्यांचं एज्युकेशन इतकं जास्त नाही आहे, पण त्यांच्यासाठी एक टाइम फिक्स झालेला आहे की तुम्ही इतके ते इतके वेळांमध्ये तुम्हाला काम करायचं आहे आणि त्या पद्धतीने त्यांच्या शिफ्ट चालतात. त्यांच्या कामापेक्षा जास्त काम केलं तर त्यांना ओव्हर टाइम पण त्यांना. त्याच्यामुळे जसं वाटायला लागते आयटी सेक्टर इज इट ऑर्गनाइज सेक्टर आहे की हे अनऑर्गनाइज सेक्टर मध्ये जात आहे, हा एक प्रश्न पडतो.
1: बरोबर आहे. आणि मला वाटतं संविधानानुसार 8 तासाचा जो वेळ आहे एक कार्य करण्याचा प्रत्येक फॅक्टरीमध्ये असो किंवा नोकरी पेक्षा पण महिला असो, तर यांना 8 तासाचा जो वेळ दिलेला आहे 3 शिफ्ट मध्ये काम चालतं जनरली ज्या 24 तास चालणाऱ्या कंपनी आहेत आणि 24 तास फॅक्टरीज ज्या चालतात त्याच्यामध्ये. बरं मॅडम, आता एक आपण थोडासा एक विरंगुळा घेऊया. श्रोते हो, आपण कार्यक्रम कामगार सभा आणि या कार्यक्रमात आज आपण तज्ञ म्हणून ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांना बोलवलेलं आहे आणि याचा विषय आहे संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि त्यांच्या समस्या. तर मॅडम, आपण कामगार मंडळींना तुमच्या आवडीचं एखादी गीत ऐकवूया. तुम्ही जर तुमच्या मुखाद्वारे ते थोडस गाऊन दाखवलं तर अतिशय छान वाटेल.
0: निश्चितच मला एक नेहमीच मराठी भावगीत मधलं आशाताई भोसले यांचं गाणं खूप आवडतं आणि निश्चितच कामगार ह्या विषयाशी आल्यामुळे कदाचित ते त्याला रिलेट होत असेल नसेल होत मला म्हणजे तेवढी कल्पना नाही आहे, पण तरी सुद्धा मला ते गाणं खूप आवडतं. गाण्याचे बोल आहेत, जीवायला गा राहिले दूर घर माझे पाऊल पडले, आणि समोर आपण ऐकणार आहोत आशाताईंच्या गोड आवाजात ते गाणं आपण ऐकणार आहोत.
1: तर कामगार बंधू भगिनींनो ऍडव्होकेट डॉक्टर रेखा मॅडमचं गीत आपण ऐकूया.

0: कामगार बंधू भगिनींनो, आताच आपण डॉक्टर रेखा मॅडमचं गीत ऐकलं, आपल्या सुद्धा ते नक्कीच आवडलं असणार. तर मॅडम, पुन्हा आपण मुलाखतीच्या पुढे जाऊया. पुढचा प्रश्न असा विचारायचं वाटतं मॅडम, की आता संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगार यांना युनियन असणे गरजेचे वाटते काय?
1: निश्चितच युनियन असणे अतिशय गरजेचं आहे, कारण त्या युनियन जर राहिली तर मला माझे प्रश्न कुठेतरी, मला माझे प्रश्न मांडायचे असतील तर मला तो एक प्लॅटफॉर्म मिळतो. मी एकटी तर मी कुठेच, म्हणजे मला माझ्यावर जर काही विपत्ती आली, काही मला प्रॉब्लेम्स आले काम करत असताना, तर मी माझे प्रश्न कुणाकडे सोडवावे. बरेचदा असं होतं की मी जर इंडिव्हिज्युअली जर मी कुठे गेली माझा प्रश्न घेऊन, तर तो माझा कितपत सुटेल किंवा सुटणार नाही ही मला खात्री नसल्यामुळे मला असं वाटतं की युनियन जर ती राहिली तर निश्चितच त्यातले काम करणारे सगळे जे लोक आहेत ते एका विशिष्ट पद्धतीने ते लोक काम करत असतात आणि ते कामगारांचं भलं व्हावं हा उद्देश पूर्णपणे त्यांच्या डोक्यामध्ये असल्यामुळे ते आपले प्रश्न, म्हणजे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांच्या फॅक्टरी ओनर म्हणावा किंवा त्यांच्या समोर ते मांडू शकतात. आणि त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म युनियन असणं अतिशय गरजेचं आहे.
0: बरोबर आहे, कारण आजकाल संघटित होऊन युनियन द्वारे लढा देण्यासाठी एकजूट होणे हे गरजेचं. बरं, आता आपण मॅडम असा प्रश्न पुन्हा विचारायचं वाटतो, तो म्हणजे समस्या या सर्वांना आलेल्या असतात, मग ते महिला कामगार संघटित असो की असंघटित असो,

0: तर विशेष म्हणजे संघटित महिला कामगारांना अशा कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते?
1: बहुतेकदा तर असं होतं की एक तर त्यांच्या कामांच्या ज्या वेळा असतात, म्हणजे जरी आम्हाला इथे सांगितलेलं असेल की आम्ही शिफ्ट मध्ये काम करतोय किंवा आम्हाला ह्या वेळ जी आहे ती आमची 8 तासांची असायला पाहिजे वगैरे, पण एखाद्या वेळेला समजा ऑर्डर जर जास्त आला त्या कंपनीकडे की एखादी तुम्हाला ऑर्डर कम्प्लीट करून द्यायचा आहे, तर त्यावेळेला मात्र मग त्या कामगारांना, ज्या महिला कामगार असू द्यात किंवा पुरुष कामगार असू द्यात, त्यांना त्या याच्यामध्ये ती ऑर्डर कम्प्लीट करण्यासाठी त्यांना 8 तासांपेक्षाही जास्त त्यांना काम करावं लागतं तिथे. आणि त्यावेळेला पर्टिक्युलरली समजा महिला ज्या असतील, कारण त्यांचा ठरलेला एक पिरियड आहे की मी एवढा वेळ काम करणार मग मी घरी जाणार, आणि घरातलं पण तिला बघायचं असतं, घरातले लहान मुलं आहेत, घरातले बाकी वृद्ध मंडळी असतील किंवा काय, त्या याच्यात तिला स्वतःला खूप जास्त सगळ्या प्रश्नांना ती सामोरे जात असते. तिला जर भरपूर पगार असेल तर तिच्याकडे अजून ती कुणाला कुणाची तरी मदत घेऊन त्या प्रश्नांना ती सोडवू शकते. पण आपण असं बघतो की मेजॉरिटी ज्या आहेत महिला ज्या फॅक्टरीज मध्ये काम करतात त्यांना इतका पगार मिळत नाही की त्या अजून कुणाला तरी आपल्या हाताशी घेऊन काम करून घेतील घरातलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो एक महिलांच्या संदर्भातला एक मेजर प्रॉब्लेम मला असं वाटतं तो येतो. दुसरं असं की अगदी लहान मुलं जर घरात असतील आणि त्यांना जर ती महिला सोडून आलेली असेल घरी, तर त्या मुलांचा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. त्या व्यतिरिक्तही इतरही ज्या समस्या, म्हणजे मग त्या ह्याच्यातनं होणारी सगळी धावपळ, चिडचिड, या सगळ्या समस्या तिला भेडसावत असतात. असंघटित मध्ये तर आम्ही, मला असं वाटतं की तिथे तर अनेक प्रश्न आहेत, कारण तिथे प्रोटेक्शनच नाही, लीगल प्रोटेक्शनच नसल्यामुळे, म्हणजे तिला फक्त काम करायचं आहे, कारण तिला पैसे, त्यातनं तिचं घर, कारण असंघटित ह्या महिला ज्या आहेत त्या अशिक्षित आहेत, नंतर त्यांच्या जो तेवढे फायनान्शियल त्यांचे नाही आहे, घरातनं आर्थिक जे आहे ती फार समस्या आहे, घरात अनेक प्रश्न आहेत, घरात असलेले व्यसनाधीनता, त्याच्यामुळे त्या महिलेला घराच्या बाहेर पडावं लागतं ह्या सगळ्याच्या, त्याच्यामुळे तिला कामाचा, म्हणजे जेवढ्या वेळ ती जास्त काम करेल तेवढ्या वेळ तिला त्यातनं पैसे जास्त मिळतील, हा तिच्या डोक्यामध्ये असलेला विषय असतो. कारण मी बऱ्याच जणींना, मी रिअली, म्हणजे आय फील सो बॅड याच्यामध्ये की माझ्या भागातल्या 2-3 महिलांना मी आहे काम करत असताना त्या कुणाला हार्ट अटॅक आला, कुणाला ब्रेन हॅमरेज झाला आणि तिथल्या तिथे त्या गेल्यात, म्हणजे त्यांना त्याच्यामुळे त्यांचं त्या आपल्या स्वतःच्या हेल्थवरही त्यांचं कधीच लक्ष त्या देत नाहीत, कधीच देत नाही. काही झालं असेल तर तिथलंच आपलं काहीतरी घरातलं घेऊन त्या आपलं चालवत असतात. त्याच्यामुळे इथल्या समस्या अनेक आहेत. म्हणून यांच्यासाठी मला असं वाटतं की मधल्या याच्यात असं झालेलं होतं की या ज्या महिला अनऑर्गनाईज सेक्टर मधल्या ज्या आहेत, जसं आता मोलकरीन संघटनेच्या माध्यमातून की त्यांना एक आफ्टर 50 इयर्स नंतर, 55 इयर्स नंतर त्यांना पेन्शन मिळावी, हा एक विषय धरला गेला होता, पण त्याच्यानंतर काहीच झालेलं नाही आहे. किंवा त्यांच्या मुलांना काहीतरी फॅसिलिटीज, म्हणजे 10वीपर्यंतच्या त्या मधल्या काळात LIC माध्यमातून एक योजना चालली होती की त्यांना 9वी-10वीपर्यंतच्या मुलांना एक मिळायची, त्यांना स्कॉलरशिप मिळायची, घरगुती कामगार करत असणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी त्यांना एक चांगलं हेल्थ चेकअप होणं गरजेचं आहे. किंवा त्यांना जसं की 55 वर्षांच्या झाल्यानंतर त्यांना एक काहीतरी काइंड ऑफ पेन्शन त्यांना मिळावी की सो दॅट त्यात आपले औषध पाणी तरी कमीत कमी करू शकतील, अशा पद्धतीचं होणं मला असं वाटतं जास्त गरजेचं आहे. किंवा त्यांच्या कामगारांच्या घरी समजा डिलिव्हरी झाली त्यावेळेला त्याच्यासाठीच एक मदत असं जर झालं तर निश्चितपणे, कारण आता बघा की त्यातही आहे की समजा एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर त्याला पैसे मिळतील, पण ते पैसे मिळवायसाठीचा किती वेळ जातो त्यांचा, किती ऑफिसेसमध्ये जाऊन त्यांना कागदांची पूर्तता करता करता त्यांना वाटत नको हे पैसे आम्हाला आता, अशा पद्धतीची जी भावना आहे ते मला वाटतं त्याऐवजी त्याला सोप्या पद्धतीने त्याला करण्यात यावं, तरच खऱ्या अर्थाने कामगारांचं आपण जे म्हणतोय की कल्याण होऊ शकतं.
0: बरोबर आहे, कारण असंघटित कामगार त्यांना आर्थिक परिस्थितीशी झगडावं लागतं आहे, आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आहे, अशा परिस्थितीत त्यांचा काहीतरी आपल्या समाजाने म्हणा, सरकारने म्हणा, काहीतरी विशेष लक्ष देऊन त्यात काहीतरी कायदे काढणं गरजेचं ठरतं. बरं, पण शेवटी जाता जाता एक असा पुन्हा प्रश्न विचारायचा वाटतो की संविधान आपल्याला आहे आणि संविधानाने दिलेले अधिकार सुद्धा आहेत, पण ते पूर्णतः अमल होत आहेत की नाही यावर आपण काय सांगू शकाल?
1: नाही, दुर्दैवाने आपल्याला असं म्हणता येईल की संविधान आहे, संविधानातल्या तरतुदी पण आहेत, पण त्याच्यावर जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे ती अंमलबजावणी अजिबात होत नाही. आणि त्याच्यामुळेच मग आपण आता म्हणतोय की जे काही कायदे पण झालेले ना संविधानाच्या माध्यमातूनच कायदे पण आपल्याला मिळालेले आहेत, पण मग त्या कायद्यांचा उपयोग पाहिजे तसा होत नाहीये. म्हणजे आज आपण असं म्हणूया की एखाद्या लेबरवर एखादा जर काही जर त्याच्यावर त्याच्या कंपनीमध्ये फायनान्शियल याच्यामध्ये जर त्याला वाटलं की मला डावलं गेलं किंवा काय झालं, तो जेव्हा लेबर कोर्ट मध्ये त्याची केस घेऊन येतो त्याची केस त्याला करता करता 10-15 वर्ष त्याचे निघून जातात. म्हणजे त्याचा उमेदीचा जो काळ आहे तो त्याचा एक निघून जातो. माझ्याकडे आता एक जण

0: म्हणजे मला फार चांगल्याने लक्षात आहे की त्यांनी 1 लाखाचा दावा टाकलेला होता. 1 लाखाच्या दाव्याला आता जवळपास त्यांच्या केसला 12 वर्ष होऊन गेले. ते म्हणतात की मी आतापर्यंत वकिलांना माझी फी वगैरे जर मी काउंट केली तर मी उगीच केस टाकली की काय असं मला आता वाटायला लागलेलं आहे. तर मला असं वाटतं की हे सुद्धा कुठेतरी म्हणजे कामगार जे न्यायालय आहे तिथे सुद्धा त्यांचे कामगारांचे जे निकाल आहे ते लवकरात लवकर जर सोडवण्यात आले तर लोक सुद्धा तिथनं सुद्धा त्यांना त्याचा फायदा होईल, निश्चितच फायदा होईल. आणि त्यांना काय म्हणता येईल त्याला की खरंच बाबा मी कोर्टात गेलो आहे तर मला त्याचा फायदा झाला असं तो बाकी लोकांना सुद्धा सांगू शकतो. नाहीतर एक निराशाजनक चित्र आहे की लवकर केसचा निकाल लागत नाही त्याच्यामुळे काय करायचं कोर्टामध्ये जाऊन सुद्धा. म्हणजे ही जी आहे म्हणून मला असं वाटतं की संविधानाने तर आम्हाला सगळं दिलेलं आहे पण आम्ही जी अंमलबजावणी करणारे जे लोक आहो इम्प्लिमेंटेशन जी आहे ते लोक पाहिजे तेवढ्या तत्परतेने कोणी करत नाहीये आणि त्याच्यामुळेच हा जो विसंवाद जो काही किंवा आपल्याला विसंगती जी काही दिसते आहे ती आपल्याला आज समाजामध्ये ती दिसते आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळेच कामगारांनी किंवा अजूनही सगळ्याच म्हणजे ज्याही कुठलेही प्रश्न जे सोडवायचे असतील तर त्यासाठी संघटित येऊनच तुम्हाला काम करावं लागेल. आणि पर्टिक्युलरली आपण ज्या कामगारांच्या संदर्भात बोलतो त्यावेळेला त्यांनी त्यांच्या चांगल्या पद्धतीच्या युनियन त्यांनी तयार करणं ते पण गरजेचं आहे. कारण युनियन मधले सुद्धा लोक कधी कधी काय काय करतात त्याचे सुद्धा आपल्याकडे बरेचसे उदाहरण आहे. त्याच्यामुळे खरंच इथे प्रामाणिकपणे काम करणारे लोक आणि प्रामाणिकपणे ह्या संघटना युनियन चालविणे ही सुद्धा जबाबदारी आमची आहे. कारण आम्हाला संविधान जेव्हा सांगत आहे की आम्ही सगळे इक्वल आहोत तर मग आम्ही निश्चितच मला असं वाटतं की आपण त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी काम सुद्धा करायला पाहिजे. कोणाचंही डिस्क्रिमिनेशन होऊ नये, कोणाचंही आम्ही शोषण करू नये, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जर पाळल्या तर मला असं वाटतं की आमचा हा जो कामगार आहे जो खरंच आमचा बॅकबोन आहे यांच्याशी आम्ही कुठेच काही उभे राहू नाही शकत आहे. आज आम्ही पाहतो एवढ्या मोठ्याल्या बिल्डिंग ज्या उभ्या राहतात आहे त्या कोणाच्या भरोश्यावर उभ्या राहतात आहे कामगारांच्या. आणि त्यांना जर आम्ही फॅसिलिटीज नाही चांगल्या प्रोव्हाइड केल्या म्हणजे आज जर तो त्या बिल्डिंग वरनं पडला तर त्याच्यापासून मी कसा सुटून बाहेर पडेल याच्यासाठी लोकांचा प्रयत्न असतो की ना की त्याला त्याच्या परिवाराचं काय होईल किंवा मी त्याच्या परिवाराला कसं प्रोटेक्ट करू ही भावना नसल्यामुळे पण खूप सगळे प्रश्न निर्माण होतात.
1: शेवटी जाता जाता मॅडम आपल्या वेळ पण आता संपत आलेला आहे, महिला कामगारांना असा संदेश तुम्ही काय प्रदान करणार?
0: मी महिला कामगारांच्या संदर्भात मला असं वाटतं की तुम्ही काम तर नेहमी करतच असता, दिवस रात्र तुम्ही काम करत असता पण याच्या सोबत तुम्ही तुम्हाला जे काही आम्हाला संविधानाने दिलेले अधिकार आहेत आणि संविधान काय म्हणत आहे याची सुद्धा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ती जाणीव किंवा आपण त्याचं वाचन करणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण आम्ही संविधानातल्या काय तरतुदी आहेत हे आम्ही कधी वाचतच नाही, आम्हाला त्या माहितीच नाही आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संविधान हे सगळं आहे त्याच्याच बेसवर आम्हाला आमचे अधिकार सगळे मिळणार आहेत. त्याच्यामुळे सर्व महिलांनी शिक्षित असो वा अशिक्षित असो त्यांनी कुणाच्या तरी मदतीने त्यांनी संविधानाचं वाचन करून आपला लढा आपल्यावर होणारे अन्याय अत्याचारच्या व्यतिरिक्त जर कुणावर काही अन्याय अत्याचार होत असेल त्याच्यासाठी सुद्धा सक्षमपणे उभं राहण्यासाठी मला असं वाटतं की महिलांनी सर्वच महिलांनी संविधानाचं वाचन करणे आणि त्याला आत्मसात करणे हे जास्त महत्वाचं मला वाटतं.
1: अर्थातच कारण आज कामगार मंडळींच्या समस्या सोडविण्यासाठी आपलं संविधानच हे एक महत्वाचं ठरतं आणि संविधानानेच आपल्याला जे काही अधिकार दिलेले आहेत महिला कामगार असो की पुरुष कामगार असो. तर कामगार सभा या कार्यक्रमात मॅडम तुम्ही आज खास वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मी कामगार मंडळींतर्फे तसेच ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.
0: धन्यवाद. नमस्कार.
2: श्रोतो आताच आपण कामगार सभा या कार्यक्रमात संघटित आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या या विषयावर ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

ही गीतरचना होती शंकर रामाणी यांची, संगीतकार आणि गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर. संध्याकाळचे 7 वाजतात. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. आधुनिकीकरणासाठी नागपूर विमानतळाचे GMR कंपनीला हस्तांतरण. आणि नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारने जारी केला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर पासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे. यात कोकणातल्या आंबा आणि काजू पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या 209 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचाही समावेश आहे. या जिल्ह्यातल्या 1,34,000 अधिक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर मधल्या शेतकऱ्यांचं गेल्या 2 महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची 106 कोटी रुपयांच्या मदतीचा यात समावेश आहे. 95,000 अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात

या काही जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनाही या मदतीचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम येत्या 8-10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत दिलं होतं. याशिवाय कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषी मंत्र्यांनी दिलं आहे. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्यांचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी SIT नेमण्याचे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष राजीव खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. 2023-24 मध्ये राज्यभरात जंगलाला लागलेल्या आगीच्या 5,100 घटना घडल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज सभागृहात दिली. यात 11,580 हेक्टरवर वन जमिनीचं नुकसान झालं असं त्यांनी सांगितलं. यातल्या 7,042 घटना एकट्या गडचिरोली जिल्ह्यातल्या आहेत. मुंबई उपनगरी रेल्वेत 2 दिवसापूर्वी झालेल्या एका प्रवाशाच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. या मुद्द्यावर सरकारनं 29 जूनला सभागृहात निवेदन द्यावं असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. हे प्रकरण अतिशय गंभीर असून सामान्य नागरिकाच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे असं पटोले म्हणाले. उपनगरी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी सभागृहात चर्चेची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास तातडीनं करावा आणि काय कारवाई केली याबाबत सभागृहात सरकारनं निवेदन द्यावं असं ते म्हणाले. यावर अध्यक्ष नार्वेकरांनी सरकारला याबाबत 29 जूनला सभागृहात निवेदन देण्याचे निर्देश दिले आहेत. मयंक लोहार या तरुणाची 2 दिवसापूर्वी अंधेरी ते बोरीवली प्रवासादरम्यान सचिन सुवर्णा यांनी चाकू भोसकून हत्या केली होती. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. 18 मे रोजी डहाणू इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 13 जणांचा झालेला मृत्यू आणि त्याआधी कल्याण अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या अपघातात 11 जण मृत्युमुखी पडणं याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील शिंदे यांनी उपस्थित केली होती. या मार्गावर दर तासाला बस सोडायचे निर्देश दिले असून लवकरच ही वारंवारिता दर 1/2 तासात एक बस अशी होईल असं सरनाईक यांनी सांगितलं. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये हडपसर दापोडी आणि फुगेवाडी भागात मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नागपूर इथला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मध्य भारतातला प्रमुख विमानतळ म्हणून उदयास येईल. तसंच या विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ GMR या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. या आधुनिक विमानतळाच्या माध्यमातून कार्गो प्रकल्प देखील साकार होईल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगानं होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. तर भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू म्हणाले.

0: करेल. नसरापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याबद्दल आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. आरोपीच्या शिक्षेबाबतचा निवाडा न्यायालय येत्या सोमवारी देणार आहे. आरोपीवर दाखल सर्व गुन्हे सिद्ध झाल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. गेल्या 1 मे रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन 55 दिवसात खटल्याचा निकाल लागला आहे. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 अधिक प्रकरणात तपास करताना CBI अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात 200 जास्त डिजिटल अटक प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत CBI तपास करत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून अलीकडेच शिवसेनेत सामील झालेले खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांबरोबर अर्वाच्य भाषा वापरल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे. संजय दीना पाटील यांच्या संवादाच्या निषेधात आज पत्रकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला. अतिगरजू कुटुंबांना मोफत धान्य पुरवठा करणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य दिलं जात होतं. त्याऐवजी त्याचं वाटप दरवेळी 7 किलो प्रमाणे करण्याचा शासनाचा विचार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 मध्ये तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं 13 जुलैपर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा दुरुस्ती कायदा 2026 बद्दल नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पावसानं आजही हजेरी लावली. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास खामगाव तालुक्यातल्या काळेगाव, कंचनपूर, बोरी, अडगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. रत्नागिरीत पावसाचा जोर आजही कायम आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात पुन्हा संततधार सुरू झाली. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मध्यरात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून रावेर तालुका आणि सातपुडा पर्वतरांगात अतिवृष्टी झाली वृत्त आहे. मराठवाड्यात उद्या आणि परवा दमदार पाऊस होईल तर कोकणात 30 जून पर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. आधुनिकीकरणासाठी नागपूर विमानतळाचे GMR कंपनीला हस्तांतरण. आणि नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15

0: यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता आपण ऐकणार आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: मुद्रांक नोंदणी प्रक्रियेतील गैरव्यवहारांची महालेखा परीक्षकांमार्फत चौकशी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी राज्य सरकार विशेष कृती दलाची स्थापना करणार. कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांपेक्षा अधिक मदत मिळणार. मंत्री नितेश राणे. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची वैशिष्ट्ये. महसूल विभागातील मुद्रांक नोंदणी प्रक्रियेतील गैरव्यवहारांची महालेखा परीक्षकांमार्फत चौकशी केली जाणार असून त्यासाठी स्वतंत्र कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींच्या दस्त नोंदणीबाबत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींच्या दस्तांची बेकायदा नोंदणी करून कोट्यवधींचा महसूल बुडवल्याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आल्याचं मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं. तसंच मुद्रांक शुल्कातील अर्धन्यायिक अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापाल यांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल अशी घोषणाही बावनकुळे यांनी केली. मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीने कमी

जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. मुद्रांक शुल्क निश्चित करताना कायद्याचं पालन करूनच ही निश्चिती करावी लागेल अशा सूचना देण्यात येतील आणि त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असं बावनकुळे म्हणाले. दरम्यान राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. तसंच कृती दल स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून त्यामार्फत हे प्रकार रोखण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसंच गडचिरोली जिल्ह्यात साखरफाटा इथं नायब तहसीलदारावर हल्ल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्यासाठी परवानगी देण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या संबंधित प्रांत अधिकाऱ्यावरही कारवाई करण्यात येईल असंही मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण निर्माण करणाऱ्या उद्योगांना बंद करण्याची नोटीस त्वरित बजावण्यात येईल आणि प्रदूषण रोखण्यासाठी 3 टप्प्यातील विशेष कार्यक्रम आखण्यात येईल अशी घोषणा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश उद्योगांचा पाहणी दौरा आपण केला असून प्रदूषणाचा गंभीर प्रकार पाहिला आहे. मात्र हे सर्व उद्योग एका रात्रीत बंद करणं शक्य नाही, त्यामुळे 3 टप्प्यात उपाययोजना आखण्यात येतील आणि मग त्याच राज्यभरात लागू करण्यात येतील अशी माहिती देखील मुंडे यांनी यावेळी दिली. पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर नियोजित वराची वधूकडून झालेल्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथक नेमण्याचे निर्देश तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी विधानसभेत दिले. याबाबतचा मुद्दा सभागृहात सुनील शेळके यांनी उपस्थित करताना हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी केली होती. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी विशेष तपास पथक नेमण्याची मागणी केल्यावर तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी हे निर्देश दिले. त्यावर भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्ष पदावरील व्यक्तीला असे निर्देश देण्याचा अधिकार आहे का असा प्रश्न उपस्थित करत निर्णय देण्याची मागणी केली. मुंबईतील लोकलमध्ये झालेल्या हत्येचे तीव्र पडसाद आज सभागृहात उमटले. लोकलमधील या घटनेनंतर नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. राज्य सरकारकडे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असून यासाठी तातडीने पावले उचलावी अशी मागणी नाना पटोले आणि भास्कर जाधव यांनी केली. या संदर्भात स्थगन प्रस्तावाची सूचना दिली. विधानसभा अध्यक्षांनी स्थगन नाकारत विषय मांडण्याची मात्र मुभा दिली. त्याचवेळी राज्य सरकारने यावर त्वरित उपाययोजना करावी तसंच सोमवारी याबाबत सभागृहात निवेदन करावं असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले. कोकणातील आंबा आणि काजू पिकाचं तब्बल 90% नुकसान झालं असून ही परिस्थिती पाहता राज्य सरकार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या अर्थात NDRF निकषांच्या पलीकडे जाऊन बागायतदारांना विशेष बाब म्हणून वाढीव आर्थिक मदत देईल असं आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी सभागृहात दिलं. निलेश राणे यांनी कोकणातील फळबागांच्या नुकसानीचा मुद्दा लक्षवेधीद्वारे उपस्थित करताना वाढीव मदतीची मागणी केली होती. कोकणातील बागायतदारांना तातडीने दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून 209 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव मदत आणि पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आला आहे.

0: करण्यात आलं असून त्याची अंमलबजावणी होते की नाही याची तपासणी केली जाईल असंही आबिटकर यांनी स्पष्ट केलं.
1: आत्ताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: ठाणे जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून दीर्घकालीन उपाययोजनांसाठी सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेणार राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची माहिती. अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई. मालवाहू वाहनांचे परवाने रद्द होणार मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अखेरच्या वर्षातील परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार गंभीर असून त्याच्या सखोल तपासासाठी सीआयडी चौकशी करावी अशी सूचना मुंबई विद्यापीठ प्रशासनाला करणार उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. शाळांमध्ये पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, सॅनिटरी पॅड, वेंडिंग मशीन आणि संरक्षक भिंत या सुविधा आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांचं आश्वासन. पुणे विषारी दारूकांडातील आरोपींवर मकोका लावण्याचा विचार. 22 मृतांच्या कुटुंबियांना मदत देणार राज्य सरकारची विधान परिषदेत ग्वाही. ही होती विधान परिषदेच्या

कामकाजातली काही क्षणचित्र. गुरुवारी सभागृहाच्या कामकाजाची सुरुवात विशेष बैठकीने झाली. बारवी धरणातील जलसाठा 35% आल्यानं ठाणे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या परिस्थितीवर शासन गांभीर्याने उपाययोजना करत असून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत औद्योगिक क्षेत्रासाठीच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. तसंच वाढतं शहरीकरण आणि लोकसंख्या लक्षात घेऊन दीर्घकालीन जलनियोजनासाठी नगरविकास, जलसंपदा आणि पाणी पुरवठा विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर म्हणाल्या की MIDC मालकीच्या बारवी धरणातून ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या शहरांना पाणी पुरवठा केला जातो. अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबल्यानं उपलब्ध जलसाठ्याचं काटेकोर नियोजन करण्यात येत असून पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात आहे. बारवी धरणाची क्षमता वाढवण्याबाबतच्या मागणीचीही तपासणी करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन नवीन 2 धरणं प्रस्तावित करण्यात आली असून भविष्यातील मागणीचा विचार करण्यात येत असल्याचं राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी स्पष्ट केलं. राज्यात अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा वाहनांचे परवाने रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर मंत्री सरनाईक बोलत होते. सरनाईक म्हणाले की अलीकडेच घडलेल्या 2 भीषण अपघातांमध्ये अनुक्रमे 13 आणि 11 जणांचा मृत्यू झाला असून दोन्ही घटनांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक हेच प्रमुख कारण होतं. या प्रकरणांमध्ये वाहन चालकांसह संबंधित वाहन मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित मालवाहू वाहनाचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. आवश्यक कार्यवाही नंतर मदत वितरित करण्यात येणार आहे. राज्यातील वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरचा ताण लक्षात घेऊन ST महामंडळासाठी 8300 नवीन बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. संबंधित मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात प्रत्येक तासाला ST बस चालवण्याचे निर्देश देण्यात आले असून पुढच्या 2 ते 3 महिन्यात दर अर्ध्या तासाने बस सेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील अपघात प्रवण ठिकाणांचा अभ्यास करून व्यापक रस्ता सुरक्षा आराखडा तयार करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या सहकार्याने त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात प्रवाशांना अधिकृत वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी 100 मिनी बसेसही ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, सॅनिटरी पॅड, वेंडिंग मशीन आणि संरक्षक भिंत या सुविधा आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल असं आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलं. सदस्य चित्रा वाघ यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. शाळांमध्ये असलेल्या सुविधांची माहिती मुख्याध्यापक आणि शिक्षक हे UDIS या पोर्टलवर भरतात. कधी कधी त्यांनी भरलेल्या माहितीबाबत काहींच्या मनात शंकाही असते, त्यामुळे त्याची पडताळणी करणारी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच शाळांना उपयुक्त सुविधा मिळाव्यात यासाठी लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यात भूमिका बजावावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अखेरच्या वर्षातील परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार गंभीर असून त्याच्या सखोल तपासासाठी CID चौकशी करावी याची सूचना मुंबई विद्यापीठ प्रशासनाला करण्यात येईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. अशोक उर्फ भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. वाणिज्य शाखेच्या 6व्या सत्राचे इकॉनॉमिक्स, कॉमर्स तसंच डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेस पेपर 2 या 3 विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचं 2026 मध्ये उघडकीला आलं. या प्रकरणी 3 विद्यापीठाचे कर्मचारी, 6 विद्यार्थी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु या गुन्ह्याचा सखोल तपास होऊन जबाबदारी निश्चित व्हावी यासाठी मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेला हे प्रकरण CID चौकशीला पाठवण्याच्या सूचना दिल्या जातील असंही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात मिथेनॉल मिश्रित विषारी दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात MCOCA लावण्यात येईल. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नसून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलीस,
राज्य उत्पादन शुल्क

तसंच अन्न आणि औषध प्रशासनाकडून एकत्रित कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. भाजपचे सदस्य अमित गोरखे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर उत्तर देताना कदम यांनी सांगितलं की या प्रकरणाचा तपास वेगानं सुरू असून संपूर्ण साखळी उघड करण्यात तपास यंत्रणांना यश आलं आहे. विषारी दारू तयार करणं, पुरवठा करणं आणि विक्रीशी संबंधित असलेल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागातील एकूण 13 कर्मचाऱ्यांवर

ग कांबळे आणि वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229 नऊ मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्झवर, तसंच एफ एम बँड 102 मेगा हर्ट्झवर. 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार.

0: आवड बळीराजाची या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मी संजय थोरात
1: मी शीतल निमजे
0: सर्वांचं स्वागत करतो. कार्यक्रमाची सुरुवात करूयात या छानशा पत्रानं. तर हे छानसं पत्र आलेलं आहे रवळगाव तालुका सेलू जिल्हा परभणीचं पत्र आहे. शंकर भदरगे, छाया भदरगे, सुबोध भदरगे, विक्रांत भदरगे आणि समस्त भदरगे परिवार. तसंच सोबत हे आहेत देशमुख गल्ली मोठा मारुती परभणी इथून अनंतनगर साळे आणि समस्त मित्र मंडळ. मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालन्याचं हे छानसं पत्र आहे. डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, छत्रपती संभाजीनगर, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर, मेघराज युवराज कोलतेरी, धुरा देवी, रुद्र कोळकर, वाकुळणी तालुका बदनापूर आणि हे आहेत ज्ञानेश्वर पाटील डवले ब्राह्मणखेडा, रामदास देवराव पाटील डोंगरे, सावरगाव हडप. हे छानसं पत्र पाठवतात.
1: बरं,
0: सोबत हे आहेत दसमले चौक परतूर इथून हे छानसं पत्र पाठवतात. सुरेश अप्पा दसमले, सौरभ दसमले, सुधाकर दाजी सरजे, सौजय श्रीताई दसमले, शिवानी दसमले, सौ अर्चना काटे, आकांक्षा काटे, दसमले आणि काटे परिवार.
1: अच्छा, माझ्या हातातील हे पत्र आहे मुक्काम पोस्ट नागठाणा तालुका जिल्हा वाशिम इथून गजानन परिहार, उषा परिहार, अक्षय, अतुल, सुषमा, समस्त परिहार परिवार. तसंच मुक्काम पोस्ट रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना इथून दिलीप हलगे, बंडू हलगे, छाया हलगे, मीरा, बायडाबाई, संजय, सुमित, संकेत, जयदीप, प्रेरणा, अपर्णा, दीपाली आणि समस्त हलगे परिवार. मुक्काम पोस्ट वसंगी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर इथून उमेशचंद्र नाळापुरे, वसुंधरा नाळापुरे, प्रज्ञा राजकुमार मध्यवाड, संकेत, साईनाथ, देवयानी, धनश्री आणि समस्त नाळापुरे परिवार.
0: हे श्रोते आहेत मुक्काम खेडुळा तालुका पाथरीचे श्रोते आहेत रामचंद्र डुकरे, सखाराम भगस आणि समस्त गावकरी मंडळी हे छानसं पत्र पाठवतात.
1: तसंच मुक्काम पोस्ट हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी, सायरा बानू शेख, दस्तगीर शेख, फैजन अभिषेख, शाकिर शेख, इस्लाम अभिषेख, बाबा शेख, सीमर शेख, करिश्मा शेख, सानिया शकील पठाण, बिस्मिल्ला अभिषेख, गदर शेख, निलोफर शेख हिप्परसोगा तालुका बिलोली जिल्हा नांदेड इथून चांदनी अयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद, माहिरा सय्यद आणि मित्र परिवार.
0: अच्छा,
1: जत जिल्हा सांगली इथून अल्ताफ हुजरे, सैफुलाह, सबाहत, किरत हुजरे, रेहान शेख आणि समस्त मित्र परिवार. राजमाता नगर बुलढाणा येथून नरेंद्र नरवाडे, ज्योती नरवाडे, आकांक्षा नरवाडे, आकाश कुमार आणि मित्र परिवार.
0: मुक्काम पोस्ट खानापूर चित्ता तालुका जिल्हा हिंगोली इथून हे छानसं पत्र पाठवलेलं आहे. श्रोते आहेत सदानंद मुळे, सौ संजीवनीताई मुळे, सौ साधनाताई मोगलकर, सौ अर्चनाताई रोहिणकर, कुमारी माहेश्वरी रोहिणकर, प्रियंकाताई सदानंद मुळे आणि समस्त मुळे परिवार हे छानसं पत्र पाठवतात. हे आहेत श्रोते

0: छत्रपती शाहू नगर हिंगोलीचे श्रोते आहेत, पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिकू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम इंगोले, ज्ञानेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णाचे श्रोते आहेत, शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, वैष्णवी सुवर्णा, वेणुताई, शुभम बोबडे, बालाजी बोबडे, मारुतराव भोसारे नावकीकर, गणेश मोरे आहेरवाडीकर, पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोलीचे हे श्रोते आहेत, सुनील जबडे, टेलर आर डी इंगोले, नामदेवराव शिंदे, पंडितराव शिंदे, चांदू बलखंडे, छोटूदादा इंगोले आणि समस्त मित्र परिवार।
1: या सर्व श्रोत्यांना मालिका लक्ष्मीचा गोठा या मालिके अंतर्गत लावा पक्षीपालन याविषयी महासाकांत निकम यांनी दिलेली माहिती या सर्व श्रोत्यांना खूप आवडली आणि त्या कार्यक्रमाचा फायदा समस्त आपल्या शेतकरी बांधवांना जोड व्यवसायासाठी होणार आहे। हा कार्यक्रम ऐकल्याचं या सर्व श्रोत्यांनी लिहून कळवलेला आहे। श्रोते हो, तुम्ही पत्र पाठवलं, धन्यवाद।
0: तेव्हा ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत।

या गीतानंतर बोलूया शीतल. तिगाव तालुका वडवणी जिल्हा बीडचे श्रोते आहेत तुळशीराम शिंपले पाटील, रामदास शिंपले, बाबासाहेब शिंपले, कुशीवर्ता शिंपले, कांचन शिंपले, साक्षी ठेमरे आणि समस्त शिंपले परिवार.

0: राजनांदगाव छत्तीसगड येथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनिष्का, तन्मय गजभिये आणि मित्रपरिवार.
1: हे आहेत समतानगर परळी वैजनाथचे शिवदास गलांडे, सौजयश्री गलांडे, अतुल गलांडे, अनुजा गलांडे आणि समस्त गलांडे परिवार.
0: राहणार तिरुका तालुका जळकोट जिल्हा लातूर येथून प्रज्ञा राजकुमार मध्येवाड, सुरेखा लक्ष्मी मध्येवाड, संकेत साईनाथ निखिल, निशांत मध्येवाड. मुरढव तालुका रेणापूर जिल्हा लातूर येथून भागवत मोटेगावकर, भाग्यश्री प्रसाद मोटेगावकर आणि मित्रपरिवार. जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून अनिल कुमार घोडके, वैशाली अनिल, प्राजक्ता घोडके, वैष्णवी गायत्री, यज्ञेश आणि समस्त घोडके परिवार. पांडुरंग अर्जुनराव साळवे, गजानन नादरे, मारुतराव पांचाळ, संतोष खोसे, सुंदरबाप्पा जाधव, स्वरा श्लोक आणि मित्रपरिवार. तसंच कुंभार गल्ली श्रीरामपूर येथून अशोक दले, सविता, अनिकेत, रोहिणी, ऋषिकेश, जीविका दले आणि तसंच पुनावले पुणे येथून अजय सोनवणे, करिश्मा सोनवणे, अविका सोनवणे, विशाखा सोनवणे आणि मित्रपरिवार. मुक्कामपोस तांबोळे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथून संतोष कुमार नागणे, सुजाता नागणे, सूरज नागणे, समर्थ नागणे आणि मित्रपरिवार. मुक्कामपोस फुलवळ, तालुका कंधार, जिल्हा नांदेड येथून सुधाकर गायकवाड, विक्रम, प्रीती, आशा, दीपांजली, दीक्षा वाघमारे, शशांक वाघमारे आणि समस्त मित्रपरिवार.
1: मुक्काम पोस्ट दैठणा येथून चंद्रकांत बाबूराव शेवलकर, देवेंद्र शेवलकर, पूजाताई शेवलकर, लताबाई शेवलकर, चिरंजीव संस्कार शेवलकर, कुमारी स्वरांजली शेवलकर आणि समस्त शेवलकर परिवार.
0: राहणार खुजडा तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथून भगवान कुरे, मारुती, पूर्वाजी, गोरखनाथ, आदिनाथ आणि समस्त कुरे परिवार.
1: कुंडलवाडी जिल्हा नांदेडचे हे श्रोते आहेत गंगाधर सावनकर, विजय लक्ष्मी सावनकर, राजेश, राकेश, रशिता आणि समस्त मित्र परिवार.
0: मौजे गोवर्धनचे रवींद्र पवार, मीनाताई पवार, श्रीकांत पवार, एकनाथ काळे, राजेश आनकर आणि मित्र परिवार.
1: मुक्काम पोस्ट नखाते हदगाव तालुका पाथरीचे श्रोते आहेत शिवाजी नखाते, जानवी नखाते, मानसी नखाते, मयूर कवळे, सोहम नखाते आणि समस्त नखाते परिवार.
0: मुक्काम पोस्ट खेडावाडी तालुका जिल्हा हिंगोली येथून शहाजी बोडखे, नंदा हनुमान, उत्तम बोडखे. मुक्काम असोलवाडी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथून आत्माराम आसोले, ललिता, दुर्गा आणि समस्त आसोले परिवार.
1: तर या सर्व श्रोत्यांना आवड बळीराजाचे हा कार्यक्रम खूप खूप आवडतो. तसंच आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित होणारा विचारशलक हा कार्यक्रम यांना आवडतो आणि दिल खुलास हा कार्यक्रम जो आपण मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत असतो 7:25 हा कार्यक्रम सुद्धा त्यांना खूप आवडतो. यांचं सांगणं असं आलंय की नव्याने सुरू करण्यात आलेला स्वरलहरी आणि हॅलो आकाशवाणी हे कार्यक्रम सुरू केले. कार्यक्रम विभाग प्रमुख यांचे शतशः धन्यवाद यांनी या पत्रातून दिलेले आहेत आणि कार्यक्रम पूर्ववत सुरू केल्यानंतर श्रोत्यांना या कार्यक्रमातून स्वतःचा आपला आवाज आणि स्वतःची आवड निवड श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा सुंदरसा कार्यक्रम आहे. तुम्ही छानसं पत्र पाठवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: नक्कीच. आणि कसं आहे या माध्यमातून नवीन नवीन श्रोते आपल्या आकाशवाणीशी जोडले सुद्धा जातील बरं का.
1: ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं छानसं गीत.

0: श्रोतेया छानशा गाण्यानंतर वळूया पुढच्या श्रोत्यांकडे. तर ते हे श्रोते आहेत बाबासाहेब काळे, पांडुरंग काळे, अर्चना काळे आणि बद्रीनाथ पठाळे. वेदांत प्रेरणा आणि समस्त मित्र परिवार हे छानसं पत्र पाठवतात. आणि वरुड जवळ का इथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, स्वराज वानखेडे आणि समस्त मित्र परिवार आपला अभिप्राय कळवतात. मुक्काम पोस्ट चकलंबा, तालुका गेवराई, जिल्हा बीडचे हे श्रोते दिनकर साळवे, संस्कार साळवे, अक्षय, श्रेया, श्रेयश, गंगा साळवे आणि समस्त मित्र परिवार. मुक्काम पोस्ट बोराळा धरण, तालुका मालेगाव. इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ आणि समस्त घायाळ परिवार हे छानसं पत्र पाठवतात आणि आपला अभिप्राय कळवतात. मुक्काम पोस्ट वाघोरा, तालुका माजलगाव. इथून मदनराव तांगडे, सुखदेव तांगडे, तुकाराम तांगडे, गंगाराम तांगडे, रामराव तांगडे, सौ कमलबाई तांगडे, कुमारी धनश्री तांगडे, सौ द्रौपदाबाई गायकवाड, अमोल साहेब बदाळे आणि समस्त तांगडे परिवार हे छानसं पत्र पाठवतात.
1: येताळा तालुका, धर्माबाद जिल्हा, नांदेड. येथून शंकरलाल जयस्वाल, गुलाबलाल रामलाल, गणेशलाल, शुभम प्रसाद, मीनाक्षी, दुर्गेश्वरी, ज्योती आणि समस्त मित्र परिवार. बागलपाडे तालुका वसमत, येथून चंदनलाल जयस्वाल, विजया लक्ष्मी, श्रेया आणि समस्त मित्र परिवार.
0: बरोबर.
1: विडू तालुका उमरखेड, येथून गंगाधर पोपलवाड, सम्यक पोपलवाड, प्रियंका पोपलवाड, लक्ष्मीबाई पोपलवाड, भारत धुळे, उत्तम जमधाडे आणि मित्र परिवार. मुक्काम पोस्ट येळगुड तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, येथून अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे. मुक्काम पोस्ट चंदूर तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, येथून प्रशिक, मेघना, तुषार, एकता, उत्कर्ष कांबळे, अरुण येळगुडकर आणि समस्त मित्र परिवार.
0: पोफाळी जिल्हा यवतमाळ, इथून जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता ताई आणि समस्त सिंगणकर परिवार. छत्रपती संभाजीनगर, इथून राजेश साबळे पाटील, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश, गुंडेवाडी, निजाम शेख नुपूर, वरुण साबळे, उद्धव साबळे आणि समस्त मित्र परिवार. दौलतबाग मुरादाबाद, इथून जाफर हुसेन, नईमा बेगम, कासिम अली, नदीम अली, जुनेद अब्बासी आणि समस्त मित्रमंडळ हे छानसं पत्र पाठवतात.
1: तर ह्या सर्व श्रोत्यांना राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमा अंतर्गत यल निनोच्या पार्श्वभूमीवर ज्वारी चारा लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत या सर्व श्रोत्यांना खूप आवडली असा अभिप्राय हे श्रोते लिहून पाठवतात. तर श्रोते हो, तुम्ही पत्र पाठवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: तसंच हे श्रोते कळवतात की आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कृषीविषयक कार्यक्रम शेतशिवार यामध्ये शेतीला जोडधंदा जसं शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, कोंबडी पालन आणि एक ना अनेक असे व्यवसाय आहेत की जे शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपल्याला करता येतील. वेगवेगळे तज्ज्ञ बोलावून आकाशवाणी परभणी केंद्रावरून कार्यक्रम शेतकरी बंधूंसाठी प्रसारित करतात. त्याबद्दल आकाशवाणी परभणी केंद्राचे राधा वहिनी आणि शेवंता वहिनी यांचे खूप खूप धन्यवाद या पत्रात त्यांनी दिलेले आहेत. तर छानसं पत्र पाठवलं त्याबद्दल धन्यवाद. आता ऐकूया ते छानसं गीत.

0: कार्यक्रमातील यानंतरचं पत्र आहे. उमरी दर्याबाई तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथून बाळूअप्पा घडबळे, ज्योती घडबळे, आराध्या, शिवसुंदर घडबळे आणि समस्त मित्र परिवार. नळेश्वरनगर नरवेल येथून पीएस नावकर, निर्मला नावकर, विशाल, नारायण इंगळे, सोपान टायडे आणि मित्र परिवार. कबनूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून रेवन भांबिष्टे, अनिता भांबिष्टे, राहुल भांबिष्टे आणि समस्त मित्र परिवार. कावलगाव तालुका पूर्णा येथून विठ्ठल पिसाळ, सीमा पिसाळ, कृष्णा पिसाळ, मंगेश पिसाळ आणि समस्त मित्र परिवार.
1: नारायण चिरके, सौचंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे, समर्थ आंबोरे आणि समस्त मित्र परिवार तालुका माजलगाव जिल्हा बीडचे हे श्रोते आहेत. तिरुपती नगर लातूर येथून संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन आणि समस्त मित्र परिवार.
0: अच्छा,
1: राहणार वजूर सराटे तालुका जिल्हा जालना येथून शिवाजी ढाकणे, पुंजाराम दादा सराटे, आत्माराम ढाकणे, सुंदरबप्पा जाधव आणि विनायकराव सोसे हे छानसं पत्र पाठवतात. बीड इथून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया, केशव पटेल, सरला प्रकाश आणि समस्त मित्र परिवार. हे शेवटचं माझ्या हातातलं आजच्या कार्यक्रमातलं हे पत्र आहे. हाती गेट राजपूर जिल्हा बडवानी मध्य प्रदेश येथून संतोष पाटील, लाडकी पाटील, संजू, भाग्यश्री, नेहा, बरखास, सावनी, पार्थ आणि हर्ष पाटील, मुकाम पोस्ट गुंजोटी तालुका अहमदपूरचे श्रोते आहेत. प्रल्हादराव आलापुरे, सुशीलाबाई आलापुरे, रूपाली तुकाराम आलापुरे, जयश्री आणि श्रीकांत आलापुरे हे छानसं पत्र पाठवतात.
0: मुक्काम पोस्ट वारणानगर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथून अमित नारायण लोंढे, विजय नारायण लोंढे, अर्चना अमित लोंढे, स्वाती विजय लोंढे, मीनाक्षी नारायण लोंढे, चार्वी विजय लोंढे आणि समस्त मित्र परिवार, तसंच शिवकुमार सोने, नवे पारगाव, प्रवीण बागल खटाव, दीपक चव्हाण, रितेश न्यांदा, रणवीर रेशमा, राज नीरज आणि मित्र परिवार. मेहरनगर उमरखेड येथून अभिजित गव्हाणकर, सरिता गव्हाणकर, सिद्धांत गव्हाणकर, प्रिंश एकांश आणि मित्र परिवार. दुर्गादास जोशी, गंगाधर

0: जोशी, गजानन संजय, आशिष, पृथ्वीराज सांधवी, परभणी येथून गणेश हारगावकर आणि समस्त मित्र परिवार.
1: बरं,
0: ढाणके तालुका उमरखेड येथून श्रीकांत डांगे, करुणा, ओमकार, अंजली डांगे आणि मित्र परिवार. गुरुचौक पोफाळी तालुका उमरखेड येथून गणेशराव लांडगे, विमलताई लांडगे, कुमारी अलका लांडगे, विनायक लांडगे, कुमार वरुण लांडगे आणि मित्र परिवार.
1: बरं,
0: गणेशनगर तालुका पूर्णा येथून बळीराम भारती, शांताबाई भारती, नंदकिशोर भारती, आदित्य गिरी, पूजा भारती आणि मित्र परिवार. मुक्कापूस काळेगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथून सुधाकर जाधव, प्रशांत जाधव, प्रणव देशमुख, संचित देशमुख, जगुताई जाधव, स्वातीताई देशमुख, वर्षाताई देशमुख, पूजाताई देशमुख, प्रणाली देशमुख, ऋतुजा देशमुख आणि समस्त जाधव आणि देशमुख परिवार.
1: या सर्व पत्राच्या माध्यमातून आम्हाला अभिप्राय कळवला आहे तो याप्रमाणे आहे की आकाशवाणी परभणी केंद्र हे आमच्या गळ्यातलं ताईत असून आम्ही खूप आवडीने या आकाशवाणी परभणी केंद्रावरचे कार्यक्रम ऐकत असतो. तसंच या कार्यक्रमाचं प्रसारण FM बँड 102 MHz आता प्रसारित होत आहे, त्यामुळे आम्हाला दोन्हीकडे ही कार्यक्रम ऐकण्यासाठी खूप मजा वाटते. नवनवीन माहिती ही प्रसारित होत असती नित्यानं कृषीविषयक कार्यक्रमात, आरोग्यविषयक कार्यक्रमात आणि इत्थंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आकाशवाणी परभणी केंद्र हे करत असतं. तसंच नव्यानं सुरू करण्यात आलेला हॅलो आकाशवाणी आणि स्वर लहरी या कार्यक्रमासाठी कार्यक्रम विभाग प्रमुख यांचे परत शतशः धन्यवाद या पत्रातून त्यांनी दिलेले आहेत. तर श्रोते हो, तुमच्या आग्रहाखातर हा कार्यक्रम परत एकदा सुरू झालेला आहे, तेव्हा तुम्हाला दूरध्वनी क्रमांक तर माहितच आहे,
0: 0242 220 890,
1: आणि दिलेल्या वेळेमध्येच फोन करावा, इतर वेळामध्ये फोन स्वीकारला जात नाही.
0: श्रोते हो, तुम्हाला जर स्वर लहरी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक गुरुवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये 0242 220 890 या दूरध्वनी क्रमांकावर तुम्हाला फोन करायचा आहे. तुमच्या आवडीच्या गीताची फरमाईश करायची आहे, तेही मराठी चित्रपटातील. आणि जर तुम्हाला हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमाचं सहभागी व्हायचं असेल तर दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये तुम्हाला फोन करायचा आहे 0242 220 890 या दूरध्वनी क्रमांकावर, आणि तुमच्या आवडीची झकास आणि बहादार हिंदी चित्रपटातील गीताचा आनंद या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रोते हो तुम्ही घेऊ शकता.
1: तर रसिक श्रोते हो, हा कार्यक्रम अजून चांगला रंगवता येईल केव्हा, जेव्हा आपला सहभाग असेल
0: नक्कीच.
1: तर श्रोते हो, ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं छानसं गीत.

आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातली घसरण कायम। नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार। आणि व्हेनेझुएलात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 164 वर 971 जण जखमी। महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं आज जारी केला। गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे। यात कोकणातल्या आंबा आणि काजू पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या 209 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचाही समावेश आहे। कोकणातल्या 1,34,000 अधिक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल। नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरमधल्या शेतकऱ्यांच्या गेल्या 2 महिन्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मंजूर झालेल्या 106 कोटी रुपयांच्या मदतीचा यात समावेश आहे। 95,000 अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। याशिवाय विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनाही या मदतीचा लाभ मिळणार आहे। ही रक्कम येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत दिलं। याशिवाय कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलंय। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतली घसरण आजही कायम राहिली। ब्रेंट क्रूडचे दर 9% घसरून प्रति बॅरल 73 अमेरिकन डॉलर्स आणि 6 सेंट्सवर व्यवहार करत होते। तसंच वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचे दरही 8% जास्त घसरणीसह प्रति बॅरल 69 अमेरिकन डॉलर्स आणि 74 सेंट्सवर व्यवहार करत होते। अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि याप्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला। मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी सांगितलं। न्यासाला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात CCTV फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी केली आहे। आज

0: संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं. आजही भारत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. आणीबाणीबाबत माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका कवितेची आठवण त्यांनी करून दिली.
1: जब आपातकाल को एक वर्ष हो गया तो अटल जी ने एक कविता लिखी और उन्होंने उस समय की मनस्थिति का वर्णन अपनी कविता में किया है. झुलसाता जेठ मास शरद चांदनी उदार, झुलसाता जेठ मास शरद चांदनी उदार, सिसकी भरते सावन का अंतर्गत रीत गया, एक बरस बीत गया.
2: सीख चो में सिमटा जग किंतु विकल प्राण बिहग, धरती से अंबर तक बुझा मुक्ति गीत गया, एक बरस बीत गया, एक बरस.
0: 1975 मध्ये आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जातो. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. रेल्वे मालवाहतुकीचं आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीनं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली इथं एक आढावा बैठक घेतली. विविध वस्तूंचं आकारमान आणि वैशिष्ट्यांनुसार मालगाडीच्या वाघिणींची रचना करावी असा प्रस्ताव या बैठकीत पुढे आला आहे. मीठ आणि सिमेंट अशा वस्तूंसाठी मुद्दाम तयार करण्यात आलेल्या वाघिणींचं आरेखन या बैठकीत सादर करून त्याच्या सफलतेविषयी चर्चा झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नसरापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याबद्दल आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. आरोपीच्या शिक्षेबाबतचा निवाडा न्यायालय येत्या सोमवारी देणार आहे. आरोपीवर दाखल सर्व गुन्हे सिद्ध झाल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. गेल्या 1 मे रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन 55 दिवसात खटल्याचा निकाल लागला आहे. व्हेनेझुएलात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये मरण पावलेल्यांची संख्या 164 झाली असून 971 जण केल्याबद्दल आरोपी भीमराव कांबळे याला आरोपीवर दाखल सर्व गुन्हे सिद्ध झाल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. गेल्या 1 मे रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन 55 दिवसात खटल्याचा निकाल लागला आहे. व्हेनेझुएलात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये मरण पावलेल्यांची संख्या 164 झाली असून 971 जण जखमी झाले आहेत. व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी ही माहिती दिली. काल मध्यरात्रीनंतर 7.5 आणि 7.2 रिक्टर तीव्रतेचे धक्के तिथे जाणवले. गेल्या 100 वर्षात एवढ्या तीव्रतेचा भूकंप या परिसरात झालेला नाही. धक्क्यांचा प्रभाव सुमारे 1700 किलोमीटर दूरपर्यंत ब्राझीलमध्ये अमेझॉनपर्यंत जाणवल्यानं घाबरून रहिवाशांनी इमारती रिकाम्या केल्या. देशात आणीबाणी घोषित केली असून मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामकाज बंद ठेवलं आहे. जखमींच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. संकटाच्या या काळात भारत व्हेनेझुएलाच्या पाठीशी असल्याचं दोन्ही नेत्यांनी सांत्वनपर संदेशात म्हटलं आहे. केंद्र सरकारनं व्यावसायिक LPG पुरवठ्यावरचे सर्व निर्बंध हटवले असून पश्चिम आशियातल्या संकटापूर्वीच्या स्तरावरचा पुरवठा पुन्हा सुरू केला आहे. यामुळे औद्योगिक आणि व्यावसायिक LPG ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. संकट सुरू झाल्यानंतर थांबवण्यात आलेल्या बल्क LPG पुरवठ्यावरचे निर्बंधही कमी करून त्याचा पुरवठा संकटापूर्वीच्या वापराच्या 50% आणला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO तयार केलेल्या नेत्रा या स्वदेशी बनावटीच्या हवाई हल्ला इशारा आणि नियंत्रण यंत्रणेला अंतिम परिचालन मंजुरी मिळाली आहे. बंगळुरू इथं आज झालेल्या एका समारंभात भारतीय वायुदलाचे उपप्रमुख एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांना ही मंजुरी सुपूर्द करण्यात आली. नेत्रासारखं स्वदेशी तंत्रज्ञान ऑपरेशन सिंदूर आणि

बालाकोट हल्ल्याच्या वेळी उपलब्ध झाल्यामुळे देशाच्या संरक्षण सिद्धतेत मोठी वाढ झाल्याचं यावेळी वायुदल उपप्रमुखांनी सांगितलं. होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांनी इराणच्या IRGCने अधिकृतरित्या नेमून दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा. इतर मार्गांनी प्रवास केल्यास ते धोकादायक ठरू शकते अशी सूचना इराणी अधिकाऱ्यांनी दिली आहे. इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात ही माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेशी झालेल्या करारानुसार इराणी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये याचा समावेश आहे. यापुढच्या काळात होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जहाज प्रवासाचं व्यवस्थापन करण्यासाठी इराण आणि ओमाननं संयुक्त कृती दल स्थापन करण्याचं ठरवलं आहे. होर्मुझमध्ये अडकून पडलेल्या 11,000 खलाशांच्या सुटकेसाठी सर्व सुरक्षा परवान्यांसहित हमी योजना तयार केली असल्याचं आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितलं आहे. महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज मँचेस्टर इथं भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना सुरू आहे. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र त्यांची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात संघाची धावसंख्या 8 असताना दिलारा अख्तर 4 धावांवर बाद झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशच्या 16 षटकांमध्ये 3 बाद 106 धावा झाल्या होत्या. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांनी आज संसद भवनात राज्यसभेच्या 10 नवनिर्वाचित आणि पुनर्निर्वाचित सदस्यांना शपथ दिली. यामध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि झारखंडमधल्या सदस्यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 27 ते 29 जून दरम्यान सेशेल्स या देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातली घसरण कायम. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. आणि व्हेनेझुएलात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 164 वर 971 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

हे प्रसारण आपण ऐकत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता लोकसंगीत आज ऐकूया. महाराणा प्रताप यांचा पोवाडा गायला आहे शाहीर बापूराव विभूते आणि सहकारी यांनी.

0: शाहीर बापूराव विभूते आणि सहकलाकारांनी गायलेला महाराणा प्रताप यांचा पोवाडा आपण ऐकला लोकसंगीत या कार्यक्रमात.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर रात्रीचे 8:30 वाजलेत. भावधारा

रतिलाल भावसार यांनी गायलेलं सदानंद डबीर यांचं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी 9:15 वाजतायत. आता रात्री 10 पर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

0: Commission on Pragati Accelerating Project Implementation and Infrastructure for Viksit Bharat. The participants were Dr. Kirit S. Parikh, former member Niti Aayog, and Rajesh Lake, anchor. This program is produced and presented by the News Services Division of Akashvani. You can listen to it on our mobile app, News on AIR. This program is also available on our YouTube channel, News on AIR Official. You may share your feedback about this program through email at airnsdtalks@gmail.com or WhatsApp on 9289094044.
1: Insights.
2: न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे 10 वाजतायत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित सी आर व्यास यांचं गायन. राग आहे मारू बिहाग. विलंबित ख्यालाची बंदिश एक तालात. अब मैं यूं ही जानू द्रुतख्याल तीन तालामध्ये आहे. मोरे नैनवा तरस गए त्यांना तबला साथ ओमकार गुलवाडी यांची. संवादिनीची साथ पुरुषोत्तम वालावलकर. पंडित सी आर व्यास यांचं गायन. राग मारू बिहाग.

सुप्रभात ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित सी आर व्यास यांचं गायन. त्यांनी केलेला राग मारुबिहाग आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती ओंकार गुलवडी यांनी. विलंबित गत एक तालात निबद्ध होती आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नभोनाट्य.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य. माणसा आधी माणूस हो, भाग दुसरा. लेखक विनायक पाटील. संगीत बाळ नाईक. पार्श्वसंगीत विजयकुमार खटावकर. सादरकर्त्या तनुजा कानडे. ऐकूया तर नभोनाट्य, माणसा आधी माणूस हो.
2: अरे गप्पा, तुम्ही पण माणसाची ओळख विसरलात का काय?
3: कोण? शिंदा बाबा.
4: वय वय क्यूट
2: शेवता. हे शेवता, हे बघ आपला आबा आला. शेवता
3: कोण?
4: आबा.
2: वय वय आबा.
4: आबा आबा
3: मिठी मारशील, पाडून टाकशील ना म्हाताऱ्याला. गप गप, आता रडू रगत. आता मी आलोय ना. चल चल जाऊया आतमध्ये.
4: आपला आबा आलाय. बाळा.
3: आबा? कोण? बाळा, तू आहेस अजून इथ? दिल्या वचनाला जागलास म्हणायचं.
4: पण आबा, मला अदुगर सांग, इतकं दिस कुठं होतास तू?
3: हो हो सांगतो सांगतो.
4: अरे किती किती शोधलं तुला या बाळानं. तर हे काय डाक? आबा हे डाक कसलं? रक्ताच? होय वय रक्ताच. आणि आबा आबा आबा तुझं डोळं.
3: डोळं? डोळं फुटलं पोरी, डोळं फुटलं.
4: आबा
3: बरं झालं, साफ साफ डोळं फुटलं ते. आता या दोन्ही फुटक्या डोळ्यातनं पाण्याचा साधा टिपूस बी बाहेर पडणार नाही. इतकंच नव्ह तर माझ्या या साजिऱ्या गोजिऱ्या फुलाच्या चेहऱ्यावरच दुःख दुःख बी मला कधी कधीच दिसणार
4: नाही. बोलू नगस
3: शेवंता.
4: माझ्यामुळे आपल्या घराण्याची अब्रू मातीला मिळाली. माझ्यामुळे आपली झोपडी जळाली गेली. माझ्यामुळे तुझं दोन्ही बी डोळं फोडण्यात आलं. आणि त्याच्यानंतर जे घडणार आहे ते माझ्यामुळे. त्या परस म्या म्याच
3: शेवंता.
4: होय बाळा, त्या परस म्याच माझ्या जीवाचा नाश करून घेतला तर.
3: शेवंता, कसलं तरी येड इंद्र चार डोसक्यात घालून घेऊ नका शेवंता.
4: आबा
3: माणसाने इतकं दुबळं होऊ नये पोरी. अग आताच कुठं रामायणाला सुरुवात झाली. हा रावणाची स्वरात नक्कीच, पण मधीच जर दुबळेपणानं शीतेनं माघार घेतली तर जय होईल ते रावणाचाच.
5: होय शेवंता, आता माघार घेऊन चालणार नाही. त्याला आता अटकावा केलाच पाहिजे.
4: पण अटकाव करणार तरी कसा? आणि अटकाव करणार तरी कोण?
3: खरंय तुझं म्हणणं. आज दुनियाच बदलली पोरी, दुनियाच बदलली. देवानी आपला दिग्विजयी अश्वमेध घोडा दशदिशात फिरवणे अदुगर. राक्षसांचेच विजयी वारू देवांच्या छाताळावर थैथयाट करून लाजतायत. म्हणून आपण माणसांनी बी माघार घ्यायचे. नाही नाही पोरी, असा पळपुटेपणा आपल्या घराण्याच्या कोणत्याही पिढीनं आज पावत्र केलं.

0: तेला लाय
1: ते काय भी असेल आबा तरी झुंज आहे ते एका सैतानाशी
2: वय आबा झुंज आहे ते एका उलट्या काळजाच्या माणसाशी आणि आपण
0: आपण आपण दुबळ आहोत आजच नवं तर पिढ्या पिढ्यांचं दुबळ आहोत केवळ केवळ मरण येत नाही म्हणूनच आपण जगत आहोत या या मुर्द्यांच्या दुनियेत आपण समद मुर्द आहोत आपण समद समदच मुर्द आहोत
2: पण म्या म्हणतो आपण कुणाकडे तरी दाद मागितली तर
3: दुबळ्यांना कधी दाद दिली जात नाही शिंदा बाबा दुबळ्यांना दिली जाते ती फक्त दया
0: दया वाजोट्या शब्दाची वाजोटी माया
2: माझी
3: समजा आपण हे प्रकरण घेऊन पुढे गेलो तर सगळीकडे निश्चितच खळबळ उडेल आणि चारही बाजूला उभी राहतील ती फक्त नाटक आणि मुखवटे चढवले जातील आस्थेचे सहानुभूतीचे चिडीचे संतापाचे आणि निस्पृह रामशास्त्र्यांचे देखील आसवांचे पाठ वाहवले जातील शब्दांच्या मशाली पेटवले जातील आणि शेवटी
2: शेवटी काय होईल पोरा
3: शेवटी काहीच होणार नाही फक्त नाटक तेवढी संपतील मुखवटे उतरले जातील बासनात बांधून ठेवले जातील पुन्हा पुढे कधीतरी होणाऱ्या फुडल्या नाटकाच्या प्रयोगासाठी आणि आबाच्या फुटक्या डोळ्यांची कणव करून आबाच्या हातात ठेवले जातील शे 200 रुपये
0: आग लागो त्यांच्या त्या शे 200 रुपयाला अरे काय उपयोग होणार आहे त्या वरवरच्या मलमपट्टीचा ते शे 200 रुपये जाळून त्याची राख या फुटक्या डोळ्यात पेरली तर या या खातातून नवीन बुबळ उगून येणार आहे
2: मग काय करायचं तरी काय म्हणते साबा
0: त्याला थडा शिकवायचा आहे त्या माधू नीच उलट्या काळजाच्या सरपंचाला धडा शिकवायचा आहे ते धडा शिकवायचा आहे.

0: अजून शेंदा राहिला कुठं का? त्याला तो बाबासाहेब देशमुख भेटलाच नाही. अरे निदान कुणाला तरी दुसऱ्याला भेटायचं. आता मध्येच सरपंच जाया निघाला तर समती मेहनत फुकाट.
1: राती रंगिली मस्त रंगिली डोळे शराबी रोखू नको.
0: सरपंच
2: कोण? कोण आहे
0: तुझा बाप?
2: कोण? आबा.
0: वही वही आबा.
2: इकडे काय करतोयस?
0: तुझ्या पापाचं रांजण भरतोया.
2: म्हणजे म्हाताऱ्या अजून तुझी गुर्मी उतरलेली दिसत नाही?
0: तुझी मस्ती उतरल्या बिगार माझी गुर्मी भी उतरणार नाही. एवढंच नव्ह तर सरपंचा, उद्यापासून गावागावात फिरून मी तुझ्या पापाचे पाडे वाचणार आहे.
2: म्हाताऱ्या आता मात्र तू कुत्र्याच्या मोतीनं मरणार आहेस. ह्या बंदुकीच्या दस्त्यानं मी तुला खेचून खेचून मारणार आहेस.
3: अरे धावा धावा कुठेतरी, तो सरपंच पदक जीव घेतोय. मेलो
2: बर म्हाताऱ्या बर.
3: चिंदा, अरे धाव चिंदा.
4: आबा आबा आबा आबा काय झालं आबा?
3: अरे चिंदा कुठं होतास तू?
4: तू सांगितलं परवाना तिथं बरोबर पोहोचलो, पण मला तिथं कोणीच भेटलं नाही म्हणून तुझ्या काळजीनं परत आलो. आबा आबा काय झालं आबा?
3: मला मारलं त्या सरपंचानं, मला मारलं. जीव जाईल.

0: ஒரு வரல நாய் சிந்தா அத்தமையா ஜெகத் நாய் சிந்தா
1: நாய் அப்பா நாய்
0: சிந்தா
1: काहीतरी बोलू नका
0: चिंता चिंता आता आता माझी शेवंता शेवंता एकलीच राहणार शेवंता
1: गप गप बाबा गप
0: शेवंता शेवंत शेवंत शेवंता
1: आबा आबा काय झालं आबा बोल बोल आबा बोल आबा आबा आबा आबा आबा
2: शिंदा
1: सरपंच सरपंच काय केलंस तू हे अरे काय म्हणून त्या म्हाताऱ्याचा असा जीव घेतलास
2: मी अभी तेच विचारतोय शिंदा अरे काय केलंस तू हे अरे का का म्हणून तू या भोळ्या बाबड्या माणसाचा मुडदा पाडलास
1: काय म्हणालास
2: अरे बालपणापासूनचा तुझा तो सवंगडी अरे त्याला फसवून इकडं आणून त्याचा असा घात करणं तुला सोपत
1: सरपंच
2: शिंदा आता जाग्यावरनं हलायचा प्रयत्न करू नकस गोळी घालीन
1: सरपंच
2: मुडदा पडला तरी परवा नाही फोन करून पळून जात होतास म्हणून नाईला जाणं गोळी घालावी लागली असं सांगता येईल मला
1: म्हणजे सरपंच आबाचा खून काय म्या केलाय
2: मग खून काय म्या केलाय कमाल आहे जोराच्या उलट्या बॉम्बा म्हणतात ना त्या ह्या अशा
1: अरे पण आबानं मला प्रत्यक्ष आपल्या तोंडानं सांगितलंय
2: पण हे दुसऱ्या कोणी बघितलं का दुसऱ्या कोणी ऐकलं का तुझ्याशिवाय इथं दुसरा कोणी साक्षीदार आहे का
1: आता तर आणखी दुसरा साक्षीदार कसं पाय हवा स्वतःच साक्षीदार आहे ना
2: म्हणजे तुला काय वाटलं तुझ्या बोलण्यावर कुणी विश्वास ठेवी हान समजा तरी बी तू साक्षी द्यायची म्हणलीस तरी शिंद कोर्टात साक्षी द्यायला जाई पर्यंत तू चित्ता तरी राहू शकतोस मला ठाव आहे शिंद या टायमाला तू घाबरलेला आहेस अरे बाबा प्रसंगच तसा बाका आहे कुणाची बाब आहे उद्या साक्षी व्यवस्थित झाल्या पुराय व्यवस्थित मिळाले मग झालं का चढला का एकदम फासावर तर अरे बाबा जीभ हातभर लांब बाहेर पडल संसार उघड्यावर पडल बायको दारा दारात भीक तरी मागत फिरल नाही तर येडी पिशी होऊन जीव तरी देईल
1: नगर नगर सरपंच नगर माझ्या संसाराचा असा हिसकट व्हाया देऊ नकस पाय पडतो मी तुझ्या सरपंच या समजा गुतडा तू मला सोडू सरपंच सोडू
2: खरं सांगतोयस तू हे
1: या माळ्याची शपथ घेऊन सांगतो सरपंच मला समजा गुतड्यातून सोडू सरपंच
2: आता तुला सोडवायचं म्हणजे कायद्याच्या कामात ढवळाढवळ करायची आणि आपण तर कायद्याच्या मार्गाने चालणार कायदेशीर नागरिक
1: काय बी असलं सरपंच तरी तुम्हाला वाचू सरपंच
2: मग शिंद मी सांगतो त्याप्रमाणे करशील
1: करेन
2: मग यो आबाचा मुडदा उचल या वाघदरीच्या घाटातून दे फेकून
1: वाघदरीच्या घाटातून
2: वय खाली दरीत एकदा का तो मुडदा पाडला की एखादी सात कोली कुत्री त्याचा फडशा पाडून टाकतील म्हणजे समजा पुरावाच गायब मग तू बी मोकळा आणि म्या बी मोकळा
1: अरे शेवताला काय सांगू
2: सांग घाटात न उतरताना आबाचा पाय घसरला आबादरीत कोसळला खाली उतरलो चोच चोच चोजला पण कुठं पत्त्याच लागला नाही
1: म्हणजे मी खोट बोलायचं
2: शिंद सुटायचं आहे ना तुला या गुतड्यातून मग निस्तं नाटक करायचं
1: नाटक
2: अरे माणसाचा औक्ष म्हणजे एक नाटकच आहे शिंदा माणसाच्या लल्लाटात सटवीनं लिवलेलं नाटक समजले अरे एक 300 रुपये ठेव तुझ्याकडे अर्धा
1: 300 रुपये
2: अरे बाबा या असल्या टायमाला आताच पैसा असल्याला बारा धर धर येळ आहे प्रसंग आहे उपयोगी पडतील घे घे आणि हे बघ आबाचं परकरण मिटलं की मग बायकूला घे आणि जा मग महिला पोरगा आहे नव तिथं राह त्याच्या संघाती कायमचा

0: एवढा मेहनत करून आमच्या या तळागाळाचा माणसाला सावताच झोपड घेता येऊ नये. नाही नाही ते काय नाही शिंदा, तुझ्या पोराला म्हणावं घे सावताच झोपड.
1: ते काय सोपं काम आहे, त्याला मी 1,500-2,000 रुपये लागते.
0: 1,500-2,000 रुपये ना मग दिले. हे बघ या आबाचं प्रकारान व्यवस्थित मिटवून टाक, देऊन टाकतो तुला 3,000 रुपये.
1: 3,000 रुपये?
0: त्या 3,000 रुपयात तुझ्या पोराचं झोपड बी होईल आणि तुझ्या पोराचं लगीन बी होईल.
1: या सरपंच साहेब या, ही बघा आबाची झोपडी. या या, कसली बी काळजी करू नका, तुमचा रस्ता अगदी मोकळा आहे बघा.
0: म्हणजे
1: वाढीतली समधी माणसं तिकडे भाजणाला गेली आणि आता शेवटा मी तुमची वाट बघत असेल.
0: अरे पण तू तिला सांगितलीस ना समज व्यवस्थित समजावून.
1: आता तुम्हीच प्रत्यक्ष बघा की. हा पण साहेब तिला अधुकर विश्वासात घ्या.
0: तू
1: जरा गोड गोड बोला.
0: बोलतो
1: मग बघा कसं पात्र गुट्टर गम गुट्टर गम करीत अलगत खांद्यावर बसलते. हळूहळू गोड गोड आक मारा.
0: जातो जातो. शेवंता शेवंता
1: साहेब साहेब, अहो वाघाच्या शिकारीला निघणार की काय?
0: म्हणजे
1: ही बंदूक कशा पाय हवी हातात? पाखरू भितरलं तर हाताला मी घावणार नाही.
0: अरे हो विसरलो की. मग धर ही बंदूक ठेव तुझ्याकडे.
1: माझ्याकडे?
0: अरे धर घेऊ नगर. अरे अशी नवं अशी चाप सांभाळ, गोळी वारलेली आहे. मी जा तू दरवाज्या समोर उभा राहा तू आणि मग हाक मार तू.
1: जाऊ जाऊ.
0: शेवंता, ए शेवंता शेवंता. आबा
2: वही वही आबा.
0: अरे पण तू
2: जीता साहेब. मी अजून सरपंच तुझ्या सरणावर शेवटचं लाकूड चढवलं बेदार, मला मरण कसं येईल?
0: म्हणजे तू मेल्याचं
2: नाटक होत.
0: अरे पण म्या सौताच्या हाताने
2: तू मारल्याचं खरं होतं सरपंच, पण म्या मेल्याचं नाटक केलं होतं. कारण तसं मेल्याचं नाटक केल्या बिगार म्या जिताच राहू शकलो नसतो.
0: अरे शिंदाला शिंदाला पण हे ठावं होतं.
2: चांगलं ठावं होतं. पहिल्यांदाच मला उचलताना त्याचा हात दाबून केलेल्या इशाऱ्यानं तो जे काही समजायचं ते बराबर समजला होता.
0: अरे पण
2: शेवंता समोर गळ्यातल्या माळेला हात लावून त्याला नाटक करायला सांगितलं होतंच नव. अरे त्याच्या अधोगरच तुझ्या समोर त्याचं नाटक सुरू झालं होतं.
0: असे
2: म्हणजे शिंदाला तू म्हणाला नव्हतास माणसाचं औक्ष म्हणजे एक नाटक आहे म्हणून? माणसाच्या लल्लाटात सटवीनं लिवल्यालं नाटक, तस तुझ्या लल्लाटात सटवीनं लिवल्यालं तुझ्या औक्षाचं नाटक सरपंच आता इथं सुरू झालंय.
0: गप्पस थेरड्या वटवट बंद कर. आता तुझा मुडद्या पाडल्या बिगर उपाय नाही. शिंदा शिंदा माझी बंदूक आण.
1: सरपंच पुढं पाऊल टाकू नकस, गोळी घालीन.
0: कोण शिंदा? तू तू गोळी घालशील? मुडद्या बंदूक कशी धरायची त्याची तरी माहिती आहे का तुला?
3: नसल त्याला माहिती बंदूक धरायची, पण सरपंच आम्ही तर आहोत ना सरपंच.
4: आणि हे झाले 5-25
5: आणि उद्या त्या 25,000 मी बांधत्याल.
0: कोण कोण आहे ते?
4: यातले काही माझे मुंबईचे मित्र सोडल्यास बाकीचे साधे गावकरीच आहेत.
5: म्हणजे ज्याला ज्याला तू आज तागायत छाळलंस लुबाडलंस ते एकेकाळचे दुबळे लाचार गावकरी तुझ्या डोळ्याला डोळा भिडून तुला जा विचारायला आलेत.
0: एवढी एवढी हिंमत लागून गेली या हराम खोरांची.
4: सरपंच गप.
0: चुप.
4: सरळ बोल सरपंचा, जबान सीधी चालो. अरे हराम खोर कोण हे ज्यांच्या जमिनी तू लुबाडल्यास आणि त्यांच्या जमिनीत त्यांना तू गुरासारखं राबवलंस ते प्रामाणिक कष्टकरी हरामखोर? सरपंच इजभर पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर रक्ताचं पाणी करणारा कष्टकरी कधीच हरामखोर नसतो, तर हरामखोर असता ते तुम्ही.
5: आणि तुझ्या भाषेत बोलायचं झालं तर सरपंच हरामखोर.

0: रस्त्यात ते तुमच्यासारखे गोर गरिबांचं रागात पिऊन गब्बार झालेले धन माजोरी लोक.
1: खेरड्या, तुला आत्ताच माज आला का कुत्र्या?
2: सरपंच, आता पुन्हा असल्याशिवाय तुझ्या थोबाडातून बाहेर पडल्या तर तुझ्या थोबाडात बंदुकीची नळी कोमून थोबाड कायमचं बंद करून टाकेन.
1: पण मला सांगणार आहे तू कोण?
3: अरे ज्याला ठार मारण्यासाठी बर्मिया इसण्या शंकराला तू पाठवलं होतस नव, त्यो शिव बाळा.
1: बाळा? आणि मग बर्म्या इसण्या शंकर्या कुठं आहे?
2: बघता काय, घेऊन येत त्या बदमाश गुंडांना.
0: चला ए, चला आला ए, अरे चाल.
4: हा बाळा, हे बघ आणलं की ना.
2: सरपंच, हे बघ तुझे शेर, गोर गरिबांचे कर्दनकाळ आणि तुझ्या दुष्ट कृत्यांचे भागीदार. हा बघ तुझा उजवा हात ब्राह्म्या, आणि हा तुझा डावा हात ज्याने आबाचे डोळे फोडले तो हा शंकर्या.
1: शंकर्या?
5: जी साहेब.
1: अरे काय बघतोय मी हे?
5: साहेब, त्याने आम्हाला फसवलं. वाघदरीच्या घाटात त्यांनी आम्हाला धोका दिला साहेब.
1: अरे पण तुमच्या हातात हत्यार होती नव?
5: काळुपदाच्या हल्ला करून त्यांनी आमची हत्यार काढून घेतली.
1: तुमच्या चिनगाणीवर
5: साहेब, त्या शिंद्यावर विश्वास ठेवला म्हणून तर ही हालत झाली. तरी मी तुम्हाला सांगत होतो त्या अक्रम टिकऱ्या शिंद्याच्या.
1: अरे तोंड बंद कर.
0: अरे बघता का
3: उगी उगी बाबड्या, माझ्या छोन्या, लहान माणसानी मोठ्या माणसांना वाईट वाक्यात बोलू नाही.
0: अरे पपुलिया, देव बाप्पा कान कापील.
6: अरे आपला इसण्या बघ कसा शाणा झालाय. त्यो
1: इसण्या? इसण्या कुठाय
5: साहेब? साहेब आपला इसण्या फुटला.
1: इसण्या फुटला? म्हणजे
5: मोहरल्या सोबत असते हो त्यांना मिळाला. माफीचा साक्षीदार व्हाय तयार झालाय.
1: माफीचा साक्षीदार? नाही नाही, असं कधी बी होणार नाही.
6: अस मग जरा थांब इसण्या, बाबड्या जरा इकडे बघू. हा ये इसण्या, या तुझ्या साहेबाचा डायरेक्ट पंचनामा करून टाकशील नव पोलिसांसमोर. याची समधी लपडी कुलंगडी ब्याजवार सांगशील नव कोर्टा समोर.
1: इसण्या, अरे काय करणार आहेस तू? बापीचा साक्षीदार बनवून तू माझ्या गाळ्याला फास लावणार आहेस?
7: दावीला जाय साहेब.
1: अरे देवाच्या देवाऱ्यातला भंडारा उचलून माझ्याशी इमान राखण्याची शपथ घेतलीस तू?
7: त्याला काय करणार साहेब, मला बायका पोर आहेत, संसार आहे, मला बी जगायचंय साहेब, मला बी जगायचंय.
1: पर मला असा दगा देऊन तू जगू शकतोस इसण्या हराम खोरा?
6: साहेब उतून हे मातून हे
3: शिवी कोणा देव नाही.
0: अरे देव बाप्पा
8: कान कापी.
1: या टायमाला माझ्या हातात बंदूक असायला हवी होती, नाही तुम्हा समजाना कुत्र्यासारखं टिप्पून मारलं असत ना.
3: बाळा साहेबाला सांभाळ.
2: बघता काय, बांधा त्याच्या मुसक्याने खेळून चला पोलीस ठाण्यावर.
0: पण इथे नग तालुक्याला जाऊया डीएसपी साहेबांच्या कचेरीत.

0: माणसा आधी माणूस हो हे नभोनाट्य आतापण ऐकलं. संगीत बाळ नाईक, पार्श्वसंगीत विजय कुमार खटावकर, पार्श्वगायन बाळ नाईक, शहाजी काळे आणि शकुंतला. यात भाग घेणारे कलावंत: बाळा अविनाश पाटील, सूत्रधार रमेश राणे, ब्रह्म्या राजू राऊळ, विषया प्रसाद सावंत, शंक्र्या रवींद्र प्रभू, शेवंता संगीता मेस्त्री, शिंदा बळीराम काटे, सरपंच नारायण जाधव, गावकरी अशोक पाटील आणि आबा विनायक पाटील. लेखक विनायक पाटील. सादरकर्त्या होत्या तनुजा कानडे. नभोनाट्याचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होता.
1: मंडळी, आत्ताच आपण ऐकत होतात नभोनाट्य माणसा आधी माणूस हो, भाग दुसरा. लेखक विनायक पाटील, संगीत बाळ नाईक, पार्श्वसंगीत विजय कुमार खटावकर, पार्श्वगायन बाळ नाईक, शहाजी काळे आणि शकुंतला. यातील कलाकार: बाळा अविनाश पाटील, सूत्रधार रमेश राणे, बनण्या राजू राऊळ, सरपंच नारायण जाधव, विशाल प्रसाद सावंत, शंक्र्या रवींद्र प्रभू, शेवंता संगीता मेस्त्री, शिंदार बळीराम काटे, गावकरी अशोक पाटील आणि आबा विनायक पाटील. सादरकर्त्या अनुजा कानडे.
2: श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मास्त, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29 आणि 4515 41 30. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोतेहो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
3: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
4: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
3: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
5: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
3: पण मग अशा वेळी करायचं काय?
6: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
3: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
2: यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

0: Indian time. In another Group E fixture, Ecuador will face Germany at East Rutherford in at 1:30 a.m. IST. And that's the end of this news bulletin.
1: श्रोते दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 20 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे.